श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 31 भाद्रपद शके 1948 अर्थात 22 सप्टेंबर 2024. सकाळचे 5:58 आणि 50 सेकंद झालेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

वैभवी शेटे यांनी गायलेलं आद्य शंकराचार्य विरचित गणेश पंचरत्न स्तोत्र आताच आपण ऐकलत. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर, पंडित नगरकर आणि सहकलाकारांनी गायलेली पारंपरिक भूपाळी ऐकूया. संगीतकार वसंत देसाई.

ज्ञानोबा माऊलींचा अभंग ऐकूया. गायक पंडित भीमसेन जोशी आणि संगीतकार राम फाटक.

भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. लता मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीतकार श्रीनिवास खळे.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया वैदेही करंबेळकर यांनी गायलेली गंगाधर महांबरे यांची भक्तिरचना, संगीतकार पंडित अवधूत बाम.

भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली राम मोरे यांची गीतरचना, संगीतकार मधुकर पाठक.

मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर हरिओम शरण यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना संगीतकार मुरली मनोहर स्वरूप

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 6:40 आणि 20 सेकंद झाले आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात तुतीवरील रेशीम कीटक संगोपन याविषयीची माहिती ऐकूया. या माहितीचं वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, रेशीम उत्पादन व्यवसायासाठी उपयुक्त असलेले जे कीटक असतात त्यांच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी तुतीवरील रेशीम कीटक ही एक प्रमुख जात आहे आणि कृत्रिम संगोपनामुळे ती पूर्णपणे माणसाळलेली आहे. या कीटकाच्या अळ्यांचं संगोपन तुतीच्या पानांचं उत्पादन आणि वाढ याच्याशी निगडीत असतं. तुती हे एक बहुवार्षिक पीक आहे हे तुम्हाला माहिती आहेच. तुतीची लागवड शेतामध्ये करावी लागते. रेशीम अळ्यांची वाढ त्यांना खाऊ घातलेल्या पानांच्या दर्जावर अवलंबून असते. मंडळी, आता जाणून घेऊया रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी कोणती साधन सामुग्री लागते त्याबद्दल. ज्या घरामध्ये आवश्यक ते तापमान म्हणजे साधारणतः 24 ते 27 अंश सेल्सिअस तापमान, 70 ते 90% आर्द्रता असते असं घर संगोपनासाठी योग्य असतं. या ठिकाणी हवा खेळती राहिली पाहिजे, तसंच आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरणसुद्धा करता आलं पाहिजे अशी घराची रचना असावी. अळ्यांची वाढ तुतीच्या पानावर होते. सुमारे 3-4 आठवड्यात अळीची पूर्ण वाढ होते. ही पूर्ण वाढलेली अळी 7 ते 8 सेंटीमीटर लांब असते. या काळामध्ये ती 4 वेळा काट टाकते. अळीची वाढ पूर्ण झाल्यानंतर ती कोशावस्थेत जाण्यासाठी तयारी करते. अशावेळी ती तिचं खाणं थांबवते. तिचा रंगही बदलतो आणि ती किंचित आकुंचन पावते. अशा अवस्थेमध्ये अळी कोश करण्यासाठी तयार झाली आहे.

0: हे असं समजता येतं. अशा अळ्यांना कोश नीट तयार करता यावेत म्हणून बांबूच्या 5 ते 8 सेंटीमीटर रुंदीच्या पट्ट्यांपासून बनवलेल्या चक्राकार चंद्रिकेवर सोडण्यात येतं. अळी स्वतःच्या शरीराभोवती रेशमाचं आवरण तयार करून त्यामध्ये कोशावस्थेत जाते. कोशावरणासाठी वापरला जाणारा रेशीम धागा अखंड असतो आणि त्याची लांबी 800 ते 1200 मीटर असते. ही कोशावस्था 10 ते 12 दिवस टिकते. कोशामधून पतंग बाहेर पडण्यापूर्वीच वाफेच्या सहाय्यानं किंवा इतर तंत्रांचा अवलंब करून आतील पतंग मारण्यात येतो. प्रखर सूर्यप्रकाशात 5 ते 6 दिवस हे कोश चांगले वाळवले तरीही आतील पतंग मरतो. अळ्यांच्या योग्य वाढीसाठी त्यांना वेळच्या वेळी भरपूर आहार देणं आवश्यक असतं. साधारणपणे 100 अंडीपुंजातून बाहेर पडलेल्या दुबार जातीच्या अळ्यांच्या पूर्ण वाढीसाठी सुमारे 450 ते 900 किलो पाला लागतो. साधारणपणे पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेत दिवसातून 3 वेळा पाला द्यावा, परंतु नंतरच्या अवस्थेसाठी दिवसातून 4 ते 5 वेळा पाला द्यावा. लहान अळ्यांसाठी नाजूक, मुलायम, लुसलुशीत आणि तंतुहीन अशी पानं निवडावीत. मोठ्या अळ्यांसाठी रसरशीत पण जून पाला वापरावा. सुरुवातीला पाल्याचे लहान लहान तुकडे करावेत. प्रौढ अळ्यांसाठी मात्र संपूर्ण पानं वापरावीत. अळ्यांची जसजशी वाढ होत जाते तसतशी त्यांना जास्त जागेची आवश्यकता असते. साधारणपणे प्रत्येक पुढच्या अवस्थेला पाठीमागच्या अवस्थेच्या दुप्पट किंवा तिप्पट जागा लागू शकते. मंडळी, कार टाकताना अळ्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. या काळामध्ये ट्रेमध्ये आर्द्रता कमी असावी. कात टाकण्यासाठी सुमारे 15 ते 30 तास लागतात. सर्व अळ्या कात टाकून बाहेर आल्यानंतरच पाला द्यावा. कोशावस्थेत जाण्यासाठी तयार झालेल्या अळ्या उचलून चंद्रिकेवर ठेवाव्यात. साधारणपणे 5व्या दिवशी सर्व कोश चंद्रिकेवरून काढावेत. असे कोश विक्रीसाठी तयार असतात. 100 अंडीपुंजापासून 40 ते 80 किलो कोश उत्पादन घेता येतं. शेतकऱ्यांना इतर पिकांबरोबरच तुलनेने हमखास उत्पन्न देणारं नगदी पीक म्हणून या रेशीम कीटकांचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: तुतीवरील रेशीम कीटक संगोपन याविषयीची माहिती आताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत PCOD तसंच थायरॉइडमधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: PCOD, PCOS किंवा थायरॉइड या समस्यांमध्ये आहारात कसा बदल केला गेला पाहिजे?
2: तर PCOD आणि थायरॉइड ह्या दोन गोष्टी कसं असतं ना की आहारामध्ये जेव्हा आपण बदल करत असतो तेव्हा आम्ही काय करतो की आता हिस्ट्री घेतली समजा तर आपल्याला आधी पाया बसवावा लागतो. हा जो पाया आहे तो कार्बोहायड्रेट प्रोटीन्स आणि फॅट्स याचा बॅलन्स आधी करून घ्यायला पाहिजे. तर PCOD मध्ये पण थायरॉइडमध्ये पण याचा बॅलन्स करून घ्यायला पाहिजे. मग या दोन्हीचे प्रिन्सिपल्स ऍक्च्युली जे मेडिकल न्यूट्रिशन थेरपी आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये सेम आहेत की तुम्ही कार्बोहायड्रेट्स 50% वर आणले पाहिजेत, तुमचे आहारातले प्रोटीन्स तुम्ही वाढवले पाहिजेत. आणि स्पेसिफिकली ह्या दोन्हीसाठी जे काही केलं जातं ते असं आहे की PCOD साठी पाया बसल्यानंतर वरची जी ट्रीटमेंट आहे हार्मोनल बॅलन्ससाठी तर त्याच्यामध्ये सीड सायकलिंग केलं जातं. सीड सायकलिंग म्हणजे काय आहे? तेलबिया आहेत ठराविक ज्या आम्ही पाळी येते आपली महिन्याला येते तर ते डिवाइड केलेलं असतं पहिले 14 दिवस आणि नंतरचे 14 दिवस. तर पाळी आलेला दिवस तो पहिला दिवस, तिथून 14 दिवस आम्ही दोन प्रकारच्या बिया सकाळी खायला सांगतो, एक मेथी दाणे आणि दुसऱ्या भोपळ्याच्या बिया. याचं प्रमाण जे आहे हे सुरुवातीला कमी ठेवतो 1 टीस्पून आणि नंतर ते 1 to 2 टेबलस्पून पर्यंत न्यावे लागतात हळूहळू प्रत्येक सायकलनुसार. तेच सेकंड फेज जे असते म्हणजे 14व्या दिवसापासून ते तुमची पाळी येईपर्यंतचा दिवस 28 दिवस 30 दिवस काही असतील ते, तर त्या दिवसांमध्ये

0: आहेत ते दुसऱ्या दोन सीड्स वापरल्या जातात, तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया. हे देखील सुरुवातीला सेम आधीच्या फेज वन सारखं फेज टू मध्ये सुरुवातीच्या काळात एक टीस्पून घ्यायचंय आणि नंतर ते हळूहळू वाढवत तुम्ही एक ते दोन टेबल स्पून्स पर्यंत नेऊ शकता. तर याने होतं काय, तर याने एक हार्मोनल बॅलन्स यायला खूप मदत होते पीसीओडीमध्ये किंवा पीसीओएसमध्ये. थायरॉइडमध्ये काय केलं जातं, तर थायरॉइडमध्ये ठराविक क्रुसिफेरस फॅमिलीच्या गोष्टी असतात की ज्या आम्ही अवॉइड करतो, जसं कोबी, फ्लावर, ब्रोकोली. तर या गोष्टी कमी प्रमाणात खायच्या, पूर्ण बंद नाही केल्या तरी चालतात, पण बंद करावी लागणारी गोष्ट सोयाबीन आहे. हा, तर थायरॉइडचे जे पेशंट्स असतात ना त्यांना सोयाबीन खाल्लेलं चालत नाही. बऱ्याच लेडीज काय करतात, जिमला जातात वजन कमी करण्यासाठी. थायरॉइड म्हटलं की ते वजन कमी करणं, वजन लठ्ठपणा हेच आपल्या डोक्यात येतं, किंवा येणारे पेशंट्स पण माझ्याकडे मोस्टली थायरॉइड आणि वजन कमी करण्यासाठी असं येतात. तर त्या काय करतात, जिमला जातात आणि जिम नंतर ते प्रोटीन सप्लिमेंट वापरतात. म्हणजे सप्लिमेंट मिळतात ना त्याला लेबल्स इन्ग्रेडियंट्स असतात, तर त्याच्यामध्ये ते बघावं लागतं की त्याच्यात सोयाबीन आहे का नाही. तर मी हे नक्की सांगेन थायरॉइड पेशंटसाठी की जर का ते वजन कमी करण्यासाठी जिम करत असतील आणि ते सप्लिमेंट्स यूज करत असतील तर चेक करा की त्याच्यामध्ये सोयाबीन नाहीये, कारण त्याचा मग तुम्हाला इफेक्ट नाही होणार, उलट तुमचा बॅलन्स, हार्मोनल बॅलन्स बिघडणार जास्त त्याच्यामुळे.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण पीसीओडी आणि थायरॉइड मधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, आज आपण महाराष्ट्राच्या जैवविविधतेचा अभिमान असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहोत. पश्चिम घाटाच्या निसर्गसंपन्न पर्वतरांगांमध्ये वसलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे. 2009 भारत सरकारने या परिसराला अधिकृत व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. त्यानंतर या जंगलाच्या संरक्षणाला नवं बळ मिळालं आणि वाघांसह इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. या प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचा समावेश होतो. सुमारे 1160 चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र व्यापलेल्या या प्रकल्पात गंधाट सदाहरित जंगले, उंच डोंगररांगा, खोल दऱ्या, वेगवान ओढे, धबधबे आणि निसर्गरम्य पठारे पाहायला मिळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा युनेस्कोने मान्यता दिलेल्या पश्चिम घाट जैवविविधता क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. पश्चिम घाटाला जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या 8 प्रमुख प्रदेशापैकी एक मानलं जातं. त्यामुळे येथील वनसंपदा आणि वन्यजीवाचं संवर्धन हे राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावरही महत्त्वाचे मानले जाते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश अर्थातच वाघांचं संरक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन करणं. मात्र त्याचबरोबर बिबट्या,

0: गवा, अस्वल, सांबर, चितळ, भेकर, रानडुकर, साळिंदर आणि विविध प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचंही येथे संरक्षण केलं जातं. जंगलातील जैवसाखळी टिकवून ठेवण्यात या सर्व प्रजातींची महत्त्वाची भूमिका असते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पक्षीप्रेमींसाठीही एक स्वर्गच मानला जातो. या प्रकल्पाचे कोअर झोन आणि बफर झोन असे दोन भाग आहेत. कोअर झोन हा पूर्णतः संरक्षित भाग असून येथे वन्यजीवांच्या नैसर्गिक जीवनात कमीत कमी मानवी हस्तक्षेप ठेवला जातो. बफर झोनमध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि शाश्वत विकासाचे उपक्रम राबवले जातात. सह्याद्रीचं जंगल हे केवळ वन्यजीवांचं घर नसून लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. वारणा, कोयना यासह अनेक नद्यांचं उगमस्थान या पर्वतरांगामध्ये आहे. या जंगलामुळे पावसाचं पाणी साठवलं जातं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन विभागाच्या माध्यमातून विविध संवर्धन उपक्रम राबवले जातात. वन्यजीव गणना, कॅमेरा ट्रॅपिंग, गस्त पथके यासह जलसंधारण आणि जैवविविधता अभ्यास अशा अनेक उपक्रमांमुळे जंगलाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे केले जाते. गेल्या काही वर्षात या परिसरात इको टुरिझम म्हणजेच पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना मिळाली आहे. चांदोली, कोयना, गुढेपाचगणी, उद्गिरी आणि प्रचितगड परिसरात निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि संशोधक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. वन्यजीव निरीक्षण, जंगल सफारी, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीसाठी हा परिसर विशेष लोकप्रिय ठरू लागला आहे. मात्र पर्यटन वाढत असताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. जंगलात प्लास्टिक टाकू नये, वन्यजीवांना त्रास होईल असं वर्तन करू नये, मोठ्या आवाजाचा वापर टाळावा आणि वनविभागाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या यशामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. वन संवर्धन समित्या, स्वयंरोजगार उपक्रम, पर्यावरण जनजागृती आणि इको टुरिझमच्या माध्यमातून स्थानिक नागरिक जंगल संरक्षणात सक्रिय योगदान देत आहेत. त्यामुळे जंगल आणि माणूस यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होत आहे. श्रोते हो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा केवळ वाघांचं संरक्षण करणारा प्रकल्प नाही, तर तो निसर्ग, वन्यजीव, जलसंपदा आणि मानव यांच्या सह अस्तित्वाचा एक उत्कृष्ट आदर्श आहे. जैवविविधतेचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोतेहो आता रूपरेषा आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमात संत कवी सूरदास यांच्याविषयीचा कार्यक्रम आपण ऐकाल. लेखन कुंदा बापट यांचं आहे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. तर सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मुलांच्या शिक्षणातील

पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या विषयावरती नेहा पित्रे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे: 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ, 1:05 गीतबहार हा कार्यक्रम, 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र, दुपारी 2 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण, 2:05 आणि 2:10 आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल, तर दुपारी 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातली गाणी. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 6:10 कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल संध्याकाळी 6:30. 6:35 पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर राजेंद्र सावळाराम बावळे आबासाहेब मराठे कॉलेज राजापूर यांचं भाषण पण ऐकाल, आणि त्यानंतर लोकसंगीताचा कार्यक्रम. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसान वाणी हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 7:15 कार्यक्रम गझल. 9:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्त्वाचा कार्यक्रम. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर कार्यक्रम रजनीगंधा. रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी आरती अंकलीकर यांनी गायलेला राग मिया मल्हार प्रसारित केला जाईल. त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेवरती सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकली आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची.

0: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण स्वामी विवेकानंद त्यांचं जीवन आणि त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांचं सामाजिक

0: आध्यात्मिक कार्य या विषयावरती जवळजवळ 20 ते 25 दिवस काही गोष्टी ऐकल्या. त्यानंतर काही जण मला वैयक्तिक भेटले आणि त्यांनी मला असं सांगितलं की स्वामी विवेकानंदांचे जे गुरु रामकृष्ण परमहंस आणि गुरुमाता शारदामणी यांच्याबद्दल जर तुम्ही थोडंसं सांगितलं तर बरं होईल, फार कमी लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे. त्यानंतर मला वाटतं मी रामकृष्ण परमहंसांबद्दल पण 20 ते 22 दिवस त्यांची जीवनगाथा त्यांच्याबद्दल काही बोललो. परंतु काळाच्या ओघामध्ये शारदामातांबद्दल बोलायचं राहून गेलं आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही या विषयावरती बोला आणि त्यांनी तसा आग्रहच केला. म्हणून आज असं ठरवलं की आपण विवेकानंदांच्या गुरुमाता शारदामाता यांच्याबद्दल थोडंसं माहिती करून घेऊया. दुसरं एक कारण असं आहे की आता 10-12 दिवसांनी नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्रामध्ये नवरात्र हा उत्सव संपूर्ण देशामध्येच साजरा होतो आणि अत्यंत उत्साहाने आपण सर्व भारतीय लोक नवरात्रीचा उत्सव साजरा करतो. नवरात्रीला एक संस्कृती आहे, नवरात्रीला एक परंपरा आहे आणि खास करून हा एक स्त्री शक्तीचा उत्सव आहे, आदिशक्तीचा उत्सव आहे, आदिमायेचा उत्सव आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे पूर्व भागामध्ये तो खास करून बंगाल किंवा कलकत्त्यामध्ये बांगलादेशमध्ये अत्यंत उत्साहामध्ये आणि अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. माझ्या आयुष्यामध्ये मी जवळजवळ 2 ते 3 वर्ष कलकत्त्याला काढली आणि त्याच्यामध्ये मी वैयक्तिक अनुभव घेतला की बंगालचा शारदोत्सव कसा असतो. त्याला शारदीय नवरात्र म्हणतात आणि संपूर्ण बंगाल त्या 9 दिवसामध्ये भक्तिरसामध्ये न्हाऊन निघतं. जसा आपल्याकडे गणेशोत्सव असतो आणि गणेशोत्सवाचा जो उत्साह असतो तसाच उत्साह प्रत्येक बंगाली व्यक्तीच्या मनामध्ये असतो. या दिवसांमध्ये नवरात्राच्या जर तुम्ही कलकत्त्यामध्ये गेलात तर कलकत्त्याच्या रस्त्यामध्ये तुम्हाला देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झालेली दिसते, त्यांचे सांस्कृतिक वेगवेगळे देखावे दिसतात आणि बहुतेक देखावे बंगालची संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांच्याशी जोडलेले असतात. म्हणजे या निमित्ताने आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपला धर्म याबद्दल लोकांना माहिती व्हावी याकडे या मंडळांचा विशेष कटाक्ष असतो. आता खास करून एक कलकत्त्यामध्ये मोहम्मद अली रोड म्हणून आहे, त्या मोहम्मद अली रोडवरची जी दुर्गा पूजा आहे किंवा तिथला जो मंडप आहे हा अत्यंत प्रसिद्ध उत्सव आहे कलकत्त्यामधला. किंवा बडा बाजार म्हणून भाग आहे, त्या बडा बाजारमध्ये खूप मोठा दुर्गोत्सव साजरा होतो. त्याचबरोबर हाजरा किंवा कालीघाटमध्ये खूप मोठा दुर्गा उत्सव साजरा होतो. आता दुर्गा हे जे रूप आहे या शक्तीचं हे काय आहे आणि दुर्गोत्सव साजरा करण्याची परंपरा कधी आली किंवा कशा प्रकारे तो धार्मिकरित्या साजरा केला जावा याबद्दल आपण कधीतरी पुढे बोलूच. परंतु या निमित्ताने मला दक्षिणेश्वरला जाण्याचा योग आला. दक्षिणेश्वरला रामकृष्ण मठ आहे आणि त्या रामकृष्ण मठामधला नवरात्रोत्सव पण मी बघितला आणि त्या शारदोत्सवाची परंपरा अशी आहे की तिथला शारदोत्सव हा शारदामातांनी सुरू केलेला आहे. किंवा या नवरात्राचं औचित्य साधून आपण थोडंसं या 15-20 दिवसामध्ये शारदामातांबद्दल जर माहिती करून घेतली तर बरं होईल. म्हणून आजपासून आपण थोडंसं रामकृष्ण परमहंसांच्या ज्या पत्नी आहेत शारदामाता त्यांच्याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
3: केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: गणपतीचं मूळ स्वरूप काय आहे, आपल्याला खूप मूर्ती मिळतात तर त्याच्यात सगळ्यात पहिला मुख्य त्याचं जी लक्षण आहे त्याच्यामध्ये ठेंगणा बांधा, आखूड मांडे आहेत त्याच्या, त्याचं पोट सुटलेलं लंबोदर असला पाहिजे आणि विशाल गंडस्थल म्हणजे हत्ती जसा असतो तसा त्याचा चेहरा आहे. यक्ष प्रतिमांशी याचा संबंध आहे.
1: जरूर ऐका आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती याविषयी डॉक्टर भाग्यश्रीताई पाटसकर यांच्याशी साधलेला संवाद.
0: आणि त्याच्यामध्ये एक शिल्प आपल्याला सापडलंय, त्याच्यात गजमुख यक्ष कोरलेली आहेत. अशा गजमुख यक्ष प्रतिमेमध्ये गणपतीच्या मूर्तींचं मूळ आहे.
1: जरूर ऐका आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती याविषयी डॉक्टर भाग्यश्रीताई पाटसकर यांच्याशी साधलेला संवाद. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: आकाशवाणी पुणे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकनाथ नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. संरक्षण साहित्य खरेदीसाठी मंत्रालयाचा पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स कंपनीशी करार. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत राज्य सरकार पुढच्या महिन्यात निर्णय घेणार. आणि आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधील एकता नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपटविषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथं होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयानं काल दिल्लीत संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक ऑक्झिलरी पॉवर युनिट्स म्हणजेच एपीयूच्या खरेदीसाठी पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स या खासगी कंपनीशी 583 कोटी रुपयांचा करार केला. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरा करण्यात आल्या. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती निश्चित केली असून केंद्र सरकारच्या 2000

2016 सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिताच्या आधारे शास्त्रीय पद्धतीनं हे मूल्यांकन केलं जात असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल बुलडाणा इथं सांगितलं. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल. राज्यातील खरीप परिस्थितीबाबत कृषी मंत्री विविध महसूल विभागात आढावा बैठका आणि दौरे करून मंत्रिमंडळ बैठकीत शिफारशी सादर करतील. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणात पीक नुकसानीचं प्रमाण 33% अधिक आढळल्यास ते गाव दुष्काळी घोषित करण्यास पात्र ठरेल, असंही मकरंद जाधव पाटील यांनी नमूद केलं. खरीप हंगामात बाधित झालेल्या गावातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी काल मलकापूर आणि मोताळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीच्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे काल शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं उद्या राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, तर सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं प्रतिहेक्टरी 50,000 रुपये द्यावेत, दुष्काळाची घोषणा करून उपाययोजनांना सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काल नांदेड इथं केली. सोलापूर जिल्ह्यात पुढील वर्षभर पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीनं पाणी आरक्षणाचं नियोजन करून याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ते काल सोलापूर इथं टंचाई परिस्थितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यात नागरिकांना पिण्याचं पाणी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं आवश्यक प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातील जलसंकटाची तीव्रता वाढली असून जिल्ह्यातील 164 जलप्रकल्पांपैकी 103 प्रकल्पांमध्ये सध्या वापरायोग्य पाणी उपलब्ध नाही. पुण्यातील जागतिक क्षमता केंद्रांच्या विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 25 अधिक कंपन्यांच्या प्रमुखांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. पुण्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करणं, कार्यरत कंपन्यांचा विस्तार आणि रोजगार निर्मिती हा बैठकीचा उद्देश होता. शहरातील या केंद्रांनी आतापर्यंत सुमारे 1,00,000 रोजगारांची निर्मिती केली आहे. उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिकेचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पुण्यात सुरू झालेलं आदर्श जमीन व्यवहार नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागानं दिले आहेत. यासाठी प्रत्येक कार्यालयाकरता 50,00,000 रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय भूसंसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयक 2026 संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक पार पडली, त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या एक जिल्हा एक नोंदणी, ई प्रमाण, आदर्श कार्यालय, ई नोंदणी यासारख्या उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन तिथल्या सेवा

0: सेवाकार्याची पाहणी केली. राज्यपालांनी यावेळी ट्रस्टच्या परिसरात कार्यरत विविध सेवाभावी संस्थांमध्ये उपचार प्रशिक्षण घेत असलेल्या लहान मुलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी तसंच बहुविकलांग आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार अविरतपणे हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्तानं आजच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत व्यवसाय सुलभतेबद्दल.
1: 2014 मध्ये व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा जगात 142वा क्रमांक होता. हा क्रमांक नेपाळ आणि पाकिस्तानपेक्षाही खालचा होता. त्यावेळी कंपनीची नोंदणी करण्यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागत असे. तीन राज्यांमधून मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला तीन प्रकारचे कर भरावे लागत आणि प्रत्येक राज्याच्या सीमेवर थांबावं लागत असे. वस्तू आणि सेवा कर अर्थात GST मुळे करांच्या सीमा दूर झाल्या आणि मालाची वाहतूक एकाच कर प्रणाली अंतर्गत आली. समर्पित मालवाहतूक मार्गिका, नवीन द्रुतगती मार्ग आणि सुधारलेल्या रस्ते सुविधांमुळे मालाच्या वाहतुकीचा वेळ कमी झाला. तसंच प्रत्यक्ष कराव्या लागणाऱ्या कागदोपत्री प्रक्रियेची जागा डिजिटल मंजुरीने घेतली. जनविश्वास कायद्यामुळे किरकोळ स्वरूपाच्या चुकांना गुन्हेगारीच्या श्रेणीतून वगळण्यात आलं. त्याचबरोबर कंपनी कायद्यात देखील सुलभीकरण करण्यात आलं. 2020 पर्यंत व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक 63 पोहोचला. गुंतवणुकीत देखील वाढ झाली. भारताने लाल फितीचा अडथळा दूर करून आता व्यवसायांसाठी अधिक सुलभ वातावरण निर्माण केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्ण पदकासाठी भारतीय महिला संघाचा सामना आज श्रीलंकेच्या संघाशी निशिन इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10:30 हा सामना सुरू होणार आहे. या स्पर्धेत काल बॅडमिंटनमध्ये भारताच्या पुरुष संघानं बांगलादेशचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आज उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना यजमान जपानशी होणार आहे. भारतीय महिला संघ देखील आज उपांत्यपूर्व फेरीत जपानशी भिडणार आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात हिमांशु ढिल्लननं रौप्य पदक जिंकलं तर रुद्राक्ष पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक प्रकारातही भारतानं रौप्य पदक जिंकलं. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह विविध जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकता नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. संरक्षण साहित्य खरेदीसाठी मंत्रालयाचा पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स कंपनीशी करार. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत राज्य सरकार पुढच्या महिन्यात निर्णय घेणार. आणि आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

श्रोते हो, आज 22 सप्टेंबर। आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष। आज मराठीतले पहिले भावगीत गायक जी एन जोशी यांचा स्मृतिदिन आहे। आज पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे। स्मरणीय भूमिका करणाऱ्या दुर्गा खोटे यांचा आज स्मृतिदिन आहे। तर ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा आज आहे स्मृतिदिवस।

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात नेहा पित्रे यांची मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या विषयावर घेतलेली मुलाखत.
1: पालकांची भूमिका काय असावी? तर लक्षात असं येतं की प्रमुख आणि पहिले शिक्षक हे पालकच आहेत मुलांचे. मुलं अनुकरणानेच शिकतात, त्यामुळे पहिला गुरु, पहिला शिक्षक पालकच असल्यामुळे त्यांची ना जबाबदारी थोडी जास्त वाढते.
0: तेव्हा 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, दर मंगळवारी 8:40 वाजून आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
3: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
3: सादर करते विवेक वानखडे.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे

0: उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे.
1: सर नमस्कार.
2: सर्वांना माझा नमस्कार.
1: सर हे जे सगळे द्रुतगती महामार्ग आहेत म्हणजे मुंबई पुणे असेल समृद्धी महामार्ग असेल की हे वेगवेगळ्या शहरांना जोडणार आहे आणि नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये खूप महत्त्वाचं योगदान ह्या सगळ्या रस्त्यांचं आहे. जेव्हा आपण शहरांबद्दल बोलतो म्हणजे शहराच्या आतली वाहतूक तर मुंबईमध्ये तुम्ही सांगितलं की 55 अधिक आपण फ्लायओव्हर्स बांधलेले आहेत. तसंच पुणे ही हे शहर देखील आता असं आहे की तिथे देखील खूप वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढत आहे तर त्यासाठी पुण्याला रिंग रोडची स्थापना केलेली आहे, रिंग रोडची निर्मिती करण्यात आलेली आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
2: पुण्याच्या दृष्टीने कसं आहे तर पुण्यामध्ये बरेच जे आता मेजर रस्ते आहेत म्हणजे हैदराबादकडनं येणारा जो नॅशनल हायवे आहे किंवा छत्रपती संभाजीनगर वाह्यानगर येणारा जो नॅशनल हायवे आहे किंवा इकडनं मावळच्या दिशेने शिर्डीकडनं नाशिककडे येणारी ट्रॅफिक आहे त्यासाठी एक महामार्ग आहे. चाकण मार्गे वगैरे चाकणकडे येणारा मग असे विविध महामार्ग जे आहेत हे आले की

0: पुण्यामध्ये बरेच जे आता मेजर रस्ते आहेत, म्हणजे हैदराबादकडनं येणारा जो नॅशनल हायवे आहे किंवा छत्रपती संभाजीनगर वह्यानगर येणारा जो नॅशनल हायवे आहे, किंवा इकडनं मावळच्या दिशेने ती शिर्डीकडनं नाशिककडे येणारी ट्रॅफिक आहे त्यासाठी एक महामार्ग आहे, चाकडमार्गे वगैरे चाकणकडे येणारा, मग असे विविध महामार्ग जे आहेत हे आले की मग पुण्यामधून यांना जावं लागतं, म्हणजे ही सगळी वाहनं पुणे क्रॉस केल्याशिवाय त्यांना पलीकडे जाता येत
1: नाही.
0: म्हणजे इव्हन हैदराबादच्या व्यक्तीला जर मुंबईकडे यायचं असेल तर पुण्यातनं पास व्हावं लागतं, छत्रपती संभाजीनगरच्या व्यक्तीला जरी इकडे यायचं असेल मुंबईकडे तरी पुण्यातनं क्रॉस व्हावं लागतं. तर यासाठी पुण्याभोवती आपण एक रिंग रोड तयार करतोय, 169 किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड आहे, आणि मग हे सगळे जे रस्ते आहेत पुण्याकडे येणारे हे सगळे रिंग रोडला मिळतात असे. त्यामुळं समजा आता हैदराबादच्या व्यक्तीला मुंबईकडे यायचं असेल तर तो आता रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर रिंग रोड वरूनच तो बाहेरच्या बाहेर, म्हणजे पुण्यामध्ये जाणार नाही तर बाहेरच्या बाहेर त्या रिंग रोड वरनं
1: पुणे शहरामध्ये जायची गरज नाही.
0: तर पुणे शहरामध्ये आता हे सगळी वाहनं म्हणजे हेवी व्हेकल सुद्धा पुण्यामधून जातात, त्यामुळे आता जे काही ट्रॅफिक जॅमची समस्या पुण्यामध्ये होते किंवा त्यामुळे जे काही प्रदूषण पुण्यामध्ये वाढलं आहे या सगळ्यामधनं पुण्याची मुक्तता नजीकच्या काळामध्ये, म्हणजे 2028 पर्यंतच हा रिंग रोड पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे, आणि तो झाल्यानंतर मग पुण्यावरनं प्रवास करणं सुकर होईल सगळ्या.
1: नक्कीच सर, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून MSRDC वर एक जबाबदारी आहे, तर नवीन शहरांचं जेव्हा तुम्ही नियोजन करता तर त्यामध्ये कुठल्या बाबी मुख्यत्वे करून पाहिल्या जातात?
0: नाही आता विशेष नियोजन प्राधिकरणाचा जो हा विषय आहे MSRDC मध्ये हा सुरुवातीच्या काळामध्ये अगदी टू बिगिन विथ पनवेल आणि कर्जत, म्हणजे पनवेलमधले 71 गावं आणि कर्जतमधले 31 गाव असे 102 गावांसाठी हे MSRDC नियोजन प्राधिकरण म्हणून त्यावेळेस जाहीर झालं होतं.
1: बरं,
0: ॲज ऑन टुडे आता 1975 विलेजेससाठी आमची सुरुवात झाली, अगदी 71 गावापासून सुरुवात झाली, परत कर्जतची 31 गावं ऍड झाली, 102 गावं झाली, पण ॲज ऑन टुडे 1975 गावांसाठी महाराष्ट्रातल्या MSRDC हे प्लॅनिंग अथॉरिटी आहे. आणि टोटल जर क्षेत्राचा विचार केला आपण तर 9000 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त एवढं आमचं नियोजन क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण विचार केला तर कोकणातले 19 ग्रोथ सेंटर आहेत, म्हणजे गोव्यापासून ते अगदी वाढवणपर्यंत ते 19 ग्रोथ सेंटर.
1: ग्रोथ सेंटर म्हणजे काय?
0: ग्रोथ सेंटर म्हणजे तेच असे प्लॅनिंगसाठी निवडलेले असे काही वेगवेगळे एरियाज आहेत. आता समजा वाढवण एक ग्रोथ सेंटर, आता वाढवण पोर्टच्या जवळ डहाणू आहे, तर डहाणू तालुक्यामध्ये 514 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या क्षेत्रासाठी आम्ही प्लॅनिंग अथॉरिटी आहोत. तर ते 514 स्क्वेअर किलोमीटरचं एक ग्रोथ सेंटर झालं, म्हणजे त्या ठिकाणचा जो विकास आहे तो एक तिथलं नियोजन केलं जाईल MSRDCच्या माध्यमातून. आता कुठलंही प्लॅनिंग करताना नियोजन करताना आता समजा डहाणूचा आपण विचार करू तर डहाणू तालुक्यामध्ये आमच्या नियोजन क्षेत्रामध्ये जेवढे विलेजेस येतील त्या सगळ्या विलेजेसचे जे काही लोक असतील तिथले प्रतिनिधी असतील त्यांना पण विश्वासात घेतलं जातं प्लॅनिंग करताना. जेवढ्या आपल्या इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे राज्यामध्ये आता MIDC च्या माध्यमातून बरेच इंडस्ट्रीज निर्माण केलं जातं किंवा बऱ्याच प्रायव्हेट इंडस्ट्रीज या ठिकाणी येणारे असतात किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीज पण सुरू आहेत, तर व्हेरियस सेक्टरचे जे लोक आहेत या सर्वांना या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं, ज्यांच्या त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू असतील किंवा टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू असतील किंवा एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू असतील, त्या सगळ्यांच्या रिक्वायरमेंट आम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या काय आहेत ते विचारात घेतो आणि त्यानुसार त्याचं आम्ही प्लॅनिंग करतो.
1: बरोबर, म्हणजे फक्त रस्ते बांधणं हे फक्त रस्ते बांधणं नसतं तर तिथे काय काय गरजा आहेत त्या लक्षात घेऊन आणि मग पुढे
0: त्या ठिकाणचं आम्ही नियोजन करतो आणि त्या ठिकाणी मग तिथलं जे काही डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो आम्ही तयार करतो आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणेच मग तिथली बांधकामं करणं बंधनकारक होतं, मग त्यासाठी मग त्याचे प्लॅन अप्रुव्हल वगैरे करणं किंवा त्यांना कम्प्लिशन देणं हे सगळं काम मग MSRDCची आमची एक प्लॅनिंगची विंग आहे, स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आम्ही आता झालो असल्यामुळे प्लॅनिंगची आमची सेपरेट विंग आहे, ते विंगच्या माध्यमातून ते काम केलं जातं.
1: बरोबर आहे सर. महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळे आपले विभाग आहेत, जसं मराठवाडा आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तर ह्या सगळ्या विभागांमध्ये पायाभूत सुविधा आपल्याला करायच्या आहेत, तर त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन MSRDCतर्फे केलं जात आहे?
0: MSRDCनी आता पायाभूत सुविधामध्ये एक्सप्रेसवेची निर्मिती हा MSRDCचा एक मुख्य उद्देश आहे, म्हणजे एक्सप्रेसवे निर्मिती हे एक मुख्य उद्दिष्ट आहे.
1: बरं,
0: आणि यामध्ये प्रत्येक जिल्हा जो आहे राज्यातील हा एक्सप्रेसवेनी कनेक्ट झाला पाहिजे हे उद्दिष्ट आहे. आणि विकसित महाराष्ट्र 2047 यामध्ये

0: 2047 पर्यंत या राज्यामध्ये 6000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे पूर्ण झाले पाहिजे असं नियोजन संसदेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आणि त्यापैकी आता त्या 6000 पैकी 808 किलोमीटर असे एक्सप्रेसवे आता पूर्ण झालेले आहेत. आपण आता समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे महामार्ग, मिसिंग लिंक असं 808 किलोमीटरचे एक्सप्रेसवे आता पूर्ण झालेले आहेत. आणि 2030 पर्यंत साधारणतः 1000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे 2030 पर्यंत. आणि परत 1000+ अजून शक्तीपीठ महामार्ग आणि वाढवण टू समृद्धी महामार्ग हे पण आणखीन ते दोघे मिळून म्हणजे 856 किलोमीटर आणि 105 किलोमीटर म्हणजे 960 किलोमीटरचे ते पण एक्सप्रेसवेज पूर्ण करण्याचं आम्ही नियोजन करतो. साधारणतः 2000 किलोमीटरचे महामार्ग हे 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. आणि त्यानंतर राहिलेले 3200 किलोमीटरचे जे काही एक्सप्रेसवेज आहेत ते 2047 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यायोगे महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा जो आहे हा एक्सप्रेसवेने कनेक्ट केला जाईल. आणि मुंबईशी कुठल्याही जिल्ह्यातनं यायचं म्हटलं तर 6 ते 7 तासामध्ये आपण मुंबईपर्यंत पोहोचू शकतो.
1: वा, नक्कीच. म्हणजे अनेक हे प्रकल्प आहेत, हे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. तुम्ही आता शक्तीपीठचा उल्लेख केलात तर तो देखील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तर ह्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल की ते आतापर्यंत कुठपर्यंत काम आलंय आणि संयुक्त जमीन मोजणीत सहभागी होण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना देखील काय आवाहन कराल?
0: आणि शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गानंतर राज्यासाठी सर्वात महत्वाचा असा प्रकल्प आहे. आता समृद्धी महामार्ग प्रत्यक्ष 10 जिल्ह्यात गेला आणि त्याच्या ॲडजॉनिंग जे 14 जिल्हे आहेत त्याला इनडायरेक्ट म्हणजे डायरेक्ट 10 जिल्ह्यात गेला आहे समृद्धी महामार्ग आणि 14 ॲडजॉनिंग जिल्हे. याला या समृद्धी महामार्गाचा फायदा झाला आहे. आणि या 24 जिल्ह्याचा विकास समृद्धी महामार्गामुळे आता झपाट्याने होतो आहे. दुसरा जो हा शक्तीपीठ महामार्ग आहे समृद्धी महामार्गानंतरचा, हा दुसरा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे. याची लांबी 856 किलोमीटर आहे. येतो 10 जिल्ह्यातनं जातो तर हा 13 जिल्ह्यातनं जातो. म्हणजे अगदी सुरुवात वर्ध्यापासून होते, अगदी म्हणजे वर्ध्यानंतर मग यवतमाळ आहे, यवतमाळनंतर मग मराठवाड्यातले 6 जिल्हे आहेत.
1: अच्छा,
0: मराठवाड्यातले सगळ्यात जास्त जिल्हे मराठवाड्यातले आहेत. त्याच्यामध्ये हिंगोली असेल, नांदेड आहे, बीड आहे, परभणी, धाराशिव, लातूर हे 6 जिल्हे मराठवाड्यातले आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे 4 जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. आणि एक जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग हा कोकणातला आहे. असे 13 जिल्ह्यातनं जातोय, 40 तालुक्यातनं जातोय आणि 409 गावातनं जातोय हा महामार्ग. आता हा महामार्ग राज्याच्या विकासाच्या दृष्टीने यासाठी महत्वाचा आहे की हा पूर्ण मराठवाडा आणि विदर्भाचे जे काही 8 जिल्हे आहेत जे म्हणजे विकासापासून थोडं वंचित झालेला तो भाग आहे, तर त्या भागाचा विकास झपाट्याने होणार आहे. म्हणजे संपूर्णच म्हणजे अगदी मराठवाडा आणि विदर्भाचे 8 जिल्हे असले तरी बाकीचे जे 4 जिल्हे इकडले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले त्यासुद्धा एरियाचा विकास झपाट्याने होईल, फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल.
1: बरं.
0: या महामार्गावरती 19 असे म्हणजे मंदिरं पण आहेत, म्हणजे 19 अशी मोठी मंदिरं आहेत. म्हणजे अगदी महालक्ष्मी मंदिर असेल, तुळजापूरचं मंदिर असेल, माहूरगड, हे 3 शक्तिपीठं पण या महामार्गावरती, 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठं या महामार्गावरती आहेत. म्हणजे पंढरपूर असेल, परळी वैजनाथ आहे, औंढा नागनाथ आहे, अंबाजोगाई, ही सगळी म्हणजे सगळ्या ठिकाणची देवस्थानं या महामार्गावरती आहेत. तर त्यामुळं या ठिकाणी एक पर्यटनाला पण चालना मिळेल पर्यटनाला. आणि दुसरं, या महामार्गाच्या भोवती आम्ही प्रत्येक म्हणजे असं 1 किलोमीटर प्रत्येक आता जो 100 किलोमीटर आहे तर 100 किलोमीटरमध्ये आम्ही 1000 शेततळी पण बांधणार आहे. इथं शेततळ्याची निर्मिती करणार आहे महामार्गाच्या बाजूला. म्हणजे ते शेततळी बांधताना ते शेततळी निर्माण होतील, त्यातली माती महामार्गासाठी वापरली जाईल. त्यात वॉटर स्टोरेज होईल आणि ते जे वॉटर स्टोरेज होईल त्या शेतामध्ये या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी करता येईल. आणि जेवढे नाले या महामार्गाला क्रॉस होतील त्या नाल्याचं खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, तेही केलं जाईल या कामासोबत. छोटे छोटे चेक डॅमची निर्मिती केली जाईल. म्हणजे एकंदरीतच महामार्गाच्या कामासोबत एक जलसंधारणाचं मोठं काम पण या कामात आपसुकच होऊन जाईल. ते त्यामुळे महामार्ग आणि जलसंधारण यामुळे हा पूर्ण पट्टा जो आहे हा प्रॉस्परस पट्टा होईल. 409 गावापैकी 111 जी गावं आहेत म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामधली, त्या 111 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण होऊन 18-1 नोटिफिकेशन पण निघाले आणि ते अवॉर्ड स्टेजपर्यंत झाले 111 गावं. आणि त्यानंतर आता नव्याने अलाइनमेंट वगैरे आम्ही आता चेंज केले, म्हणजे सोलापूरपासून सांगली, कोल्हापूर या भागातले अलाइनमेंट चेंज झाले. आता नव्याने आम्ही जॉईंट मेजरमेंटला सुरुवात केली आहे, तर 16 गावाचं जॉईंट मेजरमेंट आमचं पूर्ण झालं आहे. बाकी ठिकाणी 58 गावामध्ये ते जॉईंट मेजरमेंट बऱ्यापैकी ॲडव्हान्स स्टेजला झालेलं आहे पूर्ण. तेही लवकरच 58 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण होईल. आणि उर्वरित गावाचं जे काही जॉईंट मेजरमेंट आहे तर ते लवकरच आम पूर्ण

0: करण्याचा आमचा प्रयत्न. एकदा जॉईंट मेजरमेंट पूर्ण झालं की मॅट्रिकचं नोटिफिकेशन करून अवॉर्ड करून डॅन इक्वेशन करणं हे सोपं जातं आहे.
1: बरं,
0: तर ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी आम्ही त्या शेतकऱ्यांशी संवाद साधू आणि निश्चितच त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजेक आपला निरोप घेते. नमस्कार.

बिलकुल, आज हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 7:40 झाली आहेत. अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा प्रसारित करत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आत्ता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंटमधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com.

0: तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉडपासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
0: ओके,
1: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:45 आणि 40 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता आपण आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा.

आशा भोसले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गाणं आताच आपण ऐकलंत. या गाण्याला संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, आज सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमात संत कवी सूरदास यांच्याविषयीचा कार्यक्रम आपण ऐकाल. लेखन कुंदा बापट यांचं आहे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं आहे. तर सादरकर्ते विवेक वानखडे. जरूर ऐका हा कार्यक्रम आज सकाळी 8:40.

0: अरुण दाते यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते यशवंत देव. श्रोते हो, या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात नेहा पित्रे यांची मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या विषयावर घेतलेली मुलाखत.
2: पालकांची भूमिका काय असावी? तर लक्षात असं येतं की प्रमुख आणि पहिले शिक्षक हे पालकच आहेत मुलांचे. मुलं अनुकरणानेच शिकतात, त्यामुळे पहिला गुरु, पहिला शिक्षक पालकच असल्यामुळे त्यांची ना जबाबदारी थोडी जास्त वाढते.
1: तेव्हा 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
3: मावळतीचा रंग
4: कधी आठवणींचा,
3: कधी अनुभवांचा,
5: कधी भावनांचा,
3: तर कधी नव्या स्वप्नांचा.
4: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
3: मन मोकळ्या

0: वादाचा कार्यक्रम
1: मावळतीचे रंग
2: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:35 पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर राजेंद्र सावळाराम बावळे आबासाहेब मराठे कॉलेज राजापूर यांचं भाषण आपण ऐकाल. वेळ लक्षात असू द्या, आज संध्याकाळी 6:35.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 7:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 8:30 वाजता पुणे केंद्राची निर्मिती असलेलं मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल.

0: आणि पुणे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकता नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9व्या आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्ण पदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. आता सविस्तर बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुजरातमध्ये केवडिया इथं प्रदान करण्यात येणार आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यावर्षीचा पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित केला आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. आर्टिकल 370ला उत्कृष्ट चित्रपटाचा, यामी गौतम हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येईल, तर उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मामुट्टी आणि कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात येणार आहे. राजकुमार पेरियासामी यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी गौरवण्यात येणार आहे. मराठीतील भंगार लघुपटाला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 उद्घाटन होणार आहे. हवामान अनुकूल जलव्यवस्थापन या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या 5 दिवसांच्या कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देशही सहभागी होणार आहेत. तसंच देशातील 14 राज्य आणि 6 केंद्रीय मंत्रालय यात सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सर्वसमावेशक आणि न्याय्य जलप्रशासन, शाश्वत जलसंपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा केली जाईल. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या 3र्या राष्ट्रीय परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. संयुक्त संकल्प सामूहिक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित ही परिषद 2 दिवस चालणार आहे. देशभरात अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापर रोखण्यासाठीच्या उपक्रमांवर या परिषदेत भर दिला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार विजयादशमीला म्हणजेच दसरा सणाच्या दिवशी येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. नवी दिल्लीत काल आयोजित पत्रकार परिषदेत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. या करारामुळे भारताच्या 100% निर्यातीला न्यूझीलंडमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल असं गोयल म्हणाले. तसंच या करारामुळे देशातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी, हस्तकला आणि हातमाग कारागिरांना मोठा फायदा होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होतील असंही गोयल यांनी सांगितलं. न्यूझीलंडनं थेट परकीय गुंतवणूक

म्हणून भारतात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या वाटाघाटींना गती देण्याचं मान्य केलं आहे. पुढील फेरी येत्या 5 ऑक्टोबरला होणार आहे, त्यामुळे पुढील 3 महिने दोन्ही देशांच्या संबंधांसाठी निर्णायक ठरतील असं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथं गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनींवरील चर्चा मुळे कायम राहिल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली, त्यात युक्रेन आणि आखाती प्रदेशातील युद्धसदृश परिस्थिती हे विषय केंद्रस्थानी होते. त्याशिवाय जयशंकर यांनी इक्वाडोर, स्लोवाकिया, हंगेरी या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला, तर स्वित्झर्लंड, नौरू या देशांची स्वतंत्र बैठका केल्या. तसंच पोलंड, हंगेरी, स्लोवाकिया आणि झेक प्रजासत्ताक यांच्या विसेग्राड गटाच्या आणि भारत यांच्यातील परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. संरक्षण मंत्रालयानं काल दिल्लीत संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक सहाय्यक ऊर्जा उपकरण म्हणजेच एपीयूच्या खरेदीसाठी पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स या खासगी कंपनीशी 583 कोटी रुपयांचा करार केला आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वदेशी बनावटीच्या एपीयूमुळे भारतीय लष्कराच्या मेकनाइज्ड फॉर्मेशनची कार्यान्वयन सज्जता, विश्वासार्हता आणखी वाढणार आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियात झालेल्या निवडणुकांमध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षानं संसदेतील आपलं बहुमत कायम राखलं आहे. रशियाच्या संसदेतील स्टेट डुमा या कनिष्ठ सभागृहाच्या 9व्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं 57.83% मतं मिळवत सत्तेवरील पकड बळकट केली. रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास 95% मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वनविभागानं दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती निश्चित केली असून केंद्र सरकारच्या 2016 सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता आधारे शास्त्रीय पद्धतीनं हे मूल्यांकन केलं जात असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल बुलडाणा इथं सांगितलं. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल. राज्यातील खरीप परिस्थितीबाबत कृषीमंत्री विविध महसूल विभागात आढावा बैठका आणि दौरे करून मंत्रिमंडळ बैठकीत शिफारसी सादर करतील. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणात पीक नुकसानीचं प्रमाण 33% अधिक आढळल्यास ते गाव दुष्काळी घोषित करण्यास पात्र ठरेल असंही मकरंद जाधव पाटील यांनी नमूद केलं. खरीप हंगामात बाधित झालेल्या गावातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये मतदार पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आलेल्या लोकांच्या अर्जांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी न्यायाधिकरणांची संख्या वाढवण्याची योजना निवडणूक आयोगानं आखली आहे. सध्या राज्यात 19 न्यायाधिकरणं कार्यरत आहेत. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी न्यायाधिकरणांची संख्या 42 वाढवावी अशी भूमिका आयोगानं सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भातील 13 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काल मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसमवेत मतदार यादी पुनरीक्षणातील दावे आणि हरकतींच्या कालावधी तसंच इतर बाबींविषयी चर्चा केली. मतदार यादीतून पात्र व्यक्ती वगळल्या जाणार नाहीत आणि अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाहीत याची खात्री करतानाच ही प्रक्रिया लोकाभिमुख असावी असा प्रयत्न असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. ज्या मतदारांना नोटीस बजावली आहे त्यांचं नाव यादीतून वगळलं जाईल असं नाही, तर तपशीलांमध्ये विसंगती आढळल्यामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वतीनं युएईच्या उत्तर अमिरातीमधील भारतीय नागरिकांसाठी काल कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात भारतीय समुदायाच्या सदस्यांना विविध मुद्द्यांवर मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं.
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई

0: क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये आज भारतीय महिला संघाचा सुवर्णपदकासाठीचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. हा सामना सकाळी 10:30 सुरू होईल. तर बॅडमिंटनमध्ये आज भारतीय पुरुष संघाचा सामना यजमान जपानशी होणार आहे. काल पुरुषांच्या संघानं बांगलादेशचा 3-0 पराभव केला. महिला बॅडमिंटन संघही आज जपानशी लढत देणार आहे. तर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात काल हिमांशू ढिल्लननं रौप्य, रुद्रांश पाटील यानं कांस्य पदक पटकावलं. याच प्रकारात भारतीय पुरुषांनी सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. भारतानं नेमबाजीत आतापर्यंत 5 पदकं जिंकली आहेत, त्यात 4 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. सध्या भारत 12व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकतानगर इथं 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9व्या आंतरराष्ट्रीय जलसप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47.47 अर्थात 11.43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 28 सेकंद झाले आहेत. संतवाणी या कार्यक्रमात संत कवी सूरदास यांच्याविषयीचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. लेखन कुंदा बापट यांचं आहे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं आहे. सादर करते विवेक वानखडे.

0: ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ. श्रोतेहो, संत कवी सूरदास यांच्याविषयी आपण मागच्या संतवाणी या कार्यक्रमामध्ये जाणून घेत होतो. आजच्या कार्यक्रमात त्यांच्याविषयीच अधिक जाणून घेऊया. रे मन धीरज क्यों न धरे, संवत 2000 के ऊपर ऐसो योग परे, पूरब पश्चिम उत्तर दक्षिण चहु दिशी काल परे, अकाल मृत्यु जग माही व्यापे, प्रजा बहुत मरे. संत सूरदास यांचं हे काव्य. अर्थात, हे माझ्या मना, तू संयम किंवा धीर का धरत नाहीस बरं? विक्रम संवत 2000 वर एक असा कठीण काळ, असा एक योग येणार आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चारही बाजूंनी संकटाचा काळ येणार आहे. संपूर्ण जगामध्ये लोकांवर आपत्ती येणार आहे. संत सूरदास म्हणतात की या काळाच्या भयंकर विषापासून किंवा संकटापासून तोच माणूस वाचू शकेल जो आपल्या सद्गुरूंचं किंवा ईश्वराचं मनापासून ध्यान धरेल. ही हरीची म्हणजेच परमेश्वराची लीला अटळ आहे आणि ती कोणीही टाळू शकत नाही.
1: श्रोते हो, संत सूरदासांची ग्रंथसंपदा खूप महान होती. नलदमयंती हा सूरदासांचा कृष्णभक्ती व्यतिरिक्त असलेला एक उत्कृष्ट ग्रंथ. नलदमयंती ही सूरदासांची एका वेगळ्या प्रकारची कथात्मक रचना, जी महाभारतातील एका प्रसिद्ध कथेवर आधारित आहे. संत सूरदास हे प्रामुख्यानं श्रीकृष्ण भक्तीसाठी ओळखले जात असले तरी नलदमयंती आणि ब्याहलो या रचनांद्वारे त्यांनी मानवी भावना, प्रेम आणि संकटकाळात टिकून राहणारा पतीपत्नींचा धर्म याचं नितांत सुंदर दर्शन घडवलं आहे. नलदमयंती हा ग्रंथ त्यांनी एक पूर्ण प्रेमाख्यान म्हणून लिहिला आहे. हा ग्रंथ

0: ग्रंथ राजा नल आणि राणी दमयंती यांच्यातील अमरप्रेम, त्यांचा विवाह, त्यांच्यावर आलेली संकट आणि शेवटी झालेली त्यांची भेट याच्यावर आधारित आहे। ही रचना सोप्या अवधी आणि ब्रजभाषेच्या मिश्रणात आहे। यामध्ये माणसाच्या भावभावना, विरह, दुरावा आणि संयम यांचं सुंदर दर्शन घडतं। या ग्रंथाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण त्यामधील रचनांवरून हे समजतं की सूरदास फक्त भक्तिगीतच नाही तर मोठ्या कथासुद्धा खूप चांगल्या प्रकारे मांडू शकत होते।
1: श्रोते हो, सूरसारावली हा सूरदासांचा एक अतिशय महत्त्वाचा आणि त्यांच्या निस्सीम भक्तिभावाने भारलेला, त्यांच्या प्रतिभासंपन्नतेची साक्ष देणारा अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे। या पवित्र ग्रंथाची निर्मिती ब्रजभाषेत त्यांनी केली आहे। याचा मुख्य विषय सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि भगवान श्रीकृष्णांचे वेगवेगळे खेळ, त्यांच्या लीला कशा चालतात हा आहे। त्याचं सुंदर, अगदी रसभरित वर्णन या ग्रंथामध्ये त्यांनी केलंय। या ग्रंथाला सूरसागर या त्यांच्या मुख्य ग्रंथाची थोडक्यात लिहिलेली सूची किंवा सारांश असं मानलं जातं। सूरसारावलीत साधारणपणे 1107 पदं कवितेच्या ओळी आहेत। ही रचना दोहा आणि चौपाई या छंदामध्ये त्यांनी लिहिलेली आहे। सूरसारावली हा ग्रंथ म्हणजे संत सूरदास यांच्या सूरसागर या ग्रंथाचं एक प्रकारे सैद्धांतिक सारच मानलं जातं। इतिहासकार आणि अभ्यासकांच्या मते या ग्रंथाच्या रचनाकाळी 1545 दरम्यान त्यांचं वय 67 वर्ष होतं। सूरसारावली या ग्रंथामध्ये त्यांची विलक्षण आध्यात्मिक ओढ पदोपदी जाणवते। सूरदासांनी स्वतःला श्रीकृष्णाचं सेवक मानून देवाच्या विराट रूपाची आणि त्याच्या जगातील लीलांची स्तुती यामध्ये केली आहे।

0: थोडक्यात सांगायचं तर सुरसारावली ही पूर्णपणे अध्यात्म आणि कृष्णभक्तीने नटलेली आहे, तर नलदमयंती ही मानवी प्रेम आणि संघर्षाची एक सुंदर अशी कथा आहे.
1: श्रोते हो, महाकवी सूरदास यांचा साहित्य लहरी हा एक प्रसिद्ध लघुकाव्य ग्रंथ आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं शृंगार रस आणि दृष्टिकूट म्हणजेच गूढपदांचा समावेश आहे. या लघुकाव्यात 118 दृष्टिकूट म्हणजेच अलंकारिक आणि गूढ पदं आहेत. ती पदं अर्थाच्या दृष्टीने समजायला क्लिष्ट आहेत. रसाच्या दृष्टीने हा ग्रंथ प्रामुख्यानं विशुद्ध शृंगार या कोटीत मोडतो. सूरदासांच्या साहित्य लहरी या ग्रंथामध्ये विशुद्ध शृंगार आणि नायिकाभेद या संकल्पनांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा देवावरील प्रेमाचा आणि मानवी भावनांचा एक अतिशय सुंदर असा मिलाप आहे.

0: आकर्षणाची भावना. पण सूरदासांच्या साहित्यात जेव्हा विशुद्ध म्हणजे एकदम पवित्र हा शब्द जोडला जातो तेव्हा त्याचा अर्थ बदलून जातो. भौतिक नाही तर आध्यात्मिक प्रेम हा सामान्य स्त्री पुरुषांमधला शारीरिक आकर्षणाचा शृंगार नाही, हे भौतिक नाही तर आध्यात्मिक प्रेम आहे. इथे नायिका म्हणजे भक्त किंवा स्वतः राधा आणि नायक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणजे जणू काही जीवात्मा आणि परमात्मा यांचं मिलन यामध्ये झालेलं आहे. यात वासना नसते तर देवाप्रती असलेली निखळ पवित्र आणि सर्वोच्च भक्ती असते. प्रेमाच्या माध्यमातून देवाशी एकरूप होणे म्हणजेच विशुद्ध शृंगार अर्थात पवित्र भक्ती.
1: श्रोते हो, सूरदासांची दुसरी संकल्पना नायिकाभेद, ज्यामध्ये त्यांनी नायिकांचं वर्गीकरण केलंय, हा भारतीय साहित्यशास्त्रातील एक गोड प्रकार आहे, जिथे प्रेमात पडलेल्या स्त्रियांच्या नायिकांच्या वेगवेगळ्या अवस्था त्यांचे स्वभाव आणि त्यांच्या भावनांचं वर्गीकरण केलं जातं. सूरदासांनी याचा वापर राधेच्या आणि गोपिकांच्या वेगवेगळ्या भावना दाखवण्यासाठी केला आहे. श्रोते हो, सूरदासांनी साहित्य लहरी या त्यांच्या ग्रंथामध्ये नायिकाभेद या शास्त्रीय पद्धतीचा वापर करून विशुद्ध शृंगाराच्या माध्यमातून श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातील अलौकिक पवित्र प्रेमाची आणि भक्तीची विविध रूपं मांडली आहेत.
0: त्यांची आणखी एक संकल्पना म्हणजे वंशवृक्षवाद. या ग्रंथाच्या शेवटी एका पदात सूरदासांचा वंशवृक्ष दिला आहे. त्यानुसार त्यांचं नाव सूरजदास असं असून ते कवी चंदबरदाई यांचे वंशज असल्याचं म्हटलं आहे. या ग्रंथामध्ये केवळ कृष्णाच्या बाललीला नसून भक्ती, वैराग्य आणि सखोल विचारांचा, तत्वज्ञानाचा सुंदर संगम आपल्याला पाहायला मिळतो. कवी सूरदास यांनी या ग्रंथामध्ये सृष्टीच्या निर्मितीला आणि उत्पत्तीला देवीचा होळीचा खेळ मानला आहे. जणू ते होळीचं रूपक आहे. यामध्ये खेलत यह विधी हरी होरी हो, हरी होरी हो वेद विदित यह बात ही मुख्य ओळ वारंवार येते. हा संपूर्ण ग्रंथ एक बृहद होली म्हणजे मोठं होळीचं गाणं या स्वरूपामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे.

0: थोडक्यात सांगायचं तर सूरसारावली हा ग्रंथ संत सूरदास यांच्या परिपक्व बुद्धीचं आणि प्रगल्भ कृष्णभक्तीचं उत्तम प्रतीक आहे.
1: श्रोते हो, सूरदासांविषयीची एक प्रेरणादायी रंजक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी आहे, एकदा अकबराच्या दरबारात संगीत सम्राट तानसेन यांनी सूरदासांचं एक

0: पद सादर केलं. अकबर बादशहाला ते प्रचंड आवडलं. त्यांनी ताबडतोब सूरदासांना आपल्या दरबारात येऊन बादशहाच्या स्तुतीपर गाण्याचं आमंत्रण दिलं. त्यावर सूरदास अत्यंत विनम्रपणे म्हणाले, माफी असावी, मी श्रीकृष्णाची भजनच भक्तिभावाने गातो आणि तेही फक्त देवाच्या दरबारात, अन्य कुठेही नाही. अकबर सूरदासांची कृष्णभक्ती आणि त्यांचा बाणेदारपणा बघून इतका प्रभावित झाला की त्यांनी सूरदासांना मौल्यवान रत्न आणि भेटवस्तू देऊ केल्या. पण सूरदासांनी त्या सर्व वस्तू नम्रपणे नाकारल्या आणि म्हणाले, मला या संसारातील संपत्तीची काय गरज, माझा कृष्णच माझी खरी संपत्ती आहे. राजा अकबर त्यांच्या या निस्पृह भक्तीनं निशब्द झाला. श्रोते हो, यातून अहिक सुखाच्या मागे न लागता निर्मल भक्तीचा वसा आपल्या आचरणातून सूरदास यांनी जपला हे आपल्या लक्षात येतं. श्रोते हो, सूरदासांचा मृत्यू इसवी सन 1583 साली गोवर्धन जवळील परसवली गावी झाला. मृत्यूसमयी त्यांचं वय 95 वर्षाचं होतं. सूरदासांनी सांगितलेली शिकवण आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणली तर ती त्यांना खरी आदरांजली ठरेल. रामकृष्ण हरी.
1: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नाम देव तुकाराम.
0: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
2: लेखिका कुंदा बापट. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.
0: सादर करते विवेक वानखडे.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 9:55 झाले आहेत. लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

0: खाकी या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं राम संपत यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
4: सचिन,
3: मम्मी,
4: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: आलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि जावेद अली यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत ऐकूया. या गाण्याला संगीत दिलंय शंकर एहसान लॉय यांनी आणि चित्रपट आहे बंटी और बबली.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: आशिक बनाया आपने या चित्रपटातलं हिमेश रेशमिया आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं हिमेश रेशमिया यांनी. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या विषयावरती नेहा पित्रे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. जरूर ऐका ही मुलाखत आज सकाळी 9:30 वाजता.
1: मावळतीचा रंग
0: कधी आठवणींचा,
2: कधी अनुभवांचा,
3: कधी भावनांचा,
1: तर कधी नव्या स्वप्नांचा.
0: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
2: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
3: मावळतीचे रंग
1: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35 वाजता
3: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

उदित नारायण यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गाणं आताच आपण ऐकलं. या गाण्याला संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी आणि चित्रपट होता वीर जारा. या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजले आहेत. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम या जाहिरातींनंतर.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मुलांचं शिक्षण म्हणजे शाळेत मिळणारं ज्ञान नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्वाची, विचारांची आणि भविष्यातील वाटचालीची जडणघडण असते. या प्रक्रियेमध्ये शाळेइतकीच महत्त्वाची भूमिका असते, ती पालकांची. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये पालकांच्या मुलाकडून असलेल्या अपेक्षा वाढत आहेत. मात्र या अपेक्षा, पालकांची जबाबदारी आणि मुलांच्या प्रत्यक्ष गरजा यामध्ये कुठेतरी समतोल साधण्याची गरजही जाणवते. म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर. हा विषय समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एका शाळेच्या संस्थापिका नेहा पित्रे मॅडम. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि पालक, मूल, शाळा या तिन्ही घटकांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन निश्चितच आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल. नेहा मॅडम, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार दीप्ती, धन्यवाद.
0: मॅडम, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या मते मुलांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये पालकांची भूमिका नेमकी काय असायला हवी?
1: प्रश्न खूप सुंदर आहे, पण शिक्षण कशाला म्हणतात हे आधी बघूयात, म्हणजे पालकांची भूमिका अतिशय चांगल्या रीतीने स्पष्ट करता येईल.
0: बरोबर.
1: मी शाळेत असताना शिक्षण म्हणजे अभ्यास हे समीकरण होतं. म्हणजे वर्गात शिकवलेला गृहपाठ पूर्ण करायचे आणि अभ्यास झाला, एका इयत्तेतनं दुसऱ्या इयत्तेत जायचे, अभ्यास झाला. हीच चढता क्रम म्हणजे 15 वर्ष आयुष्यातली शिक्षणाची ही शाळा, कॉलेज, वेगवेगळ्या ठिकाणी मी शिकतच राहिले. पण आता मोठं झाल्यानंतर काम करताना, शिक्षण ह्या क्षेत्रातच काम करताना ही गोष्ट लक्षात आली की शिक्षण म्हणजे फक्त एक इयत्तेतनं दुसऱ्या इयत्तेत जाणं नाही आहे, त्याच्यामध्ये खूप जास्ती गोष्टी आहेत. मग खरं शिक्षण कधी सुरू होतं की बालवाडीत झालं बघ शिक्षण सुरू, तर तसंही नाही आहे. शिक्षणाची सुरुवात ही मूल जन्माला आल्यापासून झाली आहे.
0: खरं
1: म्हणजे गंमतच बघायची झाली तर एखादं 1 वर्षाचं मूल जेव्हा चालायला शिकतंय तेव्हा ते काय करतं, तर सगळ्यात आधी ते सगळ्यांना चालताना बघतंय, कारण की ते तर रांगतंय, ते लोळतंय, खाली आहे बाळ. मग पहिल्यांदा काय झालं तर मी बघितलं, मग माझ्यात कुतूहल

0: निर्माण झालं की हे सगळे चालतात कसे, एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जातात कसे. मग ते बघताना त्याने कुतूहलाने त्याच्यातनं पुढे ठरवलं की आता मी हे करून बघतो. मग उठून उभं तर राहायला पाहिजे. मग उभं राहताना त्यांनी काय केलं, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींना धरून बघितलं. मग कधीतरी ते बरोबर आलं, कधीतरी चुकलं. म्हणजे आई वडिलांपैकी कोणाचा तरी पाय पकडणं, खुर्चीचा पाय पकडणं, हे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचं सराउंडिंग ज्याला आपण म्हणतो ते कसं आहे हे बघितलं, चाचपडलं, आणि आपण कसे उभे राहू शकतो हे बघितलं. त्याच्यानंतर त्यांनी चालायचा प्रयत्न केला, ह्याच्यामध्ये ते 100 वेळा पडलं आणि परत उठून उभं राहिलं. आणि एक दिवस अरे आत्ता येत नव्हतं आणि चालायला लागला मुलगा किंवा मुलगी असं आपण म्हणतो. हे शिक्षण आहे. आता त्या वयातलं शिक्षण कसं आहे, आधी बघितलं मी, नंतर कुतूहल, त्याची क्युरियोसिटी निर्माण झाली, त्याच्यानंतर मी त्याच्यावरती थोडंसं माझे चाचपडून रिसोर्सेस काय आहेत हे बघितलं, आणि मग त्याच्यावरती मी काम करून बघितलं, आणि मग मला ती गोष्ट जमली. मग शिक्षण असं आहे, तर मग जेव्हा शाळेत येतं तेव्हा ते शिक्षण पूर्ण बदलतं कसं, की जेव्हा धडा शिकायचा आहे मला तेव्हा टीचर सांगणार मला की आज उद्या हा धडा शिकणार होता आपण, 12वा धडा वाचून या. मग मी घरनं वाचून आले, शाळेत माझ्या शिक्षिकेने शिकवलं, नंतर मी त्याच्यावरती प्रश्न उत्तर लिहिली आणि धडा संपला. पण ह्या पद्धतीने शिक्षण आपल्या निसर्गातच नाही आहे. मग निसर्गातलं शिक्षण काय आहे, मुलं वर्गात तेच शिकतात जे बाहेर जगात आहे. मग शिक्षण ते ठरलंय, त्याच्यातली पालकांची भूमिका काय असावी, तर लक्षात असं येतं की प्रमुख आणि पहिले शिक्षक हे पालकच आहेत मुलांचे. मुलं अनुकरणानेच शिकतात, त्यामुळे पहिला गुरु, पहिला शिक्षक पालकच असल्यामुळे त्यांची ना जबाबदारी थोडी जास्त वाढते. म्हणजे शाळा काय देतं, तर शाळा ज्ञान देतं, म्हणजे आधी माहिती मग त्याचं ज्ञानात रूपांतर ते करतं, कौशल्य देतं, विविध अनुभव देतं, हे सगळं शाळा करतं. पण मग घरातनं काय मिळतं, तर मूल्य घरातनं मिळतात, जिज्ञासा घरातनं मिळते, आत्मविश्वास घरातनं मिळतो, आणि शिकण्याची वृत्ती, सतत शिकलं पाहिजे ही वृत्ती पण घरातनं मिळते. शाळा ह्या सगळ्यावरती काम करतेच, पण जे घरातनं मिळालंय त्याच्यावरती काम होतं हे. त्याचा जो पाया आहे तो घरातनं बनतो. मग पालकांनी काय करणं अपेक्षित आहे, त्यांना मुलांसाठी अशी जागा देणं गरजेचं आहे की जिथे मुलं मनमोकळेपणाने प्रश्न विचारू शकतील, चुका करू शकतील, चुका केल्या तर त्या मान्य करू शकतील आणि त्यातनं पुढे जाऊ शकतील. ती मुभा पण त्यांना आपणच द्यावी लागते पालक म्हणून. मग ह्याच्या व्यतिरिक्त काय, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या शाळा नाही शिकवू शकत. म्हणजे आता रत्नागिरीतली शाळा आहे, ती ना हिमालयात पडणाऱ्या बर्फाबद्दल खूप काय काय सांगतीये, पण त्या बर्फात घेऊन जाणं शाळेला शक्य नाहीये.
1: खरंय.
0: मग ते एक्सपोजर किंवा त्या पद्धतीचा मुलांना मिळणारा अनुभव हा पालकच देऊ शकतात. आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं असं म्हणतात की मुलांचं जग फार लवकर वेगळं व्हायला सुरुवात होते, त्यामुळे जोपर्यंत मुलं आपल्या बरोबर आहेत तोपर्यंत बी प्रेझेंट त्यांच्या आयुष्यात. तिथे तुम्ही थांबणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तो भावनिक, त्याच्यानंतर सामाजिक किंवा कुठल्याही पद्धतीचा आपण आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही तिथे असणं फार गरजेचं आहे त्यांच्यासाठी. सो बी प्रेझेंट.
1: म्हणजे पालकांनी मुलांना वेळ देणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जी शाळा चालवताना तुम्हाला लक्षात येते की शाळेची जी काही बंधनं आहेत, तर त्याची जबाबदारी पालकांनी उचलली पाहिजे, की शाळा म्हणून जे करू शकत नाही आहे तर ते पालकांनी केलं पाहिजे.
0: शाळा म्हणून करू शकत नाही ते पालकांनी केलं पाहिजे, आणि वेळ देताना ना तो मुलाचा किंवा मुलीचा म्हणून दिला पाहिजे. मी स्वयंपाक करताना तू बाजूला बसून तुझा अभ्यास संपव हा वेळ देणं जरी असलं, तरी आज दिवसभरात काय झालं हे थोडा वेळ विचारणं हाही वेळ देण्याचाच भाग आहे आणि तो अभ्यासाचाच भाग आहे.
1: अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि मॅडम, आजच्या पालकांच्या मुलांकडनं असलेल्या अपेक्षांमध्ये आपल्याला कोणते बदल जाणवतायत का?
0: खरं तर खूप खूप बदल झाला. म्हणजे आधी चांगले गुण मिळणं, मार्क चांगले मिळणं, चांगल्या ठिकाणी नोकरी लागणं, आणि आपण थोडक्यात म्हणतो ना मूल सेटल झालं, व्यवस्थित ठिकाणी मूल आता आहे, आणि म्हणून पालक खुश व्हायचे. ह्याच्या व्यतिरिक्त अपेक्षा काय होत्या, तर मुलांनी आज्ञाधारक असावं, जबाबदाऱ्या घ्याव्यात, ह्या म्हणजे मूल्यांवरती आधारित ज्या गोष्टी होत्या ह्या मुलांच्याकडनं पालकांच्या अपेक्षा होत्या. पण आता काय झालंय माहितीये, आता मला माझं मूल ऑलराऊंडर हवंय, त्याच्याकडे आत्मविश्वास हवाय, भाषा कौशल्य हवंय, तो टेक्नॉलॉजिकली स्किल्ड पाहिजे, बेसिकली यशस्वी पाहिजे. ही काळाने बदललेली गणित आहेत असं म्हणू शकतो आपण. ह्याचं ना एक सुंदर उदाहरण मी न्यूजपेपर मध्ये बघितलं होतं की अपेक्षा कशा पालकांच्या कळतात किंवा कशा असाव्यात नसाव्यात ह्याच्यावरती एक कार्टून होतं. आणि त्या कार्टून मध्ये जंगलामध्ये प्राण्यांची परीक्षा होती.
1: बर.
0: आणि त्यांनी सांगितलं की आपण ना अतिशय फेअर आहोत आणि आपण सगळ्या पालकांची परीक्षा घेणार आहोत आणि त्याच्यावरती गुण देणार आहोत, कोण पहिला, कोण दुसरा, कोण तिसरा ठरणार त्याच्यावर.

0: परीक्षा घेतली माणसांनी आणि समोर उभं केलं होतं सगळ्या प्राण्यांना. त्या परीक्षेमध्ये होतं एक माकड, त्या परीक्षेमध्ये होतं एक हरिण, एक मासा, एक पक्षी, एक हत्ती, असे विविध प्राणी होते त्या ह्याच्यामध्ये. आणि पहिला प्रश्न आला, त्यांनी सांगितलं की ह्या झाडाच्या टोकापर्यंत कोण सगळ्यात पहिल्यांदा पोचेल तो जिंकला. माकडाने उड्या मारायला सुरुवात केली, पक्षी तर उडतच गेला, हत्तीमुळे पडलं झाड, आणि मासा बिचारा कायमचा पाण्यात राहिला की झाडाच्या टोकावरती तो तर काही जाऊ शकत नाही, तो पाण्यातनच बाहेर येऊ शकत नाही. म्हणून माशांनी आयुष्य काढणं की मी हुशार नाहीये हे चुकीचं आहे, म्हणून ती अपेक्षा ही थोडीशी चुकीची ठरू शकते. त्यामुळे असलेल्या अपेक्षा कशामुळे आहेत, तर त्या प्रेमात नाहीत. का हवंय की आपल्या मुलाचं आयुष्य चांगलं जावं म्हणून आहेत. त्या प्रेमापोटी, त्या काळजीपोटीच आहेत त्या. पण त्या करताना आपण नक्की कौशल्य बघतोय का, त्यांचा बेसिक नैसर्गिक कल बघतोय का, हे बघण्याची पण गरज तिथे जाणवते. म्हणजे माशाचं उदाहरण हे खरंच त्याच्यातलं आहे, कारण आयुष्यभर मासा म्हणणारे की मला जाताच नाही आलं, आणि हत्तीला होणारे की मी गेलो तर झाडच पाडलं. सो दोघांसाठी ती वाईटच होती परीक्षा, फेअर म्हटली तरी फेअर नव्हती.
1: बरोबर. म्हणजे पालकांच्या अपेक्षा आणि मुलांची स्वतःची आवड किंवा क्षमता ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये होणारा हा संघर्ष म्हणता येईल.
0: नक्कीच तो संघर्ष त्याच गोष्टीसाठी आपण म्हणू शकतो. म्हणजे बरेच वेळा असं होतं, बघताना आम्हाला ही गोष्ट जाणवते की घरामध्ये ना सगळ्यांचं मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग होतं, म्हणून मला पाहिजे की माझ्या मुलाचं गणित खूप चांगलं आहे.
1: बरोबर.
0: पण तसं होईलच असं नाही. मुलाचा स्वतःचा नैसर्गिक कल जर वेगळा असेल तर ती गोष्ट तशी होणार नाहीये. किंवा अजून एखादं उदाहरण जर त्याच द्यायचं झालं, तर मला खूप वाटत होतं माझ्या मुलींनी छान बॅडमिंटन खेळावं अशी माझी अपेक्षा होती. पण तिचा ना रिस्पॉन्स टाईम थोडा वेगळा आहे. येणारं फूल माझ्या रॅकेटला कधी लागेल हे जर मला समजत नसेल तर तो खेळ माझ्यासाठी नाही हे समजायला तर पाहिजे. अशी उदाहरणं मला शाळेमध्ये बऱ्यापैकी दिसतात, त्याच्यामुळे ही गोष्ट जाणवते की अरे ह्याच्यामध्ये फरक आहे पालकांच्या अपेक्षा आणि मुलांचा स्वतःचा नैसर्गिक कल आणि क्षमता.
1: बरोबर. बरं, आता तुम्ही उदाहरणं देत असतानाच जसं सांगितलं की म्हणजे काही पालकांना आपल्या मुलाने प्रत्येक क्षेत्रामध्ये कामगिरी करावी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी चमकावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. पण मग या जेव्हा अपेक्षा मुलांवर लादल्या जातात तेव्हा मुलांमध्ये ते प्रेरणादायी ठरतं का त्यांच्यावर दबाव निर्माण होतो?
0: विचार करताना ही गोष्ट जाणवते की दरवेळेलाच ते प्रेरणादायी ठरेल किंवा दरवेळेस त्याचा दबाव असेल असं नाहीये. काही गोष्टी ह्या नैसर्गिक कलात आहेत. म्हणजे माशांनी पाण्यात पोहणं ही त्याची नैसर्गिक कल आहे आणि त्याला ती जमणारी गोष्ट आहे. आता मी वेगवेगळ्या पद्धतीने पोहायला शिकवलं तर ते मूल जास्त पुढे जाणार आहे. बरं, ह्याच्यापेक्षाही दुसरं उदाहरण मी जास्ती चांगलं वापरीन की शाळेमध्ये ना आजकाल ऑलराऊंडर मुलं पण खूप आहेत.
1: बरोबर.
0: म्हणजे अभ्यासात खूप हुशार आहेत, कलांमध्ये खूप हुशार आहेत, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, बक्षिसं घेऊन येतात. म्हणजे तुम्ही गाणं म्हणू नका, ड्रॉइंग म्हणू नका, तुम्ही म्हणाल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते मूल आहेच आहे. तेव्हा लक्षात असं आलं की अरे ह्या मुलावरती दबाव होतोय का? त्याला जन्मजातच सगळ्या गोष्टी चांगल्या येत आहेत. हा, म्हणजे असंही नाही की पालक खूप जास्त त्याच्यावरती स्ट्रेस देतात म्हणून होती ही गोष्ट. पण शाळा म्हणून आम्ही त्या व्यक्तीची, त्या मुलाची आयडेंटिटी ती करत नाही होत ना, किंवा पालक म्हणून ती होत नाही आहे ना की बाबा रे हे मूल यशस्वी, हे मूल कायम यशस्वी. पण जेव्हा हा आग्रह धरला जातो, म्हणजे मोटिवेशन पर्यंत छान आहे, पण आग्रह जेव्हा यशाची धरायला लागतो तेव्हा असं होतं की अपयश येतं ते पचवता येण्याचे चान्सेस कमी होतात, कारण की सुरुवातीलाच अपयश कधी आलेलं नसतं.
1: अपयशाची सुद्धा मानसिक तयारी होणं अपेक्षित आहे
0: आणि ती सुद्धा ते लहान असतानाच झालेली कधीही चांगली. जेव्हा मुलं आपल्याच समोर आहेत, त्यांचा अपयशही आपल्याच समोर आहे, पचवणार कसं आहात हे शिकवायला तुम्ही आहात, त्याच वेळेला येणार अपयश हे खूप चांगलं आहे मुलांसाठी. मग ह्या अपेक्षांचं ओझं ठेवण्यापेक्षा आपण त्यांचा कल कुठे आहे हे बघून जर त्यांना मोटिवेट करत राहिलो तर त्या पद्धतीने मुलांची वाटचाल ही जास्ती चांगल्या पद्धतीने होईल.
1: नक्कीच. आणि आजकाल अनेक पालक मुलांच्या अभ्यासामध्ये खूप सक्रिय असतात, म्हणजे मदत करणं आणि मुलाचा अभ्यास स्वतः करून घेणं यामध्ये एक सीमारेषा असणं आवश्यक आहे असं मला वाटतं, आणि ते कधी कधी पालकांच्या लक्षात येत नाही. तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल?
0: मुलांच्या अभ्यासात सक्रिय भाग असणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कारण की त्या विषयातले गुरु तुम्ही स्वतःही असू शकता. पालकांचा सहभाग हवा का? तर खरंच हवा. फक्त तो सहभाग कुबड्या होत नाही ना, हे बघण्याकडे आपला कल हवा ह्याची गरज आज जाणवते बऱ्यापैकी.

0: म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हटलं की अभ्यास म्हणजे होमवर्क म्हणून तुम्ही समोर अभ्यासाला बसवलंय आणि तुम्ही काहीतरी करताय ह्याच्याबद्दल आपण बोलतच नाही आहोत. आपण म्हणतोय मुलांशी संवाद साधणं, म्हणजे त्यांना त्यांच्या चुका सांगता येतात का, ह्याच्यापासून आपण सुरुवात करतो त्या गोष्टीची. आणि हा पण अभ्यासाचाच भाग आहे. पण बरेच वेळा काय होतं माहितीये की उद्या मला डेडलाईन आहे, मला सगळं सबमिट करायचं होतं आणि मला रात्री 9:30 मुलांनी सांगितलं की आई माझा राहिलंय करायचं. मग त्यावेळेला वेळेअभावी माझा पेशन्स कमी झालाय म्हणून, माझं मुलावरती खूप प्रेम आहे, त्यांनी यशस्वीच व्हायला पाहिजे, सक्सेसफुल व्हायला पाहिजे असं मला वाटतंय म्हणून, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग त्याच्याऐवजी मीच करते. पण जेव्हा तो अभ्यास मीच करते किंवा तो प्रोजेक्ट मीच करून देते तेव्हा त्यातलं जे लर्निंग होतं ना, शिकण्याची संधी,
1: बरोबर,
0: ती त्या मुलाची संपली तिथेच.
1: खरंय.
0: बरं, मीच सगळं केलं ह्याचा जो आत्मविश्वास असतो तो आत्मविश्वासही मुलाला नाही मिळणार आहे. मदत नक्की करावी म्हणजे वेगवेगळे संदर्भ काढून देणे, वेगवेगळी माहिती उपलब्ध करून देणे, त्या विषयावरती चर्चा करणे, ते मूल बरोबर विचार करते की नाही हे बघणे, हा सगळा अभ्यासाचाच भाग आहे आणि तो केलाच पाहिजे. पण मुलाचं काम, मुलाचा अभ्यास हा मुलाचाच राहायला पाहिजे ही आजची गरज आहे. म्हणजे जी सीमारेषा तुम्ही मगाशी म्हटलात ती हीच,
1: बरोबर,
0: मुलाचं काम हे मुलाचंच काम आहे.
1: खरंय, खरंय. म्हणजे असं म्हणायचंय की आजकालच्या मुलांना जर काही अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये जो पालक स्वतः हस्तक्षेप करून स्वतः सोडवतात तर त्यामुळे कदाचित मुलांची स्वावलंबनाची क्षमताच कमी होतीये असं वाटायला लागलंय का?
0: आता काय होतं माहितीये, शाळेमध्ये मार्क कमी पडले, मला कुठल्या तरी क्लब मध्ये घेतलं नाही किंवा कॉम्पिटिशन मध्ये घेतलं नाही, सगळ्या वर्गाला डान्स कॉम्पिटिशनला घेतलं होतं पण माझ्या मुलीलाच घेतलं नाही, मुलांची भांडणं झाली दोन, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेचा पालकांनी हस्तक्षेप केला तर जॉबला लागल्यानंतर प्रमोशन मिळालं नाही म्हणून ते पालक भांडायला जातील का बॉसची?
1: नाही.
0: त्यांची भांडणं, त्यांचे प्रॉब्लेम्स हे त्यांचे त्यांना सोडवता आलेच पाहिजेत. तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात हा तुम्हाला त्यांना कॉन्फिडन्स द्यायचाच आहे काही झाला तरी, पण तुम्ही पाठीशीच आहात, तुम्ही लढणार नाही आहात त्यांच्यासाठी. ह्याची सुरुवात ही वयाच्या 5-6 वर्षापासूनच होते. तू बोलून बघ, तू शिक्षकांना सांगून बघ, तुला जो प्रॉब्लेम वाटतोय त्याचं त्या पुढे काही तुला उत्तर मिळालं का हे करून बघ. नाहीच झालं तर मी मध्ये पडीन ना, पण नाहीच झालं तर नाहीतर मग काही वर्षांनी दिसणार आहेत आईच प्रमोशनसाठी भांडायला येताना, आणि ते जरा अवघड चित्र आहे मला पचवायला.
1: खरं खरं. आत्ता आपला जो प्रश्न झाला की मुलांच्या अडचणीमध्ये पालकांचा सहभाग, तर पालक आणि शिक्षक यांच्यातला संवाद मुलांच्या शिक्षणावर कितपत परिणाम करतो किंवा मुलांच्या मनावरही कितपत परिणाम करतो?
0: दीप्ती, मी असं म्हणेन की पालक आणि शिक्षक ह्यांच्यातल्या संवादाच्या आधी मूल जेव्हा तुम्हाला काही घडलंय म्हणून सांगतंय त्यावेळेला तुम्ही देणारी प्रतिक्रिया ही जास्त कारणीभूत आहे. नंतर आपण म्हणू की शिक्षण आणि पालकातला संवाद काय झाला. आता बरेच वेळा काय होतं, मूल घरी येऊन सांगतं की असं असं घडलं, हे झालं, ते झालं, मग मी असं केलं, खूप मोठी गोष्ट सांगतं, पण मूल सांगताना स्वतःचा दृष्टिकोन सांगतंय, घडलेली पूर्ण घटना ते सांगू शकेलच असं नाही. मूल कितीही हुशार असलं तरी त्याला ती एकच बाजू त्यावेळेला दिसत असते, त्यामुळे शिक्षकांशी बोलून खरंच काय झालंय तेवढी मोठी गोष्ट असेल तर त्याच्यात हस्तक्षेप हा केलाच पाहिजे. पण जेव्हा माझ्या चेहऱ्यावरती पहिल्यांदा दिसायला लागतं, मग टीचर काय करत होती, तेव्हा का नाही मध्ये पडली, असे प्रश्न जेव्हा पहिलेच यायला लागतात तेव्हा मुलांना ना परत आपल्या शिक्षकांकडे जायची भीती वाटायला लागते, नको वाटायला लागतं, किंवा जे घडलं त्याच्यामुळे माझी आई किंवा बाबा हे खूप अपसेट झालेत, ही भावना मुलं मनात घेतात. म्हणजे हे मी लहान मुलांबद्दल जास्ती म्हणतेय. आणि मग माझ्या आई वडिलांना अपसेट करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक, तर मग शाळेतली अशी जागा जिथे काहीही प्रॉब्लेम झाला तर मुलांनी पहिल्यांदा जायला पाहिजे ती बंद होते. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांच्यातला संवाद हा तुम्हाला जरी नाही पटला, कुठल्याही पालकाला, मला जरी नाही पटला, तरी पण तो मांडण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण त्या शिक्षकांवरती विश्वास दाखवत नाही तोपर्यंत मुलं त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकत नाहीत. सो येणारा प्रत्येक प्रॉब्लेम हा सोडवायचाच आहे आपल्याला, पण तो सोडवताना आपण त्याच्याकडे कुठल्या पद्धतीने बघतोय हे पालकांच्याही लक्षात येण्याची गरज आहे आणि शिक्षकांच्याही.
1: नक्कीच. म्हणजे दोघांचीही ती सारखीच जबाबदारी आहे की शिक्षकांनीही समजून घेतलं पाहिजे आणि पालकांनीही प्रतिक्रिया देताना कशी द्यायची याच्यावर विचार करायला हवाय.
0: काय आहे सगळ्यात माझ्या जवळची गोष्ट, हे माझं मूल आहे, हे जेव्हा आपण

0: शाळेच्या हातात देतो किंवा पालकांच्या हातात देतो तेव्हा ती पार्टनरशिप आहे.
1: बरोबर.
0: वय वर्ष 6 ते वय वर्ष 15 ची पार्टनरशिप आहे. रादर किती 12-13 वर्षांपेक्षा जास्ती आपण म्हणतोय ही गोष्ट की जेव्हा ते मूल त्या शिक्षकांच्याच बरोबर राहणार आहे तेव्हा तो विश्वास ही दोन्हीकडनं गरज आहे. आणि जेव्हा हा विश्वास आपण म्हणतो स्ट्रॉंग आहे खूप जास्ती किंवा आहे तिथे त्यावेळेला मुलाची होणारी जडणघडण ही जास्त चांगल्या पद्धतीने
1: नक्की नक्की. कारण शेवटी दोघांचा उद्देश एकच आहे की त्या मुलाची योग्य जडणघडण होणं.
0: नक्कीच तोच आहे.
1: बरं, आता आपण जेनझी बद्दल बोलतच आहोत तर सोशल मीडिया आजकाल खूप जास्त प्रमाणात वापरला जातो आणि सोशल मीडिया आणि इतर मुलांशी जेव्हा तुलना करण्याची प्रवृत्ती पालकांमध्ये आढळते तेव्हा माझ्या मुलानेही अमुक मुलासारखं केलं पाहिजे असं बोलताना आजकाल पालक ऐकलं जातं आपण, तर ही मानसिकता कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे असं तुम्हाला वाटतं?
0: आता सोशल मीडियाची ना गंमतच वेगळी आहे. लहानच कशाला मोठ्यांची पण तीच होते असं म्हणायला हरकत नाही. मी एखादा फोटो फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर टाकला की त्याच्यानंतर मी दर अर्ध्या तासाने सुरुवातीनंतर एका तासाने मला किती लाईक मिळाले हे जेव्हा सतत बघतीये ते फक्त क्षणिक सुखासाठी आहे ना. की मला लवकर मिळालं पाहिजे ते अप्रिसिएशन, ते लाईक मला खूप लवकर पाहिजे आणि त्याच्यावरती ठरणार आहे की मला आज किती छान वाटतंय.
1: खरंय,
0: छान वाटण्यासाठी तो फोटो तो अनुभव जेव्हा आपण कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती युट्यूबवरती टाकतोय अशा वेळेला आपण हा विचार करणं खरंच गरजेचं आहे की आपण एवढ्या लहान वयात मुलांच्या हातात हे डिव्हायसेस देतोय हे बरोबर करतोय का. म्हणजे आपण जेव्हा क्षणिक सुखाचा बद्दल बोललो तेव्हा बेसिक काय होतंय तर संयमाचा अभाव. आपण सतत म्हणतो ह्या मुलांकडे पेशन्स नाही आहेत म्हणून, पण ते का नाही आहेत म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल झालेत ना. मी लहान असताना मला जर सिनेमा बघायचा असेल तर 3 वाजताचा शो म्हणजे माझा चुकला तर मला 6 शो होता. आता असं आहे की 3 संपला तर 3:10 पण मिळतो, 3:15 पण मिळतो. ऑप्शन्स आहेत. बरं, मला जाऊन बघायचाच नाही आहे तर मी नेटफ्लिक्स अमेझॉनवरती बघतीये. म्हणजे ज्या गोष्टीसाठी वाट आपण बघत होतो त्या गोष्टींची वाट बघणं ह्या मुलांच्या आयुष्यातनं संपत चाललंय आणि त्याच्यामध्ये आपण सोशल मीडिया आणतोय. तरी देखील सोशल मीडियाचा रादर त्याच्यामुळे तयार होणारा संयमाचा अभाव हा वर्गामध्येही दिसतो, शाळेमध्येही दिसतो आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी म्हणजे मूल जसं आपण म्हटलं मगाशी की पहिली 1-30 वर्षाचं मूल होईपर्यंत मूल शिकतच असतं. शाळेत शिकतं, नंतर नोकरीत शिकतं, करिअरमध्ये शिकतं पहिली 30 वर्ष. नंतरची 30 वर्षामध्ये त्याला जे शिकलंय तेच वापरायचं आहे. त्याला स्वतःचं करिअर उभं करायचंय, स्वतःची फॅमिली रिलेशनशिप बिल्ड करायच्यात. ह्या सगळ्याच्या मध्ये हा संयम नसणं, त्याचा अभाव असणं हा मोठा इम्पॅक्ट करतय. बरं, आजकाल आयुष्य 60 वर्षाचंही नाही 90 वर्षाचं झालंय. मग 60 ते 90 म्हणजे रिटायरमेंट ज्याला म्हणतो तेव्हा लागतील त्या कला, तेव्हा लागेल त्या गोष्टी ह्या डेव्हलप आत्ताच करणार होतो. तोच वेळ माझा सोशल मीडियावरती, तोच वेळ माझा मोबाईलवरती गेला तर हे मी कधी करणार तयार? ते करण्याची माझी जी वेळ होती ती संपत चालली आहे का अशी शंका येते मनामध्ये. पण दुसरं काय होतं पालकांना होतं, बघ त्याला किती लाईक्स मिळाले म्हणून आपण व्हिडिओ करूयात, आई आणि मुलगी चॅलेंज किंवा आई आणि मुलगा चॅलेंज. पण होतं काय, प्रत्येक वेळेला ते तेवढंच चांगलं होईल असं नाही आहे ना. त्यातून येणारं न्यूनगंड हे बाजूला करणं हे जास्ती अवघड आहे. म्हणजे बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी असं केलंय की मायनर्ससाठी त्यांनी म्हणजे इंस्टाग्राम फॉर मायनर्स त्याचे त्यांनी राईट्स पण पालकांकडे दिलेत. पण जरी त्यांनी असं केलं असलं तरी ह्या वयाच्या आपल्या मुलांच्या हातात ते द्यावं का, तर मला आजही असं वाटतं की अजून तरी नको. त्यांना बरोबर वाईट ह्याची जाणीव जेव्हा व्हायला लागेल तेव्हा ते आपोआपच समजतील की त्यांना काय घ्यायचंय आणि काय नाही.
1: खरंय खरंय. आता सोशल मीडियाबद्दल तुम्ही म्हणालात, अर्थातच म्हणजे पालकांनी विचार करायला हवा की मुलाला आपण हे द्यायचं की नाही द्यायचं. तर त्याच अनुषंगाने एक पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की आजच्या काळामध्ये पालकत्व पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक झालंय का?
0: खरंच झालंय. म्हणजे आधीच्या काळामध्ये ना एवढी माहिती उपलब्धच नव्हती. हे सगळं बदलतंय, हे काही सेकंदात कळतंय, मुलांपर्यंत येतंय, त्यामुळे त्यांच्यासाठीचं जग जे आहे ते खूप झपाट्याने बदलतंय. नको त्या गोष्टी, हव्या त्या गोष्टी सुद्धा त्यांना एका क्लिकवरती मिळतायत. जेव्हा ह्या गोष्टी एवढ्या लवकर त्यांना मिळत आहेत त्यावेळेला त्यांच्यासाठी बरोबर काय आणि चुकीचं काय आहे किंवा ते सोशल मीडियावरती जे बघतायत त्यातलं बरोबर आणि चूक काय आहे त्यांना खरंच खरी माहिती मिळतीये का, ह्याच्यावरती विचार करण्यासाठी प्रवृत्त

0: करणं, हे सगळीच त्यांची जबाबदाराच बदलल्या. म्हणजे जग बदलतं ह्याचं एक्झाम्पल, मी शाळेत असताना सायबर कॅफे खूप होते. आता जर मी ठरवलं असतं की मी सायबर कॅफे काढणार आणि मी तिथे काम करणार, चांगली करिअर ऑपॉर्च्युनिटी होती, आता दिसत नाहीयेत. मग हे जेव्हा जग तेवढ्या झपाट्याने बदलत नव्हतं तेव्हा आहे. आता काय झालंय, आता जग ज्या पद्धतीने बदलतंय, तर हे शाळेतनं बाहेर पडेपर्यंतच खूप बदललं असणार आहे.
1: खरंय.
0: आणि मग दर 3 ते 5 वर्षात जर जग बदलायला लागलं त्यांच्यासाठी, तर त्यांना ज्या प्रॉब्लेम्सला तोंड द्यायचंय, त्यांना ज्या गोष्टींना समोर जायचंय, त्या गोष्टीच बदलणार आहेत.
1: खरंय.
0: जे फ्युचर मला दिसत नाहीये, मला माहिती नाहीये रादर, त्याच्यासाठी मी मुलांना आज कशी तयार करणार. म्हणजे एआयच्या आधी, आता ना ह्याच्यामध्ये फार गंमत होते आमची, एआय पूर्वी आणि एआय नंतर, म्हणजे इसवी सन पूर्वी आणि इसवी सन नंतर सारखं एआय पूर्वी आणि एआय नंतर झालंय. तर मुलं काय करतात, प्रश्न विचारला त्याचं उत्तर एआयला विचारतात, चॅट जीपीटी जेमिनी जे उत्तर देतं ते तसंच्या तसं लिहितात. अरे पण प्रश्न कुठले विचारले पाहिजेत हे माहिती आहे का? हे पण तर शिकवायला लागतंय. किंवा अगदी साधी गोष्ट जर आपण बघायची ठरवली, तर शिक्षणाचा पाया काय आहे, तर आधी सुरुवातीला आपण म्हणायचं ज्ञान आणि कौशल्य.
1: बरोबर.
0: पण ज्ञान आणि कौशल्य या दोनच गोष्टींवरती शिक्षण अवलंबून आहे का? तर नाहीये. नैसर्गिक कल पण त्याच्यामध्ये आला, मूल्य त्याच्यात आली, आपण ज्याला संस्कार म्हणतो ते त्याच्यामध्ये येतात सगळे. आणि सगळ्यात शेवटी ऍटिट्यूड येतो, मी त्या गोष्टीकडे जगण्याकडे कशा पद्धतीने बघतीये, ही गोष्ट खूप जास्त मला तिथे उपयोगी पडते किंवा ती खूप जास्त कामी पडते. मग अशा वेळेला पालकत्व हे अवघडच होत जाणार. लहानपणी झोपायची वेळ ठरलेली होती, लहानपणी बऱ्याच गोष्टी ह्या संस्कार म्हणूनच ठरलेल्या होत्या. संध्याकाळी 7 वाजता मी शुभंकर होती म्हणणार आहे, देवा पुढे दिवा लावणार आहे, आई पाढे म्हणायला लावणार आहे, सगळं ठरलेलं होतं. शिस्तीचा भाग होता तो. आणि ही शिस्त कशासाठी कामी येत होती, की त्याच्या बाहेर जाऊन मला वेगळा विचार करायला नव्हता लागणार. पण आजकालच्या मुलांकडे खूप स्वातंत्र्य आहे. म्हणजे बऱ्यापैकी आजकाल सगळे म्हणतात की जेंटल पेरेंटिंग ह्याच्याबद्दल खूप चर्चा होते, की मी नाही माझ्या मुलाला हात लावणार, मी नाही मारणार. अहो खरंच नका मारू, पण मैत्री केलीत मुलांची तरी मित्र नका बनू. बरोबर चूक हे मुलांना पालकच सांगणार आहेत, मित्र नाही सांगणार आहेत. हे शिकवण्याची जबाबदारी पण आपली आहे आणि हक्क पण आपलाच आहे. तो हक्क जर मला गाजवायचा असेल ना, तर मी शेवटी पालकच आहे. आज माझ्या मुलाची मैत्रीण आहे हा डिस्टिंक्शन मला ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ही पुढची जर्नी खूप अवघड आहे. म्हणजे आपण म्हणूयात की 2 जनरेशन पूर्वीपर्यंत एका नोकरीत लागलेली व्यक्ती रिटायरमेंट पर्यंत त्या नोकरीत होती. मागच्या जनरेशननी काय केलं, तर मागच्या जनरेशननी त्याच फील्डमध्ये नोकऱ्या बदलल्या, एकच्या ऐवजी 2 नोकऱ्या केल्या किंवा 3 केल्या. माझ्या बरोबरच्यांनी काय केलं, तर त्यांनी नोकऱ्या पण बदलल्या आणि त्यांनी करिअर पण बदलली, की शिक्षण वेगळ्या गोष्टीचं आधी काम वेगळं केलं नंतर काम वेगळं केलं. पण आज जी मुलं शाळेत आहेत, जी 15 वर्षांनी जगात वावरणार आहेत, त्यांना मेबी 4-5 वेळा करिअर बदलावं लागेल. मग असं बरेच वेळा म्हटलं जातं की आयुष्य हे पूर्ण शिकण्याचं, म्हणजे पूर्णच आयुष्यभर आपण शिकतो म्हणून, पूर्ण शिकतो म्हणण्यापेक्षा लर्न अनलर्न, जे मला आत्ता उपयोगाचं नाही आहे ते शिकलेली पण गोष्ट सोडून देणे आणि परत लागणाऱ्या गोष्टी शिकणे, ही प्रोसेस कंटिन्युअस करावी लागतीये. आणि ही कला मुलांना शाळेच्या वयामध्ये आत्मसात करायला लावण्यासाठी ह्याच्यावरती शाळांनाही काम करण्याची गरज आहे आणि पालकांनाही काम करण्याची गरज आहे.
1: खरंय. खूप छान विचार दिलायत तुम्ही मॅडम. आणि मुलांच्या शिक्षणामधली शिस्त आणि स्वातंत्र्य ह्याचा समतोल शाळेनेही आणि पालकांनी कसा साधला पाहिजे?
0: आता ना मगाशीच मी म्हणत होते शिस्तीवरनं, की संध्याकाळी 7 वाजता देवा पुढे दिवा लावणं हा शिस्तीचा भाग आहे. शिस्त म्हणजे नक्की काय? बरेच वेळा काय होतं माहितीये, म्हणजे शिस्त आणि आज्ञाधारकपणा ह्या 2 गोष्टी आपण एकच समजतो. शिस्त म्हणजे जेव्हा मी समजून उमजून एखादी गोष्ट पूर्ण करते, मी शाळेतनं घरी आल्यानंतर माझा गृहपाठ पूर्ण करणारच आहे, हा शिस्तीचाच भाग आहे. त्यामुळे शिस्त ही असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. फक्त आपण काय करतो, सांगितलेलं ऐकलं की मूल शिस्तीत आहे म्हणतो, पण तो आज्ञाधारक पण आहे. गरज शिस्तीची आहे. आणि स्वातंत्र्य जे आहे ते त्या शिस्तीत देण्याची गोष्ट आहे. म्हणजे खेळायला जाण्याच्या आधीच बोलणं झालंय की तू 1 तासभर खेळून येऊन जर अभ्यास पूर्ण केलास तर पुढची ही गोष्ट तुला मिळणार आहे, किंवा अभ्यास केलास तरच खेळायला जायला मिळणार आहे, ह्याच्यामध्ये शिस्तही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. मग मी हे नाही म्हणणार की तू खेळलं काय पाहिजेस, तुझे मित्र कुठले पाहिजेत, ह्याचं स्वातंत्र्य. कारण की जोपर्यंत आपण त्यांना स्वातंत्र्य देत नाही आहोत, जोपर्यंत त्यांना आपण त्यांचा चॉईस करायला देत नाही आहोत, तोपर्यंत बरोबर आणि चूक ही

0: त्यांच्यात तयार होणारी गोष्ट जी आहे ती होणारच नाही. आणि जोपर्यंत मी कुठल्याही गोष्टीची जबाबदारी घेत नाही वयानुसार, तोपर्यंत त्याच्यामध्ये येणारं यश आणि अपयश हे दोन्ही मला कळणार नाही. जसं मी मगाशी म्हटलं की आत्ता तर मुलं लहान आहेत, अपयशी झाली तरी आपल्याच समोर होणार आहेत, त्यांना सावरणं आपल्या हातात आहे, त्याच वेळेला अपयशी होऊ देत. मग कुठला फ्रॉक मी आज घातला पाहिजे ह्याच्यावरती अट्टहास आपण करावा का, तर त्याचं उत्तर नाही आहे. हा पण म्हणून एखाद्या ठिकाणी जाताना भलतंच काहीतरी घालून गेलेलंही बरोबर नाही आहे ना. सो शिस्त आणि स्वातंत्र्य हे तारेवरची कसरत आहे, ही घरासाठी पण आहे आणि शाळेसाठी पण आहे.
1: नक्कीच.
0: म्हणजे शाळेत जेव्हा आपण म्हणतो की मूल विचारी झालं पाहिजे, मग विचारी मुलाला शिस्तीतले नियम जे असतात त्याच्यावरती पण प्रश्न पडतात ना, लगेच मान्य करत नाहीत मुलं त्यावेळेला. मग तेव्हा शाळेनेही विचार करायला हवाय की मी कशासाठीचा आग्रह धरलाय, शिस्तीचा आग्रह धरलाय का आज्ञाधारकपणाचा आग्रह धरलाय. कायमच त्याची रेषा खूप बारीक असल्यामुळे ना ती कसरत करतच जावी लागेल, पण ही खूप सुंदर आहे.
1: नक्की.
0: शिस्त ही स्वातंत्र्याच्या बरोबरच येते तेव्हा मूल घडतं असं मला खरंच वाटतं.
1: मॅडम, आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे आलोय, तर जाता जाता आपण पालकांना कोणता संदेश देऊ इच्छिता का जो त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी उपयोगी पडेल?
0: संदेश म्हणण्यापेक्षा ना, बोलताना आपलं आला नाही विषय म्हणून सांगितलं नाही, पण ही गोष्ट मला फार जास्त आवडते किंवा लक्षात राहते. पालक हा मुलाच्याच वयाचा आहे. म्हणजे एक वर्षाचा मुलाचे पालक हे एक वर्षाचेच आहेत, त्यांना येणारे अनुभव हे एक वर्षाचेच आहेत. तसंच 10 वर्षाच्या मुलाचे पालक हे 10 वर्षाचे झाले. मग 10 वर्षाच्या पालकाला 18 वर्षाच्या मुलाचे प्रॉब्लेम्स हे नाही समजू शकत. जसे ते प्रॉब्लेम्स नाही समजत किंवा जसं ती विचार नाही समजू शकत त्यावेळेचे, तसे आपल्या 18व्या वर्षी समजणार आहेत आपल्याला. मग जशी ही मुलं त्यांच्या वाढण्यामध्ये ह्या जर्नीमध्ये चुका करणार आहेत, तशा चुका आपण पण करणार होत, पालक म्हणून करणार होत. पण पडलो तर हसत उठूयात, ती चूक झाली हे मान्य करूयात, त्यातनं शिकूयात आणि पुढे जाऊयात. लाईफ इज फन, इट्स ओके चुका झाल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही.
1: वा, खूपच छान. नेहा मॅडम, आज आपण अत्यंत महत्वाच्या आणि प्रत्येक पालकाशी निगडीत असलेल्या विषयावर अतिशय सखोल आणि समतोल विचार मांडलेत. मुलांचं शिक्षण हे केवळ गुणांची किंवा परीक्षेची प्रक्रिया नसून त्यांना एक सक्षम, आत्मविश्वासू आणि जबाबदार व्यक्ती घडवण्याची प्रक्रिया आहे हे आजच्या चर्चेतनं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. शाळा आणि पालक हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे सहप्रवासी आहेत. पालकांच्या अपेक्षा असाव्यात, पण त्यासोबत मुलांच्या क्षमता, आवडी आणि भावनांचाही विचार व्हायला हवा. हा आजच्या चर्चेचा महत्वाचा संदेश म्हणता येईल, नाही का? मॅडम, आपल्या मौल्यवान वेळेसाठी आणि इतक्या सुंदर मार्गदर्शनासाठी आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद दीप्ती, आणि मला आकाशवाणी रत्नागिरीचे पण मनापासून आभार मानावेसे वाटतात ही संधी त्यांनी मला दिल्याबद्दल.
1: आणि श्रोते हो, आजची चर्चा आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पडेल. आपण आपल्या मुलांच्या यशासाठी प्रयत्न करताना त्यांच्या आनंदासाठी आणि व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी पुरेसा वेळ देतो आहोत का याचा नक्की विचार करा. आणि याच विचारासोबत आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचा निरोप घेऊया. पुन्हा एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह आपण भेटूच. तोपर्यंत नमस्कार.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या विषयावरती नेहा पित्रे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच. आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. आता आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा.

0: बात अता ठरली
1: मध्य प्रीत जगावे गई।

0: पहिलं प्रेम या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलत. मधुसूदन कालेलकर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं शंकरराव कुलकर्णी यांनी.
1: जीवनाच्या रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरतो, पण जेव्हा कोणी आपली काळजी घेतं तेव्हा छान वाटतं. जसं की RBI तुमच्या अनक्लेम डिपॉझिटची काळजी घेतं, तुमच्या अस्वामी ठेवणीची काळजी घेतं.
2: अस्वामी ठेवणी म्हणजे अशी बँक खाती ज्या 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अशी खाती RBIच्या DEA फंड मध्ये जातात. आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करा आणि आपली अस्वामी ठेवणी परत मिळवा.
1: RBI म्हणतं जागरूक बना,
2: सतर्क रहा.
0: मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: एकला जरा नुसता जरा मुख

0: चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
4: हिरवीगार वनराई,
3: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
4: अफाट अथांग पसरलेला समुद्र
3: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
4: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
3: कोकणची खाद्य संस्कृती.
4: दर गुरुवारी सकाळी 8:40
3: सादर करते विवेक वानखडे.
0: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीतकार श्रीनिवास खळे आणि चित्रपट आहे जिव्हाळा.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो, एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरीसुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ॲक्टिवेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो, ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजनं उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजनं उचलायला कोण लावणार नाही आहे, पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
0: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सुशीला या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं गाणं. जगदीश खेबुडकर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातलं आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकलाकारांनी गायलेलं गाणं. नाधो महानोर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, सकाळचे 11 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 11:05 आणि 28 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम

0: डर या चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलंत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं शिवहरी यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांनी गायलेलं गाणं ऐकूया. मेहबूब यांच्या या गीताला संगीत दिलं आहे इस्माईल दरबार यांनी.

0: मावळतीचा रंग
1: कधी आठवणींचा,
2: कधी अनुभवांचा,
3: कधी भावनांचा,
0: तर कधी नव्या स्वप्नांचा.
1: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
2: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
3: मावळतीचे रंग
0: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
3: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: शफाकत अमानत अली, शंकर महादेवन आणि केरोलिसा यांनी गायलेली जावेद अख्तर यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गाण्याला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी आणि चित्रपट होता कभी अलविदा ना कहना.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरीसुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ॲक्टिवेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजनं उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजनं उचलायला कोण लावणार नाही आहे पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
1: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: श्रेया घोषाल, उदित नारायण, विशाल.

दादलानी आणि शेखर रावजी यांनी गायलेली अन्विता दत्त यांची गीतरचना, संगीतकार विशाल शेखर आणि चित्रपट आहे स्टुडंट ऑफ द इयर.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. बचना ए हसीनो या चित्रपटातलं KK आणि शिल्पा राव यांनी गायलेलं गाणं ऐकूया. अन्विता दत्त यांच्या या गीताला संगीत दिलं आहे विशाल शेखर यांनी.

नीती मोहन यांनी गायलेली गुलजार यांची गीतरचना, संगीतकार ए आर रहमान आणि चित्रपट आहे जब तक है जान.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: लव आजकल या चित्रपटातलं राहत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया। इरशाद कामिल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे प्रीतम यांनी।

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रेया घोषाल यांनी गायलेली इर्शाद कामिल यांची गीतरचना, संगीतकार प्रीतम आणि चित्रपट आहे ॲक्शन रिप्ले.

तीस मार खान या चित्रपटातलं सुनिधी चौहान आणि विशाल दादलानी यांनी गायलेलं गाणं आताचं पण ऐकलं. अन्विता दत्त यांच्या या गीताला संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी. श्रोते हो, आजचा हा संपूर्ण दिवस आपण सर्वांना आनंदाचा आणि उत्साहाचा जाओ या सदिच्छांसह आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतो. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा हळू काम कर. ते फुलांचा तबके क्रिकेटची बॅट नाहीये, इतक्या जोरात कशाला उचलतोय?
1: काय घाबरू नकोस, मी काय पाडवणार वगैरे नाहीये.
0: अरे
1: ताट इथून तिकडे नेऊन ठेवतोय फक्त. अगं नंतर आपल्यालाच उपयोगी पडेल ना.
0: तुझ्या हातात की नाही एखादी वस्तू आली की तिचं काही खरं नसतं. ठेवलेली वस्तू उचलतोस, उचललेली दुसरीकडे ठेवतोस, आणि शेवटी ती कुठे ठेवली हे तुलाच आठवत नाही.
1: हे बघ, हे बघ सुखदा, हे तुझे आरोप आहेत ना फार जुने आहेत बर का, आणि पूर्णपणे खोटे आहेत.
0: अरे
1: कारण मी वस्तू खूप जपून ठेवतो.
0: खरंच रे, इतक्या जपून ठेवतोस की त्या कुठे जपून ठेवल्यात हे तुझं तुलाच आठवत नाही.
1: नाही, काल माझा मोबाईल कुठे ठेवला होता मला लगेच आठवलं होतं.
0: कुठे ठेवला होतास रे?
1: सोफ्यावरच तर ठेवला होता.
0: आणि तो तिथे नव्हता.
1: अगं पण मला कमीत कमी इतकं आठवलं होतं की तो सोफ्याजवळ कुठेतरी आहे. नाही का मग? कोण आलंय आता? थांब, मी बघतो. हा
2: मीच आलोय, आणि आधीच सांगतो आज मला मोठं काही काम सांगू नका.
0: का बरं?
2: कारण मी मदतीला आलोय.
1: अरे अशी कशी मदत तुझी? म्हणजे मोठं काम सांगायचं नाही आणि मग तू मदत कशी करणार?
2: हो म्हणजे तुम्ही काम करा आणि मी मानसिक पाठिंबा देतो तुम्हाला.
1: वा वा वा वा, म्हणजे तू मदत करणार म्हणजे आम्ही काम करताना तू आमच्याकडे बघणार,
2: प्रोत्साहन देणार, अधून मधून वा वा वा वा म्हणणार, आणि तुम्ही दमलात तर मीच पाणीही पिणार.
0: खरंच मोहित, किती उपयोगी माणूस आहेस तू.
2: लहानपणापासून माझी हीच खासियत आहे. रोहितला काहीही काम सांगितलं की तो मला बोलवायचा आणि मी त्याला सल्ला द्यायचो.
1: हो हो हो, तू सल्ला द्यायचास म्हणूनच मी इतकी वर्ष टिकून आहे बरं का.
2: आणि माझ्या सल्ल्यांना आज सुद्धा डिमांड आहे म्हटलं.
0: कोण बरं, कुणाची डिमांड आहे?
2: कुणाची म्हणजे काय, अर्थात माझीच.
1: अच्छा,
2: तुला माहिती आहे का मला एक्सपर्ट सल्ला हवा असतो तेव्हा मी कोणालाही फोन करत नाही, जाऊन आरशा समोर उभा राहतो.
1: अच्छा, छान आहे छानच, कारण तुझ्यासारखा एक्सपर्ट तूच रे.
2: अगं सुखदा, पण तुझी ट्रिप कधी संपली? तू काही सांगितलं नाहीस.
0: सगळं एकदम भारी झालं. खरं तर ना तिथून पुन्हा यावंच वाटत नव्हतं मला.
2: पण तू नव्हतीस तेव्हा रोहित बिचारा विरह गीत गायला लागला होता.
0: अरे बापरे.
2: आणि त्यानं स्वतःची आणि घराची अक्षरशः अवस्था करून घेतली होती. शेवटी मी आणि शर्वरीनं येऊन घरावरले.
1: आली का गाडी परत माझ्यावर? तुम्ही ना माझ्यासारख्या निरागस माणसाला असा त्रास देत आहे का? बरोबर नाही.
2: तू आणि निरागस, तुझे कॉलेजचे किस्से सांगू का सुखदाला?
1: नको नको नको, मला घरात राहायचंय बाबा, मीच आपला तोंड बंद करून बसतो कसा.
0: चला चला, विनोद पुरे झाले, आता एक दोन दिवसात विसर्जन आहे. गणपती बाप्पाला निरोप द्यायला जायचं की नाही आपण सगळ्यांनी? खरं तर ना मला खूप हुरहुर लागते.
1: अरे गणपती आले ना की घराचं रूपच पालटतं. मात्र विसर्जन जवळ आलं की अचानक लक्षात येतं किती दिवस पटापट गेले, नाही का?
2: आणि अगदी सुरुवातीला वाटतं अजून खूप दिवस आहेत, मग आरत्या, प्रसाद, पाहुणे, गप्पा, धावपळ, आणि बघता बघता विसर्जनाचा दिवस येतो.
0: विसर्जनाच्या दिवशी ना तर सकाळपासूनच काहीतरी एक वेगळीच भावना मनात असते. घरात सगळं नेहमीसारखंच असतं, पण मनाला माहीत असतं की आज गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे.
1: लहानपणी मात्र आपल्याला विसर्जन म्हणजे फक्त मिरवणूक आणि ढोल वाटायचं
2: आणि खाणं.

0: काय खाण्याशिवाय दुसरं काय सुचतं करे?
1: अरे खरं सांगतो, माझ्या आठवणींमध्ये गणपती म्हणजे मोदक, लाडू, पुरणपोळी, प्रसाद आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्हाला नको म्हणत दोनदा प्रसाद घेणं हेच आहे,
2: दोनदा?
1: परिस्थितीनुसार तीनदा पण.
0: मला आठवतंय, लहानपणी ना आम्ही दोघं गणपतीच्या मंडपात तासन तास बसायचो.
1: बसायचो नाही, थांबायचो, कारण आरती संपल्यावर प्रसाद मिळणार असायचा.
0: आणि हा नेहमी माझ्या आधी रांगेत पुढे जाऊन उभा असायचा.
1: त्याला म्हणतात नियोजन.
2: आजही मोहितचं नियोजन असंच आहे वाटतं.
1: अजिबात बदललेलं नाही आहे, फक्त आता प्रसादाची रांग कुठे छोटी आहे हे मोबाईलवर शोधतो.
0: वा वा, छान छान छान. पण काही म्हण, त्या दिवसांची मजाच वेगळी होती. घरामध्ये गणपती आणायचा म्हणजे सगळ्यांचा उत्साह, मखर बनवायचं, सजावट करायची, फुलं आणायची, आरतीची तयारी, म्हणजे साधनं त्यावेळेस कमी असली तरी कल्पना भरपूर असायच्या.
1: हो, कधी रंगीत कागद, कधी जुन्या वर्तमानपत्राचा उपयोग, कधी घरातल्या पडद्याचा तुकडा, आणि एखादं मखर थोडं वाकडं झालं की आपण त्याला कलात्मक म्हणायचो.
2: लहानपणीच्या गणपतीमध्ये किती बजेट कमी आणि आत्मविश्वास जास्त होता.
0: अगदी खरं.
1: फोटो कमी, त्यामुळे चुका कायमच्या पुराव्यात राहत नव्हत्या.
2: आजकाल एखाद्या मुलाने सजावट केली की आधी फोटो काढतो आणि मग सजावट बघतो.
0: खरंय, पण तंत्रज्ञान आलं म्हणून उत्सवाची भावना काही कमी झालेली नाहीये. उलट अनेक जण दूर असले तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आरतीला वगैरे जोडले जातात.
1: हो ना, माझ्या एका मित्रानं तर परदेशातून गणपतीच्या आरतीला ऑनलाईन हजेरी लावली आहे.
2: म्हणजे जगात कुठेही असला तरी बाप्पांच्या आरतीला जोडण्यासाठीचा मार्ग सापडलेला आहे.
0: आणि कदाचित म्हणूनच विसर्जनाच्या वेळी मन जरा जास्तच भरून येतं, कारण आपण देवाला निरोप देतोय असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात आपण काही दिवसांच्या एका सुंदर अनुभवाचा समारोप करत असतो.
1: आणि घरातली ती जागा रिकामी होते ना.
2: अरे फक्त गणपती म्हणजे त्याची प्रतिष्ठापना जिथे करतो ती जागाच नाही, तर अख्खं घरच रिकाम वाटत. सकाळी उठल्यावर तिथे बाप्पा दिसणार नाहीत, आरतीचा आवाज नसेल, नैवेद्य ठेवायची लगबग नसेल,
0: पण आठवणी राहतात
1: आणि मोदकही.
2: तुला की नाही भावनेच्या क्षणी सुद्धा मोदक दिसतात का रे?
1: भावना पोटातून येतात सुखदा.
0: याला ना विसर्जन नाही तर मोदक विसर्जन असं म्हणायला हवं नाही का?
2: पण खरं सांगायचं तर पुढच्या वर्षी लवकर या वाक्यामध्ये किती मोठी भावना आहे. नाही,
0: आपण निरोप देताना पुढच्या भेटीचं एक प्रकारे आश्वासनच देत असतो, नाही का?
1: म्हणजे गणपती असो किंवा आपली माणसं, भेट संपताना पुन्हा भेटण्याची इच्छा असतेच.
2: आणि म्हणूनच कदाचित प्रत्येक निरोप हा कायमचा नसतो, काही निरोप फक्त पुढच्या भेटीपर्यंतचे असतात.
0: विसर्जनाच्या दिवशी मला काय वाटतं की बाप्पांना आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो, पण त्यांच्या सोबत जे दिवस घालवलेले असतात ते कुठे विसर्जित होतात?
1: वा वा वा,
0: ते तर मनातच राहतात
1: ना. रोहित, आज काय झालंय तुला? फार सुंदर बोलतोयस.
0: काही नाही रे, वातावरणाचा परिणाम आहे हा.
1: मला वाटतं सुखदानं आज सकाळी तुझ्याकडून चार कामं करून घेतली आहेत, म्हणून तुझ्यात अचानक आध्यात्मिक शक्ती निर्माण झाली
0: आहे.
2: चार? कुठले बरं चार कामं?
0: हो तर.
2: पण मी तर तुला फक्त तीन कामं सांगितली होती रोहित.
0: बरोबर, पण चौथं काम मी स्वतःहून केलं, त्याचं काय?
1: ते कोणतं आता?
0: तुमचं बोलणं ऐकून घेण्याचं.
1: बरं, आता बाप्पांना निरोप देऊन झाल्यावर काय?
0: काय म्हणजे?
1: कुठेतरी फिरायला जाऊया ना.
2: अरेच्छा, म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की लगेच पर्यटन?
1: हो, कारण घरात बसून कुठे जाऊया म्हणत राहिलो तर डिसेंबर येईल.
0: हे मात्र खरं आहे, म्हणजे प्रत्यक्ष प्रवास करण्यापेक्षा प्रवासाचं प्लॅनिंग आणि प्लॅनचा प्लॅन करण्यात जास्त वेळ घालवतो आपण.
2: आणि शेवटी कोणीतरी म्हणत ना, चल आता राहू दे, पुढच्या महिन्यात जाऊ.
1: आता हा पुढचा महिना म्हणजे कॅलेंडर मधला सर्वात रहस्यमय महिना.
0: हो, कारण तो कधी येतच नाही.
2: पण खरंच सप्टेंबरचा शेवट आला ना की मला नेहमी प्रवासाची आठवण होते. आणि याच काळात जागतिक पर्यटन दिवस सुद्धा असतो ना.
1: म्हणजे जगभरातल्या लोकांना सांगितलं जातं बॅगा भरा आणि घराबाहेर पडा.
2: फक्त तेवढंच नाही रे, पर्यटन म्हणजे नवीन ठिकाणी जाणं, तिथली संस्कृती, इतिहास, माणसं, निसर्ग हे सगळं पाहणं, समजून घेणं.
0: तर आपल्याकडे तर फिरायला इतकं काही आहे की एका आयुष्यात सगळं पाहणं देखील कठीण आहे.
1: अरे रोहित, महाराष्ट्रातच बघ, कोकणात समुद्र, सह्याद्रीत डोंगर किल्ले, घाट रस्ते धबधबे विदर्भामध्ये जंगल तलाव वन्यजीव मराठवाड्यात इतिहासाची कितीतरी पानं जिवंत उभी आहेत.

0: आणि प्रत्येक प्रदेशाची चव वेगळी, भाषा बोलींचा ढंग वेगळा, सण परंपरा हे सुद्धा निराळा असतं.
1: मला ना प्रवासातली हीच गोष्ट फार आवडते. म्हणजे एखादं ठिकाण आपण फोटोमध्ये वगैरे बघितलेलं असतं, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर तिथला तो सुगंध, आवाज, हवामान, लोकांची बोलण्याची पद्धत, हे सगळं वेगळं असतं प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर.
2: आणि स्थानिक खाणं.
0: हो अगदी बरोबर, पुन्हा आपलं खाणं.
2: आता पर्यटनाच्या चर्चेमध्ये खाण्याला दुय्यम स्थान देणं म्हणजे अन्याय नाहीये का?
1: अन्याय आहे, बरोबर. याला ना कुठेही घेऊन जा, तीन प्रश्न हमखास पडतात. पहिला प्रश्न, इथे कोणते खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत?
2: आणि दुसरा प्रश्न, ते किती वेळात मिळतं?
0: आणि तिसरा कोणता बरं?
2: पार्सल मिळतं का?
0: पण खरं सांगू का, पर्यटनाचं सौंदर्य फक्त प्रसिद्ध ठिकाणी नसतंच, त्या पलीकडे असतं. एखाद्या छोट्याशा गावातला बाजार, रस्त्याच्या कडेला मिळणारी गरम गरम भजी, त्या भज्यांचा दरवळ, एखादा स्थानिक माणूस स्वतःहून सांगतो ती गावाची गोष्ट, एखाद्या जुन्या मंदिरातली शांतता, हे सगळं प्रवासाचा भाग असतं.
1: खरे खरे, पर्यटन करताना आपण फक्त पर्यटक राहिलो तर कदाचित ठिकाणं दिसतील, पण माणसं समजून घेतली ना तर प्रवास एक आठवण बनू शकतो.
2: माझ्या मते तर प्रवास म्हणजे थोडं स्वतःपासून बाहेर पडणं.
0: हे खरंच छान आहे.
2: हो ना, कारण रोजच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असते, आपलं रुटीन ठरलेलं असतं, आपलं घर, ऑफिस, दुकान, रस्ता, पण नवीन ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेताना अनेक गोष्टी आपल्याला नव्यानं जाणवतात.
1: म्हणजे तुझ्यासाठी प्रवास याचा अर्थ हरवून जाणं.
2: हो, तुला माहित नाही का हे?
1: म्हणूनच तू माझ्यासोबत असताना नेहमी हरवतोस का रे?
2: अरे ते मी प्रवासाचा अनुभव घ्यायला गेलेला असतो.
1: नाही, म्हणजे गेल्या वेळी आपण लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा 3 तास एकाच रस्त्यावर फिरत बसलो होतो.
0: अरे देवा.
2: पण शेवटी पोहोचलो ना.
1: कुठे?
2: आता ते मलाही अजूनही आठवत नाही.
1: बघितलंस, सुखदा आहे असं असतं याच.
0: काय रे, तुम्ही दोघही खरंच कमाल करता. पण मला काय वाटतं, आजकाल मोबाईलमुळे हरवणं सुद्धा कमी झालंय. नकाशे आहेत, बुकिंग ॲप्स आहेत, प्रवासाची माहिती आहे. अगदी कृत्रिम बुद्धिमत्तेकडूनही, म्हणजे AI कडून सुद्धा आपल्याला प्रवासाचं प्लॅनिंग आखणी करता येते.
2: म्हणजे आता प्रवासालाही AI सांगणार सकाळी कुठे जा, दुपारी कुठे खा, संध्याकाळी कुठे फोटो काढा.
1: आणि तुला तर बहुधा रात्री कुठे मोदक मिळतील हेही सांगू शकेल AI.
2: तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे.
0: पण तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं ना तरी प्रत्यक्ष अनुभवाची जागा मात्र घेऊ शकत नाही. मोबाईल आपल्याला सांगेल की समुद्र किनारा किती सुंदर आहे, पण पायाखाली वाळू लागल्यावर जी भावना येते ना ती स्क्रीनवर मिळणार नाही.
1: किंवा डोंगरावरचा वारा, पावसातला रस्ता, एखाद्या गावातल्या घरातून येणारा स्वयंपाकाचा वास,
2: आणि एखाद्या हॉटेलवाल्याने आज स्पेशल नाही असं सांगितल्यावर होणारी निराशा.
0: त्यालाही तू पर्यटनाचा अनुभव म्हणशील का?
2: हो नक्की, कारण प्रवासात सगळं आपल्या मनासारखं होणं आवश्यक नाही आहे. कधी ट्रेन उशिरा येते, कधी पाऊस येतो, कधी रस्ता चुकतो, कधी हॉटेल अपेक्षेप्रमाणे नसतं, पण नंतर त्याच गोष्टी आठवताना आपल्याला हसू येतं.
1: हे मात्र खरं आहे.
0: ऐकलं का रे तुम्ही?
2: हो ऐकलं ना.
1: गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीची प्रॅक्टिस सुरू झाली आहे वाटतं.
0: काही दिवसांपूर्वी आपण गणपतीला घरी आणलं होतं. घरामध्ये किती उत्साह होता, आणि आता त्याला निरोप द्यायची वेळ आली सुद्धा.
2: आयुष्यही असंच आहे ना, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, काही काळ आपल्या सोबत राहतात, आपल्याला काहीतरी देऊन जातात, आणि मग त्यांचा रस्ता वेगळा होतो.
1: पण काही माणसं मात्र कितीही वर्ष गेली तरी तिथेच राहतात.
2: उदाहरणार्थ
1: तू.
2: म्हणजे
1: अरे,
2: तुझी माझ्यापासून सुटका नाहीये रोहित.
1: अजिबात नाही.
0: आणि मला वाटतं हीच गोष्ट खरी आहे. उत्सव संपतो, प्रवास संपतो, भेट संपते, पण नातं संपत नाही.
1: आता गणपती बाप्पा काही दिवसांसाठी येतात, जातात, पण जाताना घरामध्ये एक गोष्ट ठेवून जातात, ती म्हणजे एकत्र येण्याची सवय.
2: आणि मोदक,
0: मोहित.
2: बरोबर, आज शेवटचा.
1: वा वा वा, तुझा शेवटचा मोदक गेल्या 4 दिवसांपासून ऐकतोय मी.
0: मला वाटतं गणपतीच्या विसर्जनाचा खरा अर्थ कदाचित निरोपापेक्षा आठवणीमध्ये. आपण मूर्तीला निरोप देतो, पण त्या गणपतीने या घरात काही दिवसात निर्माण केलेली प्रसन्नता, सगळ्यांना एकत्र आणण्याची भावना, आपण एकमेकांसाठी काढलेला वेळ, हे सगळं खूप मोलाचं आहे. हेच आपल्यासोबत कायम राहतं.
1: आणि प्रवासाचंही तसंच नाही का? एखाद्या ठिकाणाहून आपण परततो, पण तिथला अनुभव आपल्या आत कायम राहतो नाही का?

0: म्हणजे बाप्पा असोत किंवा प्रवास, दोन्ही आपल्याला एकच सांगतात, जवळची माणसं आणि सुंदर क्षण जपून ठेवा, नवीन आठवणी निर्माण करा
1: आणि वेळ मिळाला की भेटत राहा,
2: कारण भेटण्यासाठी नेहमी मोठं कारण लागत नाही
0: आणि प्रवासासाठी सुद्धा मोठी सुट्टी लागत नाही.
1: कधी एखाद्या जवळच्या गावाला जावं,
2: कधी एखादा किल्ला पहावा,
0: कधी समुद्र किनारी जावं,
1: कधी एखाद्या मित्राच्या घरी अचानक जावं,
2: कधी फक्त घरच्यांसोबतच निवांत बसावं,
0: आणि कधी उरलेले मोदक संपवावे.
1: हा काही सुधारणार नाही.
2: नाही नाही, त्याची गरजही नाही. काही गोष्टी बदलल्या नाहीत तरी घरात आपुलकी टिकून राहते म्हटलं.
1: चला मग आता खरंच बॅग भरायला घ्यायची की काय, म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं, त्यांना निरोप दिला की मग आपणही फिरून यायचं का?
2: म्हणजे विसर्जन आणि नंतर पर्यटन.
0: तुम्हाला एक सांगू का?
1: नको म्हटलं तू थांबणारच थोडाच, सांगून टाक त्यापेक्षा हो मोकळा.
0: बघा, पुढच्या वर्षी बाप्पा लवकर यावेत म्हणून आपण आजपासून तयारी सुरू करूया का?
2: म्हणजे काय काय काय म्हणायचं काय तुला?
0: म्हणजे पुढच्या गणपतीत किती मोदक लागतील असं बजेट बनव.
2: अरे
1: काय रे, आधी यावर्षी किती खाऊन झालंय त्याचा हिशोब सांग बरं.
0: तो हिशोब माझा सगळा गणपती बाप्पांच्या खात्यामध्ये जमा आहे.
2: अरे वा, तरीच लहानपणी ना याची गणितामध्ये कायम गडबड असायची बघ.
1: चला काहीही असो, गणपतीला निरोप देताना आपण एकच म्हणूया,
2: गणपती बाप्पा मोरया,
0: पुढच्या वर्षी लवकर
1: या, आणि तोपर्यंत
2: आपण एकमेकांसाठी जवळ राहूया,
0: भेटत राहूया,
1: गप्पा मारत राहू,
2: नवीन जागा पाहत राहूया
0: आणि नवीन जागे मिळणारे पदार्थ खात राहूया.
1: अरे शेवटी तू तिथेच आलास की मोहित?
0: अरे प्रवास कितीही मोठा असो शेवटी माणूस आपल्या आवडीच्या ठिकाणी पोहोचतो.
2: चला चला चला चला लवकर चला, तयारी करायची आपल्याला.
0: हो हो, परतताना खाऊचा डबा कोण घेणार?
1: तू.
0: मग मी तयार.
2: पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा.
1: आणि तोपर्यंत हे आमचं घर असंच हसत राहू दे
0: आणि अधून मधून कुठेतरी फिरायलाही जाऊ दे, सोबत मला छान छान खायलाही मिळू दे.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, आज आपण आरोग्य दर्पण मालिकेत ऐकणार आहोत वर्षा ऋतूमधील आहारविहार, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पेटकर. त्यांच्याशी संवाद साधतायत नेहा खरे.

0: हा ऋतू सर्जनाचा, चैतन्याचा, फुलं फुलण्याचा, सणवाराचा, आनंदाचा. पावसाचा हे किती लोभस रूप आहे नाही. त्याच वेळेला पावसाचं दुसरं रूप हे रौद्र, भयानक असंही पाहायला मिळतं. अतिवृष्टी, महापूर यानंतर अस्वच्छतेमुळे निर्माण होणारे साथरोग आणि अगदी नेहमीचा सर्वसाधारण पावसाळा असला तरीही या काळामध्ये सर्दी, खोकला, ताप, हिवताप, डेंग्यू हे आजारही दरवर्षी येत असतात. वर्षा ऋतूमध्ये आपला आहार विहार कसा असला पाहिजे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पिटकर यांच्याकडून आरोग्य दर्पण या आपल्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: नमस्कार.
0: उर्मिला पिटकर या गेली 25 वर्ष आयुर्वेद पंचकर्म आणि योगचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आयुर्वेदामध्ये सुवर्ण पदकासह त्यांनी MD ची पदवी संपादन केलेली आहे. कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयामध्ये PhD सुद्धा त्यांनी केले. ऋतुचर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे तर ती सांगण्यामागचा उद्देश नेमका काय?
1: आपलं जे शरीर आहे ना, शरीर आणि मन हे दोन्हीही गतिशील आहे, डायनॅमिक आहे, किंवा परिवर्तन होत असतं त्याच्यामध्ये सातत्याने. आणि हे परिवर्तन घडण्यासाठी जे घटक जबाबदार आहेत त्याच्यामध्ये बाहेरच्या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे निसर्गामधले बदल.
0: हा,
1: आणि निसर्गातले बदल म्हणजे आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये 6 ऋतू, एकूण साधारण 2-2 महिन्याचा 1 ऋतू सगळ्यांना माहिती आहे, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. असे 2-2 महिन्याचे 6 ऋतू सांगितलेले आहेत. तर या ऋतुमानानुसार जो काही बाह्य वातावरणात जो फरक पडतो तर या फरकांशी काही या बदलाशी शरीराला जुळवून घ्यावं लागतं. आणि हे जर जुळवून घेतलं आपण तर आपण कमीत कमी आजारी पडणार आहोत.
0: बरं.
1: आणि आयुर्वेदाचं मुळात उद्देशच आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं. म्हणजे पहिला उद्देश आहे की स्वस्थ व्यक्ती आपलं स्वास्थ्य कसं टिकवू शकते आणि त्यासाठी जे उपाय आहेत तर ते आयुर्वेदाने प्रामुख्याने सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर मग आतुरस्य विकार प्रशमनं, म्हणजे मग रोग झाला तरी तर मग त्या रोगाची चिकित्सा असं केल्यामुळे मग ह्याच्याबद्दल खूप बारकाईने मार्गदर्शन या आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आयुर्वेदाने ज्या ऋषी महर्षींनी जे निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्यात जे बदल होतात, निसर्ग ही अर्थात मोठी सिस्टीम आहे, आपलं शरीर हे त्याच्या मनाने छोटं आहे तर त्यामुळे आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यायला पाहिजे. निसर्ग आपल्याप्रमाणे जुळवून घेणार नाहीये, त्यामुळे शहाणा माणूस जो असेल तो त्याच्याप्रमाणे स्वतःला जुळवून घेईल, ट्यून करेल.
0: बरोबर.
1: हे ट्युनिंग कसं करायचं, मग त्याच्यासाठी आहार कुठला घ्यायला पाहिजे, काय काय बदल आहारात विहारात करायला पाहिजे, याच्या खूप बारकाईने सूचना या आयुर्वेदात केलेल्या आहेत. याला आयुर्वेदाचा शास्त्रीय पाया तर आहेच, पण त्याच्याचबरोबर आपल्या भारतीय क्षेत्रात ज्या परंपरा आहेत वेगवेगळ्या सण, प्रथा, परंपरा ह्याच्यानी पण ह्याला पाठबळ मिळालेलं आहे. आणि त्यातूनच एक अशी निसर्ग स्नेही जीवनशैली आपल्या भारतीयांची वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या अशी तयार झालेली आहे. आणि या सगळ्यालाच ऋतुचर्या असं आपण म्हणू शकतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर शिशिर, वसंत आणि ग्रीष्म म्हणजे आपल्याकडचा फेब्रुवारीपासून जून पर्यंतचा जो पिरियड आहे ह्याच्यामध्ये सूर्याचा हळूहळू उत्तरायण सुरू होतो.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे उन्हाची प्रखरता वाढायला लागते आणि शरीराचं बल कमी कमी व्हायला लागतं. तर ह्याला त्यांनी आदान काल असं म्हटलंय.
0: अच्छा.
1: या काळाला आणि उरलेले जे 6 महिने किंवा उरलेला अर्धा भाग आहे म्हणजे वर्षा, शरद आणि हेमंत त्याच्यात सूर्याचं दक्षिणायन होतं, त्यामुळे उन्हाची प्रखरता हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्यामुळे शरीराचं बल वाढायला लागतं. मग याला विसर्ग काल असं म्हटलं.
0: अच्छा.
1: तर आता ही विसर्ग कालाची खरं म्हणजे सुरुवात आहे वर्षा ऋतू. पण निसर्गात कुठलेही बदल असे बटन दाबल्यासारखे असे स्विच ऑन स्विच ऑफ असे होत नाहीत, तर हळूहळू ते बदल होत असतात. तर आषाढातून श्रावणामध्ये जाताना जे स्थित्यंतर होतं ते ग्रीष्म ऋतूतून वर्षा ऋतूत अशा प्रकारचा संधिकाल आहे हा ऋतुसंधिकाल. आणि त्यात शरीराला जशी रेल्वे एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅक बदलते तेव्हा थोडीशी खडखड होते, तर तसंच हे ऋतुसंधी हा थोडासा हाय अलर्टचा काळ असतो आणि त्यावेळेस आजारी पडण्याची शक्यता जास्त, कारण शरीराची थोडीशी शक्ती ही या ट्युनिंग मध्ये खर्च होत असते, ऍडजस्टमेंट मध्ये. आणि त्याला जर आपण आणखीन चुकीचा आहार विहार करून जर जोड दिली तर मग आपण आजारी पडण्याची शक्यता खूप जास्त. आणि म्हणून आपल्याला या काळात जरा सावध राहायला लागतं.
0: अच्छा. म्हणजे निसर्गाशी जुळवून घेणं शरीराने आणि मनाने सुद्धा हे आवश्यक आहे. आणि ते जर सहज झालं तर प्रश्न नाही, परंतु ते बदल जे निसर्गातले आहेत त्याप्रमाणे शरीरावर त्याचा प्रभाव जो होतो त्यातून आजार वेगवेगळे निर्माण होत असतात. वर्षा ऋतूमध्ये सर्दी, ताप, खोकला हे सगळ्यांना माहीतच आहे, पण तरीसुद्धा हा जो काळ आहे तो कफाचा न म्हणता वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप असं म्हटलं जातं, ते का बरं?
1: बरोबर आहे. हा जरा थोडासा कन्फ्युजिंग वाटण्यासारखं आहे साहजिकपणे, पण कसं आहे की या ऋषीमुनींनी मगाशी मी म्हटलं तसं निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्याच्यामध्ये जसं जसं घडतं, उदाहरण द्यायचं झालं तर जो हेमंत किंवा शिशिरा आपल्याकडे खूप थंडी अशी नसते, पण उत्तरेकडे तुम्ही गेलात तर प्रचंड थंडी असते आणि त्या काळात शरीरातला जो कफ दोष आहे हा जमून राहतो, बर्फ जसं जमतं तसं.

0: आणि मग चैत्र महिना आला, वसंत ऋतू आला, किंवा तिकडे आपण ज्याला फागुन किंवा होळी म्हणतो,
1: बरोबर,
0: असा हे झाला की उन्हाळा सुरू होतो आणि मग हळूहळू ह्या उष्णतेमुळे ते बर्फ
1: वितळून
0: त्यांना जोरा फ्लो येतो, हे जे आपण बघतो तसा शरीरात जमलेला जो कफ आहे तो वसंत ऋतू मध्ये पातळ होतो.
1: अच्छा.
0: आणि म्हणून वसंत ऋतू हा कफ प्रकोपाचा काळ आहे. त्यानंतर काय होतं की वसंतातल्या उष्णतेमुळे हळूहळू तो कफ त्याचा प्रकोप कमी व्हायला लागतो आणि ग्रीष्म ऋतू किंवा उन्हाळा जेव्हा येतो तेव्हा घाम जास्त येऊन ते पाणी बाहेर पडतं पण भूक कमी व्हायला लागते.
1: हा.
0: पचनशक्ती हळूहळू मंद व्हायला लागते आणि ही पचनशक्ती मंद झाली की वातदोषाचा संचय व्हायला लागतो आणि मग तो वर्षा ऋतूतल्या गारव्याची त्याला जोड मिळाली की वर्षा ऋतूत वाताचा प्रकोप होतो.
1: बर.
0: मग पुढे गेलं की मग शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप व्हायला लागतो आणि तो पित्ताचा संचय वात ऋतू वर्षा ऋतू सुरू झालेला आहे आणि ह्याच्या शरद ऋतूमध्ये तो पित्ताचा प्रकोप होतो. म्हणजे हे वात पित्त कफाचे प्रकोप संचय हे असे गतिशील किंवा एखाद्या सायकल प्रमाणे चालूच असतात, हे स्वाभाविकरित्या होत असतात. ह्याला आपण काही करू शकत नाही पण आपण त्याच्याशी जुळवून नक्कीच घेऊ शकतो. आणि द सेम थिंग इज विथ अख्ख्या दिवसामध्ये पण असंच असतं. दिवसाची सुरुवात मध्य

0: वर्षा ऋतू सुरू झालेला आहे आणि ह्याच्या शरद ऋतूमध्ये तो पित्ताचा प्रकोप होतो. म्हणजे हे वात पित्त कफाचे प्रकोप संचय हे असे गतिशील किंवा एखाद्या सायकल प्रमाणे चालूच असतात. हे स्वाभाविकरित्या होत असतात. ह्याला आपण काही करू शकत नाही, पण आपण त्याच्याशी जुळवून नक्कीच घेऊ शकतो. आणि द सेम थिंग इज विथ अख्ख्या दिवसामध्ये पण असंच असतं. दिवसाची सुरुवात, मध्य आणि शेवट, आणि रात्रीची पण सुरुवात, मध्य आणि शेवट, हे क्रमाक्रमाने कफ, पित्त आणि वात ह्या तिन्ही दोषांचे प्रकोप होत असतात.
1: बरं.
0: आणि द सेम केसेस विथ जेवण. जेवल्यानंतर लगेच कफ प्रकोप होतो. जेवण पचत असताना मधल्या काळात पित्त प्रकोप होतो आणि जेवण पचलं की शेवटी वात प्रकोप होतो. तर दिवस, ऋतू आणि भोजनाचा काल यानुसार वात पित्त कफाचं हे स्थित्यंतर हे सतत चक्र नेहमी क्रमाने चालू असतं.
1: अच्छा.
0: आणि म्हणून आपल्याला त्याच्याशी जुळवून घेतलं तर आपण आजारी कमी पडणार आहोत. म्हणजे एक सोपं उदाहरण द्यायचं झालं समजा याचं, तर आता पचनशक्ती मंद झाली आहे म्हणून आपल्याकडे या काळात जास्तीत जास्त उपास येतात. सगळ्याच धर्मामध्ये येतात. म्हणजे खरेखुरे उपास, साबुदाणा खिचडी करून खाऊन करण्याचे उपास नाही, त्याबद्दल पुढे आपण बोलूच. पण एकूण हे जे वर्षा ऋतू मधलं जे शैत्य आहे याच्यामुळे वाताचा प्रकोप व्हायला लागतो. आणि तुम्ही जे म्हणालात की जे ताप, सर्दी, खोकला हे का होतात मग, तर मुख्य म्हणजे उन्हाळ्यात सगळे पाण्याचे स्रोत आटलेले आहेत, सुकलेले आहेत, आणि आता एकदम पाऊस पडायला लागला की तो सगळा चिखल त्या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि गढूळ पाणी जे होतं त्याच्यामुळे मग जंतू किंवा कृमी किंवा पाणी दूषित झाल्यामुळे मग हे ताप, सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या किंवा साथीचे जे अनेक रोग आहेत ते या काळामध्ये पसरायला लागतात.
1: अच्छा.
0: त्याशिवाय इतरही आपण बरेच रोग ह्याच्यामध्ये बघतो. तर जसे त्वचेचे रोग आहेत की जे दूषित पाण्यामुळे, किंवा आता सुद्धा पूर जिथे आलेला आहे त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर मंडळी जेव्हा जातो तेव्हा त्वचा रोगाचे पण अनेक प्रकार तिथे बघायला मिळतात.
1: बरोबर. कारण ते चिखल आणि दूषित पाणी जे आहे त्याचा त्वचेवरती सुद्धा परिणाम होतो. जसं पोटाचे विकार सुद्धा या काळामध्ये वाढत असतील.
0: ते दूषित पाणी प्यायल्यामुळे होतात किंवा पचनशक्ती मंद झाल्यामुळे सुद्धा होतात. अगदी फिल्टरचं पाणी प्यायलं असलं तरी पण त्यातून आपल्याला पोटाचे आजार काही लोकांना झालेले दिसतात. तर हे तुमच्या पचनशक्तीवर पण अवलंबून आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे एखाद्याला अगदी रस्त्यावरचं पाणी पिऊनही काही होत नाही, एखाद्याला फिल्टरचं पाणी पिऊनही त्रास होऊ शकतो. तोही एक महत्वाचा मुद्दा आहे.
1: वर्षा ऋतूच्या काळामध्ये एकूण वात प्रकोप होतो हे कळलं, पण त्याच्यामुळे कोणते आजार आणि त्याची कोणती लक्षणं दिसतात त्याविषयी सांगा ना.
0: बरं. तर वाताचे विकार, तर वात म्हणजे शूल म्हणजे पेन. तर जिथे जिथे पेन आहे,
1: वेदना
0: आहेत, ते सगळं वाताचे रोग आहेत.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे वाताद्रुते नास्ति शूल, म्हणजे त्या जिथे जिथे पेन आहे किंवा वेदना आहे तिथे वात हा दोष हा आहेच. म्हणजे अवरोध झाल्यामुळे आहे का कोणत्या कारणाने आहे हे वैद्य ठरवतात, पण त्याच्यामुळे अगदी सगळ्यात पहिले येतात ते म्हणजे सांधे दुखीचे पेशंट.
1: अच्छा.
0: वर्षा ऋतूमध्ये सांधे लगेच जखडतात, कंबर दुखते, पाठ दुखते, गुडघे दुखतात, किंवा क्रॅम्प्स येणं, पेटके येणं किंवा पायात गोळे येणं, किंवा कुठलाही मसल एखादा जो आहे तो त्याच्यामध्ये क्रॅम्प येणं, अशा प्रकारचे ज्याला आपण उसण मरण म्हणतो सामान्य भाषेमध्ये, ते दमा, त्याच्यानंतर पोटफुगी, पोटदुखी, पोटामध्ये गॅसेस धरणं, मलावरोध, कान दुखणं, डोकं दुखणं, अशा प्रकारचे विकार सुद्धा ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि त्याच्याशिवाय मगाशी ज्याचा उल्लेख केला ते सगळे तर आहेतच. म्हणजे त्वचा रोग आहेत, ताप, खोकला, उलट्या, जुलाब, हे सगळं तर आहेच. कृमी हा पण एक खूप ह्या काळामध्ये बघायला मिळतो, की जो दोन्ही कारणांनी होतो, की दूषित पाण्यामुळे, दूषित अन्नामुळे होतो आणि पचनशक्ती खराब असल्यामुळे सुद्धा होतो. त्याचं नेमकं कारण काय हे शोधून मग त्यावर आपल्याला त्याची चिकित्सा करावी लागते.
1: पण मग हे सगळे एवढे दोष आणि एवढे आजार टाळायचे असले तर आयुर्वेदामध्ये मुख्य महत्व जे आहे ते आहार विहाराला दिलं जातं, तर या आहाराविषयी आम्हाला काय सांगाल?
0: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर आयुर्वेदात त्यांनी म्हटलं की रोगा सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे जर अग्नी मंद असेल तर सगळे रोग होऊ शकतात. आणि या पावसाळ्याच्या ऋतूत काय होतं की बाहेर वातावरणात ओलावा आहे, दमटपणा वाढलेला आहे आणि त्यामुळे अग्नी मंदच असतो सगळ्यांचाच. फक्त कोरड्या हवामानात तो थोडा कमी मंद असतो. आपल्यासारखं जे मुंबईसारखं शहर आहे जिथे समुद्र जवळ आहे आणि मॉइश्चर हवेमध्ये दमटपणा खूप आहे, इथे जास्त अग्नी मंद असतो. बाराही महिने असतो पण तो पावसाळ्यात जास्त मंद
1: जाणवतो.
0: जसं की पावसाळ्यात लाकडं आपण पेटवायला घेतली तर ती पटकन पेटत नाही, कारण ती ओलसर असतात. इव्हन आपली काळेपेटी घरातली थोडीशी ओलसर असेल तर गॅस पटकन पेटत नाही. तर हे जे मॉइश्चर आहे किंवा हे जो दमटपणा आहे या ओलाव्यामुळे अग्नी मंद आहे. आता साहजिकपणे मग आपला आहार कसा असायला पाहिजे की जो पचायला हलका असला पाहिजे.
1: या वर्षा ऋतूमध्ये वात वाढलेला असतो आणि हा वात नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामुळे होणारे वेगवेगळे आजार हे टाळण्यासाठी आहारामध्ये काय काय बदल करावे लागतात त्याविषयी सांगा ना.
0: हां, मी मगाशी म्हटलं तसं की वर्षा ऋतू म्हणजे पाऊस, पाणी सगळीकडे, चिखल, ओल, म्हणजे ओलावा एकूणात वाढलेला असतो. तर बाहेरच्या निसर्गातही आपण बघतो की दमटपणा वाढला असेल तर पटकन लाकडं

0: चूल पेटत नाही, किंवा आपली काड्यापेटीची काडी सुद्धा बघा की ओलसर झाली असेल तर ती पटकन पेटत नाही. त्यामुळे अग्नी आणि पाणी याचं नातं विळा भोपळ्याचं आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे निसर्गात पण आणि शरीरातही जलांश वाढलेला आहे. त्यामुळे शरीरातला अग्नी मंद झालेला आहे. बरोबर विरुद्ध आहे, हिवाळ्यामध्ये अग्नी चांगला, कारण कोरडं हवामान असतं आणि जलांश कमी असतो त्यामुळे अग्नी चांगला पेटलेला असतो,
1: भूक लागते,
0: भूक चांगली लागते सणसणीत आणि पचतं पण. या विरुद्ध पावसाळ्यात असतं आणि त्यामुळे मग आपला आहार सुद्धा जलांश कमी असलेला पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात पचायला हलका आणि भाजका आहार पाहिजे.
1: अच्छा,
0: ज्याच्यातलं पाणी उडवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ लाह्या, ज्यातलं पाणी काढलेलं आहे असा जो आहार आहे. किंवा जर पोळी खायची झाली तर त्याच्याऐवजी विस्तवावर भाजलेली भाकरी, किंवा डायरेक्ट आपण भाकरी डायरेक्ट विस्तवावर भाजतो, किंवा फुलका हा जास्त त्याच्यामध्ये चालेल घडीच्या पोळीपेक्षा किंवा पराठ्यापेक्षा. म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण जितकं कमी होत जाईल तसा तसा तो पचायला हलका होत जातो. आणि म्हणून हलका पचायला हलका भाजलेला आहार, गरम जितकं खाऊ, गरम ताजं, तेवढं जास्त ते चांगलं आहे. कारण त्याच्याने पोट बिघडण्याची शक्यताही कमी आहे आणि पचनशक्ती मंद आहे, त्याच्यामुळे गरम आणि ताजं असेल तर ते झटकन पचेलही. त्यामुळे तशा प्रकारचा आहार. मग आता आपल्याकडे बघा, आषाढ नवमी ते कार्तिकी नवमी हा जो एक चार महिन्याचा काळ आहे, याला चातुर्मास असं आपण म्हटलंय परंपरेमध्ये.
1: आणि आषाढ नवमी म्हणजे कांदे नवमी,
0: कांदे नवमी. हा, तर त्याला सगळे लोक भजी वगैरे खाऊन
1: कांद्याची भजी
0: साजरा करतात. तर त्या आषाढ नवमीला हे कांदे घरातले सगळे संपवायचेत.
1: अच्छा.
0: हा, आणि नंतर मग ते खायचे नाहीयेत. तर अशी म्हणून ती प्रथा आहे. आणि ह्यात एक छान तुम्हाला मला सांगावं असं वाटेल की आषाढ तळावा, श्रावण भाजावा,
1: बर,
0: आणि भाद्रपद उकडावा.
1: अच्छा,
0: अशी साधारणपणे एक लक्षात ठेवायला सोपं असं सूत्र आहे,
1: तळणं भाजणं आणि उकडणं.
0: तर आता हा जो आषाढ आहे ह्याच्यामधल्या नवमी, आता तळणं का, आता आश्चर्य वाटत तुम्ही आत्ताच म्हणालात पचायला हलका आहार पाहिजे, मग आता हे तळण्याचं काय? तर वात दोष जो आहे ह्याला हा रुक्ष गुणाचा आहे, किंवा कोरड्या गुणाचा आहे आणि शीतगुणाचा, त्याच्या विरुद्ध आहे तेल.
1: हा,
0: आणि तेल जर नीट प्रकारे वापरलं, त्या तेलात उदाहरणार्थ फोडणीमध्ये वापरलं, मग त्या फोडणीमध्ये सढळपणे तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मग हिंग, ओवा, मेथ्या असं सगळं, हळद असं सगळं घातलं, तर मग त्याच्या त्या फोडणीवर बनवलेला जो पदार्थ आहे तो रुचकर पण होणार आहे आणि तो पचायला त्याच्यामुळे सहजपणे पचला जाणार आहे.
1: बर,
0: त्यामुळे तेलाचा अशा प्रकारे तेलाचा सढळ वापर करायचा. तेलकट पदार्थ खाणं या तळलेले पदार्थ खाणं असं सांगतच नाही होत आपण इथे. तर म्हणजे भजी तेलावर तरंगतात म्हणून ती पचायला हलकी आहेत असं पण निष्कर्ष काही लोक काढतात, तर तो चुकीचा आहे. आणि त्याच्यामुळे तळलेलं खावंसच वाटलं तर मग काय खायचं, त्याच्यामध्ये एक पापड किंवा कुरडया, जे तांदुळाचे पापड, नाचणीचे पापड, किंवा चिकवड्या, कुरडया, किंवा फ्रायम्स ज्याला आपण हल्ली म्हणतो, तर असे थोडेसे हलके तळलेले पदार्थ खायला हरकत नाही. किंवा छानपैकी भाजलेली कणसं मक्याची, किंवा भुईमुगाच्या शेंगा, ज्या साधारण आषाढी एकादशीला येतात बघा आपल्याकडे,
1: बरोबर,
0: तर या शेंगा भाजून खाणं केव्हाही जास्त छान.
1: अच्छा,
0: कारण भाजल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि त्या पचायला सोप्या होतात. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संध्याकाळी लवकर जेवण.
1: बर,
0: सूर्य असेल तोपर्यंत जेवून घेणं. पूर्वीचे एक म्हणत की दिव्यात वात आणि तोंडात हात. आता सगळ्या सिरियल्समुळे तोंडात हात कधी जाईल याची काही शाश्वती नाही आहे की 10 वाजतील का 9 वाजतील का 11 वाजतील. तर लवकर जेवण हा एक की पॉइंट आहे याच्यामधला, की लवकर जेवला तर सूर्य असतो तोपर्यंत अन्न सहजपणे पचतं, कारण सूर्य साक्षात अग्नी आहे आणि आपला आतला अग्नी जोपर्यंत सूर्य तोपर्यंत प्रज्वलित असतो. सूर्य मावळल्यानंतर तो हळूहळू कमी व्हायला लागतो, त्याच्या मागचा सूत्र आहे.
1: पण हे मला वाटतं लवकर जेवण हे एरवी सुद्धा चांगलंच ना.
0: हो, कायमच, पण ते ह्या काळात तर फारच चांगलं. किंवा आपल्याकडे तर बघा वेगवेगळ्या प्रकारचे उपास येतात, त्याच्यामध्ये एकदाच जेवायचं किंवा एकभुक्त, म्हणजे तो एक
1: श्रावणामध्ये विशेषतः
0: ते एकभुक्त दुपारचं जेवावं आणि रात्रीचं बंद करावं.
1: अच्छा,
0: हे जास्त फायद्याचं आहे, रात्री जेवण आणि दुपारी उपास करण्याच्या ऐवजी. कारण दुपारी सूर्य डोक्यावर असतो तेव्हा जेवून घ्यावं आणि तेव्हा उपाशी राहू नये, आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यावर उपाशी राहावं. म्हणून त्या एकादशा ज्या येतात की दर 15 वड्यातून एक दिवस उपास करायचा
1: आहे,
0: म्हणजे तुमचा जो बॅकलॉग सगळा आहे, आधी जमलेला जो आमदोष शरीरातला आहे तो पचून जाणार आहे.
1: बरं,
0: आणि मग शरीर मोकळं होणार आहे. त्याच्यात रोगाला आवश्यक अशी भूमीच नाहीशी केली आपण तर न रहेगा बास न बजेगी बासुरी. तर ते रोगाला जो कारणीभूत चिकटा किंवा आमदोष आहे किंवा न पचलेला अन्नांश आहे तो उपास करून पचवून टाकायचा. तो पचवून टाकला की मग तुमचं पोट व्यवस्थित राहणार आहे. आणि पुढे एखादा रोगाचं बीज जरी आलं, जंतू जरी एखादा पोटात शिरला, तरी त्याला वाढायला अनुकूल वातावरणच नाही आहे तिथे. त्यामुळे तो तिथे टिकूनच राहणार नाही. इतके आपले पूर्वज हुशार होते की त्यांनी म्हणून सांगितलं की दर 15 दिवसात तो नकराव्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी उपास करावा. तर अशी त्याच्या मागची योजना आहे.
1: पण ह्या उपवासाबद्दल सुद्धा म्हणजे अनेकदा एकादशी दुप्पट खाशी असे

0: आपल्याकडे म्हटलं जातं, साबुदाण्याची खिचडी असेल, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, असे सगळे
1: नंतर आलेले काही प्रकार आहेत. ह्याच्या मागचा खरा उद्देश असा आहे की असा आहार एका वेळेस घ्या थोडासा की जो करून ज्यामुळे तुम्ही दिवसभर राहू शकता, म्हणून मग ती कंदमुळं कंद खाण्याची पद्धती आली. पण त्याचाही आपण युक्तिपूर्वक, जसं राजगिरा आहे किंवा वरी आहे ह्यासारखी लाह्या म्हणजे किंवा भाजकी धान्य ही आपण उपासाला खाऊ शकतो, ज्याला अगदीच सहन होत नाही उपाशी राहणं. अदरवाईज नुसतं कोमट पाणी पिऊन किंवा एखादा सूप घेऊन अशा प्रकारे उकडलेले मूग खाऊन अशा प्रकारे उपास करू शकतो. कुठे असं लिहिलेलं आहे की फक्त साबुदाणा खाल्ला कीच उपास होतो किंवा बटाटा खाल्ला की? ते आपण जिभेचे चोचले करण्याच्या दृष्टीने आपण या सगळ्या
0: चेंज ऑफ फूड
1: केलेलं आहे. आणखीन एक गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छिते, म्हणजे निर्लवण उपास करणं हे पण खूप फायद्याचं आहे.
0: अच्छा.
1: हा, तर लवण म्हणजे मीठ.
0: मीठ,
1: तर हे मीठ जे आहे ना हे अभिषंदी गुणाचं आहे. म्हणजे काय, तर ते पाण्याला आपल्याकडे खेचून घेतं, हायग्रोस्कोपिक असतं, त्यामुळे मीठ बघा जर पावसाळ्यात थोडं उघडं राहिलं मुंबई सारख्या
0: ठिकाणी
1: ते शेदवतं म्हणतात. तर ते जे मीठ आहे हे शरीरात पण हेच काम करतं की जलांशाला पकडून ठेवत आणि त्यामुळे सांध्यात सूज येणं किंवा फुफ्फुसामध्ये सूज येणं किंवा कुठल्याही अवयवामध्ये सूज येते.
0: अच्छा,
1: मिठामुळे. तर म्हणून निर्लवण पथ्य म्हणजे आठवड्यातला एखादा दिवस किंवा एखादं जेवण हे बिन मिठाचं किंवा बिन मिठाचे उपासही करतात बघा या दिवसात. किंवा निर्जला एकादशी पण येते, या दिवशी पाणी नाही प्यायचं ही याच काळात येते. कारण पाण्याची गरज शरीराची कमीच आहे, तर म्हणून तुम्ही निर्जला एकादशी किंवा पाणी न पिता एखादी एकादशी करा. असे वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे प्रकार आपल्याकडे या काळामध्ये सांगितले. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रोक्त उपवास कोणते कोणते आहेत आणि जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, निर्लवण किंवा निर्जला असे अर्थात रोज नाही करायचे, अधून मधून आणि आपल्या प्रकृतीचा विचार करून हे करू शकतो आपण. पण सामान्य माणसाने भाजका आहार, संध्याकाळी लवकर जेवणं, मोजका आहार घेणं हे करू शकतो. आता काही आहार म्हणजे रोजच्या जेवणाविषयी जर म्हणायचं झालं तर तांदूळ आपण भाजून घेऊन त्याचा भात केला.
0: हा, म्हणजे आपल्याकडे श्रावणात सोजी करतात, सोमवारी
1: करतात, किंवा मंगळागौरीची जी खिचडी असते ती मूग तांदूळ भाजून घेऊन केली जाते. तर ती त्याच्या मागे तोच उद्देश आहे की भाजून घेऊन केला तर तो उघड्या पातेल्यातला भात पेज वेरून टाकली, पेज काढून टाकली त्याची, तर त्याचा चिकटपणा कमी होतो.
0: बर.
1: आणि चिकटपणा कमी असेल की तो पचायला सोपा असतो.
0: पण एकीकडे असं पण म्हटलं तर म्हणजे आपण त्याचं सत्व काढून टाकतो.
1: नाही, सत्व काढून टाकतो पेज आपण घरातल्या एखाद्या मुलाला, छोट्या मुलाला देऊ शकतो.
0: अच्छा.
1: आणि ज्याला वजन कमी करायचंय किंवा ज्याला सडसडीत राहायचंय तो पाणी वेरलेला भात खाऊ शकतो.
0: अच्छा.
1: दुसरं म्हणजे दही, मीठ किंवा मैदा, चीज, बटर, सॉस, थंड पाणी हे सगळे विकृत कफ दोष वाढवणारे, आमदोष वाढवणारे, पचायला जड असे पदार्थ आहेत. तर हे शक्यतो या काळामध्ये अवॉइड केले पाहिजेत. मूग, मसूर, कुळीत, विशेषतः कुळथाचं नाव मी घेईन, त्याचं कढण या फॉर्ममध्येही घ्यावीत.
0: अच्छा.
1: म्हणजे भाजायचं, त्याच्यात भरपूर पाणी घालून शिजवायचं, ते पाणी काढायचं आणि त्याला फोडणी द्यायची, तूप, हिंग, जिरं, हळद, म्हणजे सूप थोडक्यामध्ये. आणि मग ते जे कडधान्य आहे त्याची आपण उसळ वगैरे करू शकतो. तर कुळीत हा जो विशेषतः आहे पावसाळ्यात खावं असं कडधान्य आहे, म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये लोक जेव्हा लावणी करतात भाताची तेव्हा दिवसभर पावसात भिजत असतात आणि ते भिजल्यानंतर हातापायात पेटकी येणं, सर्दी पडसं होणं, अंग दुखणं असा जो त्रास होतो याच्यावरचं कुळीत हे उत्तम औषध आहे.
0: अच्छा.
1: आणि म्हणून कुळथाचं पिठलं ही कोकणामधली एक खास अशी रेसिपी आहे.
0: अगदी.
1: आणि ते लसूण घालून छान पिठलं करायचं. किंवा दुसरा पण एक पदार्थ मी सांगते असा, म्हणजे कुळथाचं माडग असं म्हणतात.
0: अच्छा.
1: तर त्या कुळथाच्या पिठामध्ये गूळ आणि पाणी घालून ते शिजवायचं आणि मग त्याच्यात तूप घालून ते गोड ते माडग प्यायचं. हे पण अतिशय चांगलं सर्दी पडशावरचं औषध आहे, उष्ण आहे आणि म्हणून त्याच्यात तूप घालून घ्यायचं. तर हे कुळथाची एक ही,
0: तसं आपल्याकडे कुळथाचं जरा तिखट असं करून नाही त्याला गरम मसाल्याचे काही पदार्थ घालून त्याने सुद्धा सर्दी बाहेर पडते असं म्हणायचं.
1: कुळीत हा उत्तम म्हणजे कफनाशक आहे आणि वातनाशक आहे.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे ज्याला मुतखडा होतो त्याच्यावरचंही कुळीत हे उत्तम औषध आहे.
0: बरं.
1: त्याचं पाणी प्यायलाने मुतखडा सुद्धा नाहीसा होतो. त्याच्याचप्रमाणे जुनी धान्य वापरणं, म्हणजे जुनी धान्य वापरण्यामागे तीच कल्पना आहे की त्यातलं पाणी निघून गेलेलं असतं, ती पचायला हलकी होतात, किंवा उन्हात वाळवून ठेवायची चांगली मे महिन्यामध्ये आणि मग ती वापरायची. मगाशी मी सांगितलं की गडीच्या पोळीपेक्षा भाकरी, फुलका हे जास्त आपल्याला खाऊ शकतो. आणि पाव जो ज्याला घरोघरी सध्या अगदी अढळ पद मिळालेलं आहे, तर तो पाव अगदी खायची वेळच आली तर तो किमान भाजून खावा, म्हणजे टोस्ट करून खावा आणि त्याला थोडस तूप लावून किंवा असं खावा. मोहरी, हिंग, ओवा, मेथी, जिरं हे सगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्याच्यात विशेषतः मेथी आणि ओवा, तर हे पोटामध्ये वात धरणं किंवा गॅस धरणं किंवा सांधे दुखणं याच्यावरची उत्तम औषधं आहेत. आणि त्याच्यामुळे याचा वापर फोडणीमध्ये

0: किंवा कुठलाही पदार्थ आपण बनवला तर तो करताना ह्या गोष्टींचा वापर करावा.
1: अच्छा,
0: आता चातुर्मासात आपल्याकडे कांदा लसूण किंवा धार्मिक कारणासाठी हे बऱ्याच ठिकाणी वर्ज्य करायला सांगितलं, पण आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार केला तर लसूण हा मला वाटतं माफक प्रमाणात वापरायला हरकत नाही. कांदा नक्कीच वापरू नये, पण लसूण हा वापरू शकतो कारण तोही वातशामक आहे आणि वातावरचे जेवढे आजार आहेत त्याच्यासाठी लसणीचा आपण स्वयंपाकामध्ये किंवा त्याचं तेल करूनही कान दुखतो त्याच्यामध्ये लसणीचं तेल करून ते कानामध्ये घालणं अर्थात ते वैद्यकीय सल्ल्याने करण्याची गरज आहे. तर असे काही स्वयंपाकातले पदार्थ आहेत की जे आपण या काळामध्ये अवश्य वापरात ठेवावे.
1: आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पिटकर यांनी वर्षा ऋतूतल्या आहार विहारासंदर्भात आपल्याला अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. उर्मिला, ते आता अगदी जाता जाता मगाशी तुम्ही जी पंचसूत्री सांगितली होती ती सांगता का?
0: हो नक्कीच, म्हणजे सगळ्यांना एवढा एक तास आपण बोलतोय तर त्याचा एक टेक होम मेसेज त्याच्यामुळे नक्की असा कळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे, पचायला हलका ताजा गरम आणि भाजलेले अन्न खाणं, नंतर मर्यादित प्रमाणात पाणी पिणं, तिसरं मीठ कमी खाणं किंवा मीठ जास्त असणारे पदार्थ कमी खाणं, आवश्यकतेनुसार उपास करणं आणि आहारामध्ये भाजलेल्या अन्नाचा समावेश जास्त करणं, ही जी पंचसूत्री आहे ही जर आपण आता येत्या या 2-3 महिन्यात पावसाळा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत जर अंमलात आणली तर बऱ्याचशा रोगांपासून आपलं चांगलं संरक्षण होणार आहे आणि आपली प्रतिकार क्षमता उत्तम राहणार आहे.
1: वा, आहाराच्या माध्यमातून आपण एका परीने रोगांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ही पंचसूत्री खूप उपयुक्त आहे. आपण इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद देते. नमस्कार.
0: धन्यवाद.

श्रोतेव, आरोग्य दर्पण मालिकेत वर्षा ऋतूमधील आहारविहार याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पेटकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आहे.

श्रोते आणि आता क्रीडा विश्वातली आनंदाची बातमी जाणून घेऊया. आशियाई क्रीडा 2026 या स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. विविध क्रीडा प्रकारात पदकं जिंकण्याची आपली मालिका सुरू आहे. त्यात भारताने इंडोनेशियाचा 17-1 असा दणदणीत पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेतली आपली मोहीम दमदार ठेवली आहे. पहिल्या सत्रात भारताने 9-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या क्वार्टर अखेर ही आघाडी 14-1 झाली तर अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने आणखी 3 गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. दीपिका, सुनेलिता टोप्पो, लालरे मसियामी, ऋतुजा पिसाळ, साक्षी राणा, सलीमा टेटे, नवनीत कौर आणि इशिका चौधरी यांनी भारतासाठी गोल केले. अखेरच्या टप्प्यात नवनीत कौर आणि साक्षी राणाने आणखी गोल करत भारताचा विजय अधिक मोठा केला. इंडोनेशियाकडून अदिती इनेन्सेनने एकमेव गोल केला. मात्र संपूर्ण सामन्यात भारताचं वर्चस्व कायम राहिलं आणि 16 गोलांच्या फरकाने भारताने सामना जिंकला. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या हॉकी महिला संघाचा दणदणीत विजय आपला सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: दुपारचं 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूरहून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यसभेच्या 11 तसंच विविध राज्यातल्या विधान परिषदेच्या 28 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज गुजरातमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं सरकारचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि BL वर्मा, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव, बसपचे रामजी आणि इतर 6 जणांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपत आहे. उत्तराखंडचे नरेश बन्सल यांचा कार्यकाळही 25 नोव्हेंबरलाच पूर्ण होत आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार रुक्मिणी मल्लिक यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया

0: या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. याशिवाय उत्तर प्रदेशातल्या 11, बिहारमध्ये 8, महाराष्ट्रातल्या 5 आणि कर्नाटकातल्या 4 जागांसाठी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणाही आज झाली. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील 29 तारखेला सुरू होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल.
1: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरा

0: करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल.
1: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरान कोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे. भारतात UPI सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार UPI मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या UPI कौतुक झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं. फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
2: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ क्रेडिट ट्रांजेक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए. साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपटविषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथे होणाऱ्या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती मुर्मू 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या 3रा राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. अंमली पदार्थांच्या विळख्यापासून भावी पिढ्यांचं संरक्षण करण्यासाठी ही 2 दिवसीय परिषद होत आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलांचे प्रमुख सहभागी होत आहेत. संयुक्त संकल्प आणि सामूहिक जबाबदारी ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा, मागणी आणि त्यामुळे होणारं नुकसान कमी करणं यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं धोरण निश्चिती आणि अंमलबजावणी यावरही या परिषदेत चर्चा केली जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत तसंच बँक सेवा अखंडित सुरू ठेवाव्यात असं आवाहन सरकारनं केलं आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इतर काही संघटनांनी सार्वजनिक बँकांमधले कर्मचारी 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान देशव्यापी संपावर जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर सरकारनं हे आवाहन केलं आहे. 5 दिवसांचा आठवडा लागू करणं, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजना मागे घेणं या 2 प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जात आहेत. जपान इथे सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघानं आज दक्षिण कोरियाला

0: 63-31 गुण फरकानं हरकवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं 4th स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथं गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनीवरच्या चर्चांमुळे कायम राहिली असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आज जागतिक गेंडा दिवस साजरा होत आहे. जगामध्ये शिल्लक असलेल्या गेंड्यांच्या 5 प्रजातींचं संरक्षण ही यंदाची संकल्पना आहे. या निमित्तानं गेंड्यांना आवश्यक असणारा अधिवास संरक्षित करणं, चोरटी शिकार रोखणं तसंच गेंड्यांच्या शिंगांच्या अवैध व्यापाराला आळा घालणं यासाठी जनजागृती केली जाणार आहे. 100 वर्षांपूर्वी जगात सुमारे 5 लाख गेंडे होते, मात्र आता निव्वळ 27,000 गेंडे वन्य अधिवासात शिल्लक राहिले आहेत. भारतात एकशिंगी गेंड्यांचं अस्तित्व आढळून येतं. संवर्धन मोहिमा राबवल्यामुळे भारत आणि नेपाळमधली गेंड्यांची संख्या 200 वरून 4,000 झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेच्या 11 तसंच विविध राज्यातल्या विधान परिषदेच्या 28 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज गुजरातमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे तसं सरकारचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या मोठ्या खंडामुळे संकट निर्माण झाले होते. ऑगस्ट महिन्यात पावसाची 78% तूट नोंदविण्यात आली होती, तर सप्टेंबर महिन्यातही आतापर्यंत 35% कमी पाऊस झाला होता. जिल्ह्यात तब्बल 55 दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला होता. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांवर परिणाम झाला होता. उत्पादनात सुमारे 50% घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. जिल्ह्यात 8,66,016 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यापैकी 4,95,322 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली होती, तसेच पाते आणि फुले मोठ्या प्रमाणात गळत होती. यवतमाळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 821 कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले होते. डीपीसीच्या कामांचा दर 2 महिन्यांनी आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. कामे दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण झाली पाहिजेत असे निर्देश देण्यात आले होते. कामांमध्ये विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असा इशाराही देण्यात आला होता. जिल्हाधिकारी विकास मीना यांनीही जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींची सुचविलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विभागप्रमुखांना दिले होते. निधीचा कालमर्यादेत 100% वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमरावतीहून यवतमाळकडे पायी निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी बाभूळगाव येथे भेट घेतली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मुक्कामाला थांबलेल्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांशी त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास संवाद साधला होता. विद्यार्थ्यांनी विविध अडचणी आणि तक्रारी मांडल्या होत्या. प्रकल्प अधिकारी आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय वाढवून प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचे 20 दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलनही चर्चेनंतर स्थगित करण्यात आले होते. आदिवासींच्या 12,500 रिक्त जागांची भरती, पेसा आणि नॉन पेसा पदांवरील संधी तसेच शिक्षक भरतीतील पदांबाबत विद्यार्थ्यांनी मागण्या मांडल्या होत्या. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे आश्वासन मंत्री अशोक उईके यांनी दिले होते. नेर तालुक्यातील नवाब

0: नागपूर येथे महावितरणचे 33x11 केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले होते. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून हे उपकेंद्र उभारण्यात आले होते. यामुळे परिसरातील सुमारे 600 कृषी वीज ग्राहकांना लाभ मिळणार होता. यापूर्वी शिरजगाव उपकेंद्रावर वाढत्या कृषी पंपांमुळे विद्युतभार वाढला होता. परिणामी परिसरातील ग्राहकांना अपेक्षित दाबाचा वीज पुरवठा मिळण्यात अडचणी येत होत्या. यवतमाळ एसटी महामंडळाच्या आगारात 5 नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या होत्या. पालकमंत्री संजय राठोड आणि आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात आले होते. यावेळी नवीन बसची पाहणी करून त्यातील सुविधांची माहिती घेण्यात आली होती. कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील 7ही विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या अंतर्गत प्रारूप मतदार याद्या संबंधित मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. नागरिकांनी आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी केले होते. मतदारांना दावे आणि हरकती 30 सप्टेंबरपर्यंत मांडता येणार होत्या. यवतमाळ जिल्ह्यावरील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा हा कलंक दूर करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलोंडे यांनी दिले होते. मिशनच्या योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला होता. प्रेरणा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी शिबिरे आयोजित करणे, हेल्पलाईनचा प्रचार करणे आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून देणे अशा सूचना करण्यात आल्या होत्या. रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि कृषी यंत्रांच्या उपलब्धतेवरही भर देण्यात आला होता. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवात अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धतीने गणरायाचे स्वागत केले होते. पोलीस प्रशासनाने कर्णकर्कश डीजे आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाद्यांना परवानगी नाकारल्याने ढोलकी, टाळ आणि मृदुंगाच्या गजरात गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. यामुळे ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला होता. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखिका पद्मा देसाई।

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखिका पद्मा देसाई यांच्या बंधमुक्त होताना या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: बंधमुक्त होताना हे आत्मचरित्र हे जणू भारतीय महिलेच्या सीमोल्लंघनाची यशोगाथा आहे. मूळ पुस्तक ब्रेकिंग आउट म्हणजे बंधन तोडणं हे पद्मा देसाई यांनी लिहिलं आहे आणि त्याचा अनुवाद सुनंदा आमरापूरकर यांनी मराठीत केला आहे. हे पुस्तक 2009 मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झालं आहे. पद्मा देसाई यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. नुकत्याच त्या 94 वर्षे वयाच्याहून स्वर्गवासी झाल्या. बरीच

0: बक्षीस मिळवलेलं हे पुस्तक त्यांनी आपल्या विधवा काकीच्या स्मृतीस अर्पण केलं आहे. सूरत प्रांतातील एका पारंपरिक गुजराती ब्राह्मण कुटुंबात 1931 साली जन्मलेल्या सुरक्षित आणि कर्मट वातावरणात वाढलेल्या पद्माताईंनी आयुष्यात खूप संघर्ष केला. केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर त्या मुंबईत शिकायला आल्या, पण मुंबईत आल्यावर एका मोहाच्या क्षणी त्या एका अन्य तरुणाच्या मोहजालात फसल्या. पद्माताईंनी त्या तरुणाशी लग्न केलं, जे सुखद नव्हतं, खूप जुना काळ तो. नंतर परत त्या प्रेमविवाहाच्या निष्प्रेम लग्नबंधनातून मुक्त होण्यासाठी सुद्धा त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. आत्मचरित्रपर अशा या पुस्तकात पद्माताईंनी आलेल्या सर्व संकटांचे वर्णन केलं आहे. अनेक खटपटी करून त्यांनी अमेरिकेतील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवली. अतिशय छान आणि विविध क्षेत्रातली अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. अर्थशास्त्राबद्दलचे काही सिद्धांत, रशिया आणि अमेरिकेतल्या काही आधुनिक पद्धती आणि त्या काळातील सुरतचं वर्णन, हे सर्व त्या त्या काळातील परिस्थितीला अनुरूप असलेलं आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतं. पुढे पद्माताईंनी विरोध स्वीकारून पुनर्विवाह केला. अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्यांना अनुराधा नावाची एक मुलगी झाली. अर्थात शेवटी सगळं गोड झालं. मात्र जीवनातील चढ उतार, विरोध, आरोग्याचे प्रश्न हे सर्व सहन करताना त्यांनी दाखवलेली जिद्द आणि त्यांचा संघर्ष खरोखर वाचण्यासारखा आहे. किरकोळ आजार देखील बरा होत नसला की माणूस अस्वस्थ होतो आणि अंधश्रद्धेच्या मागे लागतो. काहीतरी उपाय सापडेल असं म्हणून अनपेक्षित संकटाला देखील आमंत्रण देतो. पण केवळ आणि केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनाने वागावं हे मनावर ठसवण्याचे काम हे पुस्तक करते. विविध प्रसंगांची उत्कंठापूर्व गुंफण या पुस्तकात केल्यामुळे ते सोपं वाटतं. या जीवनप्रवासात मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय असं वेगळं वेगळं विश्लेषण पद्माताईंनी केलं आहे. हे पुस्तक कित्येक वर्ष भारतात किंवा परदेशात राहून जगाचे विविध अनुभव घेऊन समृद्ध झालेल्या लेखिकेचं आत्मचरित्र आहे. वैचारिक बैठक देखील या पुस्तकात बघायला मिळते. 2023 या वर्षी पद्माताईंचं निधन झालं, पण जुन्या काळच्या स्त्रियांनी केलेले संघर्ष आणि ज्या संकटांना त्यांनी तोंड दिलं ते खरोखरच वाचण्यासारखं आहे. तो जणू काही आपल्या भारतीय संस्कृतीचा, परंपरेचा एक वारसा, एक ठसा असं आपण समजायला हरकत नाही.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला लेखिका पद्मा देसाई यांच्या बंधमुक्त होताना या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे तुतीवरील रेशीम कीटक संगोपन. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, रेशीम उत्पादन व्यवसायासाठी उपयुक्त असलेले जे कीटक असतात त्यांच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी तुतीवरील रेशीम कीटक ही एक प्रमुख जात आहे आणि कृत्रिम संगोपनामुळं ती पूर्णपणे माणसाळलेली आहे. या कीटकाच्या अळ्यांचं संगोपन तुतीच्या पानांचं उत्पादन आणि वाढ याच्याशी निगडीत असतं. तुती हे एक बहुवार्षिक पीक आहे हे तुम्हाला माहिती आहेच. तुतीची लागवड शेतामध्ये करावी लागते. रेशीम अळ्यांची वाढ त्यांना खाऊ घातलेल्या पानांच्या दर्जावर अवलंबून असते. मंडळी, आता जाणून घेऊया रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी कोणती साधन सामुग्री लागते त्याबद्दल. ज्या घरामध्ये आवश्यक ते तापमान म्हणजे साधारणतः 24 ते 27 अंश सेल्सिअस तापमान, 70 ते 90% आर्द्रता असते असं घर संगोपनासाठी योग्य असतं. या ठिकाणी हवा खेळती राहिली पाहिजे, तसंच आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरण सुद्धा करता आलं पाहिजे अशी घराची रचना असावी. अळ्यांची वाढ तुतीच्या

0: पानावर होते. सुमारे 3-4 आठवड्यात अळीची पूर्ण वाढ होते. ही पूर्ण वाढलेली अळी 7 ते 8 सेंटीमीटर लांब असते. या काळामध्ये ती 4 वेळा काट टाकते. अळीची वाढ पूर्ण झाल्यानंतर ती कोशावस्थेत जाण्यासाठी तयारी करते. अशावेळी ती तिचं खाणं थांबवते. तिचा रंगही बदलतो आणि ती किंचित आकुंचन पावते. अशा अवस्थेमध्ये अळी कोश करण्यासाठी तयार झाली आहे असं समजता येतं. अशा अळ्यांना कोश नीट तयार करता यावेत म्हणून बांबूच्या 5 ते 8 सेंटीमीटर रुंदीच्या पट्ट्यांपासून बनवलेल्या चक्राकार चंद्रिकेवर सोडण्यात येतं. अळी स्वतःच्या शरीराभोवती रेशमाचं आवरण तयार करून त्यामध्ये कोशावस्थेत जाते. कोशावरणासाठी वापरला जाणारा रेशीम धागा अखंड असतो आणि त्याची लांबी 800 ते 1200 मीटर असते. ही कोशावस्था 10 ते 12 दिवस टिकते. कोशामधून पतंग बाहेर पडण्यापूर्वीच वाफेच्या सहाय्यानं किंवा इतर तंत्रांचा अवलंब करून आतील पतंग मारण्यात येतो. प्रखर सूर्यप्रकाशात 5 ते 6 दिवस हे कोश चांगले वाळवले तरीही आतील पतंग मरतो. अळ्यांच्या योग्य वाढीसाठी त्यांना वेळच्या वेळी भरपूर आहार देणं आवश्यक असतं. साधारणपणे 100 अंडीपुंजातून बाहेर पडलेल्या दुबार जातीच्या अळ्यांच्या पूर्ण वाढीसाठी सुमारे 450 ते 900 किलो पाला लागतो. साधारणपणे पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेत दिवसातून 3 वेळा पाला द्यावा, परंतु नंतरच्या अवस्थेसाठी दिवसातून 4 ते 5 वेळा पाला द्यावा. लहान अळ्यांसाठी नाजूक, मुलायम, लुसलुशीत आणि तंतुहीन अशी पानं निवडावीत. मोठ्या अळ्यांसाठी रसरशीत पण जून पाला वापरावा. सुरुवातीला पाल्याचे लहान लहान तुकडे करावेत. प्रौढ अळ्यांसाठी मात्र संपूर्ण पानं वापरावीत. अळ्यांची जसजशी वाढ होत जाते तसतशी त्यांना जास्त जागेची आवश्यकता असते. साधारणपणे प्रत्येक पुढच्या अवस्थेला पाठीमागच्या अवस्थेच्या दुप्पट किंवा तिप्पट जागा लागू शकते. मंडळी, कार टाकताना अळ्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. या काळामध्ये ट्रेमध्ये आर्द्रता कमी असावी. कात टाकण्यासाठी सुमारे 15 ते 30 तास लागतात. सर्व अळ्या कात टाकून बाहेर आल्यानंतरच पाला द्यावा. कोशावस्थेत जाण्यासाठी तयार झालेल्या अळ्या उचलून चंद्रिकेवर ठेवाव्यात. साधारणपणे 5व्या दिवशी सर्व कोश चंद्रिकेवरून काढावेत. असे कोश विक्रीसाठी तयार असतात. 100 अंडीपुंजापासून 40 ते 80 किलो कोश उत्पादन घेता येतं. शेतकऱ्यांना इतर पिकांबरोबरच तुलनेने हमखास उत्पन्न देणारं नगदी पीक म्हणून या रेशीम कीटकांचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकलीत तुतीवरील रेशीम कीटक संगोपन या विषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आपण बदल करत असतो तेव्हा आम्ही काय करतो की आता हिस्ट्री घेतली समजा तर आपल्याला आधी पाया बसवावा लागतो. हा जो पाया आहे तो कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स याचा बॅलन्स आधी करून घ्यायला पाहिजे. तर पीसीओडी मध्ये पण थायरॉइड मध्ये पण याचा बॅलन्स करून घ्यायला पाहिजे. मग या दोन्हीचे प्रिन्सिपल्स ऍक्च्युली जे मेडिकल न्यूट्रिशन थेरपी आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये सेम आहेत की तुम्ही कार्बोहायड्रेट्स 50% वर आणले पाहिजेत, तुमचे आहारातले प्रोटीन्स तुम्ही वाढवले पाहिजेत. आणि स्पेसिफिकली ह्या दोन्हीसाठी जे काही केलं जातं ते असं आहे की पीसीओडीसाठी पाया बसल्यानंतर वरची जी ट्रीटमेंट आहे हार्मोनल बॅलन्ससाठी तर त्याच्यामध्ये सीड सायकलिंग केलं जातं. सीड सायकलिंग म्हणजे काय आहे, तेलबिया आहेत ठराविक ज्या आम्ही पाळी येते आपली महिन्याला येते तर ते डिवाईड केलेलं असतं पहिले 14 दिवस आणि नंतरचे 14 दिवस. तर पाळी आलेला दिवस तो पहिला दिवस. तिथून 14 दिवस आम्ही दोन प्रकारच्या बिया सकाळी खायला सांगतो, एक मेथी दाणे आणि दुसऱ्या भोपळ्याच्या बिया. याचं प्रमाण जे आहे हे सुरुवातीला कमी ठेवतो 1 टीस्पून आणि नंतर ते 1 to 2 टेबलस्पून पर्यंत न्यावे लागतात हळूहळू प्रत्येक सायकलनुसार. तेच सेकंड फेज जे असते म्हणजे 14व्या दिवसापासून ते तुमची पाळी येईपर्यंतचा दिवस 28 दिवस 30 दिवस काही असतील ते, तर त्या दिवसांमध्ये जे आहेत ते दुसऱ्या 2 सीड्स वापरल्या जातात, तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया. हे देखील सुरुवातीला सेम आधीच्या फेज 1 सारखं फेज 2 मध्ये सुरुवातीच्या काळात 1 टीस्पून घ्यायचंय आणि नंतर ते हळूहळू वाढवत तुम्ही 1 ते 2 टेबलस्पून पर्यंत नेऊ शकता. तर याने होतं काय, तर याने एक हार्मोनल बॅलन्स यायला खूप मदत होते पीसीओडीमध्ये किंवा पीसीओएसमध्ये. थायरॉइडमध्ये काही केलं जातं तर थायरॉइडमध्ये ठराविक क्रुसिफेरस फॅमिलीच्या गोष्टी असतात की ज्या आम्ही अवॉइड करतो, जसं कोबी, फ्लावर, ब्रोकोली. तर या गोष्टी कमी प्रमाणात खायच्या, पूर्ण बंद नाही केल्या तरी चालतात. पण बंद करावी लागणारी गोष्ट सोयाबीन आहे हाँ तथा

0: थायरॉइडचे जे पेशंट्स असतात ना त्यांना सोयाबीन खाल्लेलं चालत नाही. बऱ्याच लेडीज काय करतात, जिमला जातात वजन कमी करण्यासाठी. थायरॉइड म्हटलं की ते वजन कमी करणं, वजन लठ्ठपणा हेच आपल्या डोक्यात येतं. किंवा येणारे पेशंट्स पण माझ्याकडे मोस्टली थायरॉइड आणि वजन कमी करण्यासाठी असं येतात. तर त्या काय करतात, जिमला जातात आणि जिमनंतर ते प्रोटीन सप्लिमेंट वापरतात. म्हणजे सप्लिमेंट मिळतात ना त्याला लेबल्स इन्ग्रेडियंट्स असतात, तर त्याच्यामध्ये ते बघावं लागतं की त्याच्यात सोयाबीन आहे का नाही. तर मी हे नक्की सांगेन थायरॉइड पेशंटसाठी की जर का ते वजन कमी करण्यासाठी जिम करत असतील आणि ते सप्लिमेंट्स युज करत असतील तर चेक करा की त्याच्यामध्ये सोयाबीन नाहीये, कारण त्याचा मग तुम्हाला इफेक्ट नाही होणार, उलट तुमचा बॅलन्स, हार्मोनल बॅलन्स बिघडणार जास्त त्याच्यामुळे.
1: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण पीसीओडी आणि थायरॉइड मधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण महाराष्ट्राच्या जैवविविधतेचा अभिमान असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहोत. पश्चिम घाटाच्या निसर्गसंपन्न पर्वतरांगांमध्ये वसलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे. सन 2009 भारत सरकारने या परिसराला अधिकृत व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. त्यानंतर या जंगलाच्या संरक्षणाला नवं बळ मिळालं आणि वाघांसह इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. या प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचा समावेश होतो. सुमारे 1160 चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र व्यापलेल्या या प्रकल्पात गंधाट सदाहरित जंगले, उंच डोंगररांगा, खोल दऱ्या, वेगवान ओढे, धबधबे आणि निसर्गरम्य पठारे पाहायला मिळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा युनेस्कोने मान्यता दिलेल्या पश्चिम घाट जैवविविधता क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. पश्चिम घाटाला जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या 8 प्रमुख प्रदेशापैकी एक मानलं जातं. त्यामुळे येथील वनसंपदा आणि वन्यजीवाचं संवर्धन हे राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावरही महत्त्वाचे मानले जाते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश अर्थातच वाघांचं संरक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन करणं. मात्र त्याचबरोबर बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, चितळ, भेकर, रानडुकर, साळींदर आणि विविध प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचंही येथे संरक्षण केलं जातं. जंगलातील जैवसाखळी टिकवून ठेवण्यात या सर्व प्रजातींची महत्त्वाची भूमिका असते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पक्षीप्रेमींसाठीही एक स्वर्गच मानला जातो. या प्रकल्पाचे कोअर झोन आणि बफर झोन असे दोन भाग आहेत. कोअर झोन हा पूर्णतः संरक्षित भाग असून येथे वन्यजीवांच्या नैसर्गिक जीवनात कमीत कमी मानवी हस्तक्षेप ठेवला जातो. बफर झोनमध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि शाश्वत विकासाचे उपक्रम राबवले जातात. सह्याद्रीचं जंगल हे केवळ वन्यजीवांचं घर नसून लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. वारणा, कोयना यासह अनेक नद्यांचं उगमस्थान या पर्वतरांगामध्ये आहे. या जंगलामुळे पावसाचं पाणी साठवलं जातं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन विभागाच्या माध्यमातून विविध संवर्धन उपक्रम राबवले जातात. वन्यजीव गणना, कॅमेरा ट्रॅपिंग, गस्त पथके यासह जलसंधारण आणि जैवविविधता अभ्यास अशा अनेक उपक्रमांमुळे जंगलाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे केले जाते. गेल्या काही वर्षात या परिसरात इको टुरिझम म्हणजेच

0: पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना मिळाली आहे. चांदोली, कोयना, गुढेपाचगणी, उदगिरी आणि प्रचितगड परिसरात निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि संशोधक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. वन्यजीव निरीक्षण, जंगल सफारी, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीसाठी हा परिसर विशेष लोकप्रिय ठरू लागला आहे. मात्र पर्यटन वाढत असताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. जंगलात प्लास्टिक टाकू नये, वन्यजीवांना त्रास होईल असं वर्तन करू नये, मोठ्या आवाजाचा वापर टाळावा आणि वनविभागाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या यशामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. वनसंवर्धन समित्या, स्वयंरोजगार उपक्रम, पर्यावरण जनजागृती आणि इको टुरिझमच्या माध्यमातून स्थानिक नागरिक जंगल संरक्षणात सक्रिय योगदान देत आहेत. त्यामुळे जंगल आणि माणूस यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होत आहे. श्रोते हो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा केवळ वाघांचं संरक्षण करणारा प्रकल्प नाही, तर तो निसर्ग, वन्यजीव, जलसंपदा आणि मानव यांच्या सह अस्तित्वाचा एक उत्कृष्ट आदर्श आहे. जैवविविधतेचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. पाचशे 37.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोतेहो, दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज कल्याणी साळुंखे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित खेलाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची 7 संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियमची 7 जयवंत फडके यांनी केलेली आहे. ऐकूया कल्याणी साळुंखे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

कल्याणी साळुंखे यांनी गायलेला राग वृंदावनीचा रंगशोधेहो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी, हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: चालणी।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवी मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वांकष आढावा घेण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 या प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल. तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांसाठीच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2020

0: 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक आयोगाने आज राज्यसभेच्या 11 जागांसाठीही द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगाने पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी सहभाग घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागामध्ये आम्ही हा प्रयत्न केला आहे की जे व्हिजा पासपोर्ट टाईप जे मॉडेल ऑफिसेस आहे त्याचप्रमाणे नोंदणी आपला मुद्रांक रजिस्ट्री विभाग याचे कार्यालय मॉडेल करायचे. आता पहिल्या टप्प्यामध्ये 60 मॉडेल कार्यालय करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आता शासकीय अधिकारी आमचा असणार आहे, पण बाकी जो आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बाकी अधिकारी कर्मचारी हे खाजगी असणार आहे.
0: नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकांना गतिमान आणि आधुनिक सेवा सुलभपणे मिळावी याकरता तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांकरता मदत मागितली तर केंद्र सरकार मदत देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबद्दल काँग्रेस जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पीक विमा नसला तरी शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. तांत्रिक नियमावलीची वाट न बघता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघाने आज दक्षिण कोरियाला 63-31 अशा गुणफरकानं हरवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघांनी यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघाने 4th स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल.
2: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरानकोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे. भारतात UPI सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार UPI मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या UPIचं कौतुक झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं. फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
3: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ

0: क्रेडिट ट्रांजैक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स, इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए। साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपट सृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो। यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपट विषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो। एकतानगर इथं होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत। या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन। राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर। पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 3:10 झालेली आहेत। आता आमची ही पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता। मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील।

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पावसाने ओढ दिल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई परिस्थितीविषयी दुष्काळाची पहिली अधिसूचना येत्या शनिवारपूर्वी जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं. प्राथमिक माहितीच्या आधारे उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. दुष्काळ सदृश स्थितीचा आढावा घेऊन उपाय सुचवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. 72वा राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये केवडिया इथं एकतानगर परिसरात सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध गटातले पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून या स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावा केल्या आणि त्यानंतर श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावात गारद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:02 झालेत. श्रोते हो, गीत संध्यामध्ये ऐकूया हिंदी चित्रपट गीतं. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत मैंने प्यार किया या चित्रपटातलं.

0: मैंने प्यार किया या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, ही गीतरचना होती असद भोपाली यांची, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

जसपिंदर नरुला यांनी गायलेलं हे गीत होतं दिवाने या चित्रपटातलं. समीर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली संजीव दर्शन यांनी. श्रोते हो, गीतसंध्यामध्ये आज आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट गीतं आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

उदित नारायण यांना आपण ऐकलत. मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती आनंद मिलिंद यांनी आणि चित्रपट होता कयामत से कयामत तक. श्रोते हो, गीत संध्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका मिस्टर इंडिया या चित्रपटातलं गीत.

मिस्टर इंडिया या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, ही गीतरचना होती जावेद अख्तर यांची, संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 5:30 वाजता

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय आणि त्याचं नाव आहे इफ सॉन्ग्स कुड टेल अ स्टोरीज लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉन्ग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय, आणि त्याचं नाव आहे इफ सॉन्ग्स कुड टेल अ स्टोरीज, लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉन्ग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हा म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे, पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते. म्हणजे बघा ना, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून आपल्या आयुष्यात संगीताचं अस्तित्व सुरू होतं. आईनं गायलेल्या अंगाई गीतापासून सुरू झालेला हा प्रवास, त्या अंगाईमध्ये असलेली माया, सुरक्षितता आणि प्रेम कोणत्याही आधुनिक गाण्यात सापडणार नाही. हळूहळू आपण मोठं होत जातो, शाळेत जातो आणि गाणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. शाळेतली प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलनातली गाणी, मित्रांसोबत गायलेला कोरस, या सगळ्याच आठवणी गाण्यांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यावेळी गाणी ही फक्त मज्जा आणि आनंदाचं साधन असतात, पण जसं वय वाढत जातं तसा गाण्याचा अर्थही बदलत जातो. मित्रांनो, कॉलेजच्या काळात गाणी आपल्या भावनांचं प्रतिबिंब बनतात. पहिलं प्रेम, पहिली भेट, कोणावर तरी नकळत झालेलं आकर्षण, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गाण्यांचा आधार घेतो. एखादं गाणं ऐकलं की त्या व्यक्तीची आठवण येते, त्या क्षणांची पुनरावृत्ती होते आणि आपल्याला जाणवतं की हे गाणं जणू आपल्या मनातलं सगळं काही सांगतंय. पण या काळात हार्टब्रेकही अनुभवायला मिळतो आणि तेव्हा काही गाणी आपलं सांत्वनही करतात. ती गाणी आपल्याला समजून घेतात, आपल्याला मनमोकळेपणाने रडू देतात आणि हळूहळू आपल्याला सावरतातही.

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता का मने. अशा वेळी गाणी ही फक्त मनोरंजनाचं साधन राहत नाहीत, तर ती आपली साथीदार बनतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात गाण्यांचा वापरही बदललाय. प्रत्येक मूडसाठी वेगळी प्लेलिस्ट तयार असते. वर्कआउटसाठी एनर्जेटिक सॉंग्स, अभ्यासासाठी शांत आणि लयबद्ध गाणी, प्रवासासाठी रिलॅक्सिंग ट्रॅक्स आणि पार्टीसाठी धमाल बीट्स. आपल्या प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी गाणी आपल्यासोबत असतात. यामुळे गाणी आणि आपलं आयुष्य यांच्यात एक सुंदर सिंक्रनायझेशन तयार झालंय. आपण ज्या मूडमध्ये असतो त्यानुसार गाणी निवडतो आणि कधी कधी गाणी आपल्या मूडला बदलून टाकतात. पण या सगळ्यातही काही गाणी मात्र अशी असतात जी आपण जाणीवपूर्वक टाळतो, कारण ती गाणी आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची, एखाद्या वेदनादायक प्रसंगाची किंवा एखाद्या हरवलेल्या नात्याची आठवण करून देतात. त्या गाण्यांमध्ये इतक्या भावना साठलेल्या असतात की त्यांना ऐकणं म्हणजे पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या करण्यासारखं असतं. पण हळूहळू वेळ जसा पुढे जातो तसा त्या गाण्यांचा अर्थही बदलतो. जे गाणं कधी काळी वेदना देत होतं तेच कधी कधी आपल्याला बळ देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की आपण किती पुढे आलो आहोत आणि घडून गेलेल्या प्रसंगातून

मंडळी, गाणी ही फक्त वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसतात, ती आपल्याला इतरांशी जोडतात. एकच गाणं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कथा सांगतं. एखाद्या गाण्यामुळे अनोळखी लोक एकत्र येतात, त्यांच्या भावना शेअर करतात आणि एकमेकांशी एक अदृश्य नातं तयार होतं. संगीतामध्ये हीच ताकद आहे. ते भाषा, वय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगात ट्रेंडिंग ऑडिओज, व्हिडिओज यांचा प्रभाव वाढला असला तरीही एक चांगलं अर्थपूर्ण गाणं अजूनही आपल्या मनाला स्पर्श करतं. त्या गाण्यांमधले शब्द आपल्याला विचार करायला लावतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी आपल्याला स्वतःशीच भेटवतातही. म्हणूनच गाणी ही केवळ मनो

व्यसनाचं साधन नसून ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जर गाणी खरोखरच बोलू शकली असती तर ती कदाचित आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागली असती. त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या संघर्षांचे प्रसंग, आपल्या प्रेमाच्या आठवणी आणि आपल्या स्वप्नांची कहाणी जगासमोर मांडली असती. गाण्यांनी आपल्याला सांगितलं असतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती प्रेम करू शकतो आणि काहीही झालं तरी आपल्याला जे हवं आहे ते साध्य करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची धून ऐकू नका, तर त्यामागची भावना, त्यामागची कथा आणि त्यात दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्लेलिस्ट आहे. काही गाणी सतत रिपीटवर असतात, काही गाणी आपण नकळत स्किप करतो आणि काही गाणी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. पण प्रत्येक गाणं आपल्या आयुष्याच्या कहाणीचा एक भाग असतं आणि म्हणूनच जर गाण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर वर्णन केलं असतं. मित्रांनो, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: देवदत्त मनीषा बाजी आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेलं हे गीत होतं पावन खिंड या चित्रपटातलं. गीतरचना होती दिग्पाल लांजेकर यांची, संगीत होतं दिग्पाल लांजेकर आणि देवदत्त मनीषा बाजी यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

शंकर महादेवन यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातलं. श्रीरंग गोडबोले यांची गीतरचना होती, संगीत होतं अजित समीर यांचं. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता एका रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर राजेंद्र सावळाराम बावळे आबासाहेब मराठे कॉलेज राजापूर यांचं भाषण आपण ऐकाल आणि श्रोते हो त्यानंतर ऐकाल लोकसंगीत. 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम, तसंच 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 7:15 विशेष मुलाखत, स्वच्छता ही सेवा, याविषयी स्मिता जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल आज रात्री 7:15. 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 10:20 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग मिया मल्हार आम्ही प्रसारित करू. 11 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. श्रोते हो, असे आहेत आपल्या आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या बुधवार अर्थात 23 सप्टेंबर 2026 पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणीमध्ये खेकडा संवर्धन याविषयी. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेहातील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी संवाद. 6:50 पर्यावरण अभ्यासक अशफाक आतार यांनी चांदोली धरणाची सांगितलेली माहिती आपण ऐकाल परिसर या कार्यक्रमात. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 कार्यक्रम भावधारा. 8:40 करिअर मंत्रा या कार्यक्रमात इंटेरियर डिझाईन याविषयी कविता दळी यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. 9:00 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जपानमधील वास्तव्य या विषयावर सुयोग भावे आणि सुज्ञा भावे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 आमचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, दुपारी 12 पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात काही वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती याविषयी सुप्रसिद्ध भारत विद्यातज्ञ डॉक्टर भाग्यश्री पाटसकर यांच्याशी साधलेला संवाद, तसंच डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितबंध मन शुद्ध तुझं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय सविता जेरे यांनी, कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन, आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. 1:05 गीतबहार, 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अश्विनी मोरघोडे यांनी गायलेला राग गोड मल्हार आपण ऐकू शकाल. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्यामध्ये मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टेट ट्यून या सदरात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक

ओसवाल यांच्याशी साधलेला संवाद. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीत बहारमध्ये ऐकाल हिंदी चित्रपट गीतं. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 आंतरराष्ट्रीय सांकेतिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम हात बोलतात मन ऐकतं. सहभाग गजानन रजपूत सर यांचा. निवेदन पूर्वा खालगावकर आणि महेंद्र पाटणकर यांनी केलंय. निर्मिती सहाय्य पूर्वा खालगावकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील पिकांवरील किडींचं पर्यावरण पूरक पद्धतीनं व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक संतोष वानखेडे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 आस्वाद घ्याल नाट्यसंगीताचा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 10:20 रजनीगंधा.

0: सव्वाआठ वाजता आस्वाद घ्याल नाट्यसंगीताचा, सव्वा नऊ वाजता स्पॉटलाईट, साडेनऊ वाजता चर्चा का विषय आहे हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून, दहा वाजता जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या विसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 10:20 रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद सुजात खान यांनी सतारीवर सादर केलेला राग रागेश्री आम्ही प्रसारित करू. श्रोते हो, याशिवाय नेहमीच्या सेवेवर सगळी बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तरी होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर राजेंद्र सावळाराम बावळे आबासाहेब मराठे कॉलेज राजापूर यांचं भाषण.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एका अशा महापुरुषाच्या स्मृतींना उजाळा देत असताना ज्यांनी आपल्या आयुष्यात केवळ स्वतःसाठी नाही तर समाजातील शेवटच्या घटकांसाठी जगण्याचा अर्थ शोधला. त्यांचे नाव आहे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे होते. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील आणि आईचे नाव गंगाबाई असे होते. ते एका जैन कुटुंबात जन्माला आले, पण धार्मिक कर्मकांडापेक्षा त्यांना मानवतेची सेवा अधिक महत्त्वाची वाटली. भारतात त्या काळी इंग्रजाची सत्ता होती. समाजात वर्णव्यवस्था, अस्पृश्यता, स्त्री पुरुष असमानता असे अनेक दुर्गुण पसरलेले होते. ग्रामीण भागातील मुले, विशेषतः गरीब आणि मागासलेल्या जातीमधील विद्यार्थी शिक्षणांपासून वंचित होते. अशा परिस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटलींनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे ठरवले. कर्मवीर म्हणजे कर्माचा योद्धा. महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांच्या अथक कार्याची दखल घेऊन त्यांना कर्मवीर ही पदवी दिली, कारण त्यांनी केवळ भाषणे दिली नाहीत तर प्रत्यक्ष कृतीतून समाज बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे कर्माची पूजा होती. कर्मवीर भाऊराव पाटलांनी लहानपणापासूनच शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते, पण त्यांना जाणवले की केवळ शहरापुरते शिक्षण मर्यादित राहिल्यास ग्रामीण भागातील मुलांचे काय होणार, म्हणून त्यांनी 1919 रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत म्हणजे सामान्य जनता. या संस्थेचे ध्येय होते गरीब मागासलेल्या जातीमधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे. भाऊराव पाटलांचा विश्वास होता की शिक्षण हा सर्वांचा हक्क आहे, कमवा आणि शिका ही संकल्पना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मांडली. त्या काळी गरीब मुले शिक्षण घेऊ शकत नव्हती, कारण त्यांना कुटुंब चालवण्यासाठी काम करावे लागत असे. भाऊराव पाटील यांनी म्हटले की अशा मुलांसाठी दिवसा काम करावे आणि रात्री शाळेत येऊन बसावे. या संकल्पनेमुळे हजारो गरीब मुलांना शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. अनेक विद्यार्थी दिवसभर शेतात किंवा कारखान्यात काम करत आणि रात्री शाळेत येऊन शिकत. ही पद्धत आजही अनेक ठिकाणी उपयुक्त ठरत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अथक परिश्रमामुळे, मेहनतीमुळे रयत शिक्षण संस्थेचा झपाट्याने विस्तार झाला. त्यांच्या हयातीतच या संस्थेने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये आणि विविध शिक्षण संस्था उभ्या केल्या. सुरुवातीच्या केवळ काळामध्ये प्राथमिक शाळा असलेली ही संस्था पुढे माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांपर्यंत पोहोचली. आज रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातली एक प्रमुख शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. तिच्या अंतर्गत शेकडो शाखा आज कार्यरत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील केवळ शिक्षणतज्ज्ञ नव्हते तर ते एक थोर समाज सुधारक देखील होते. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री शिक्षण, ग्रामविकास सहकार चळवळ अशा अनेक क्षेत्रात कार्य केले. त्यांना वाटत असे की शिक्षण आणि सामाजिक सुधारणा या दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. जर समाजातील लोक शिकले तर ते स्वतःच्या हक्कासाठी लढू शकतील आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतील. भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील लोकांना संघटित केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था स्थापन केल्या.

त्यामुळे शेतकऱ्यांना बँकाकडून कर्ज मिळू शकले आणि त्यांचे आर्थिक जीवन सुधारले. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्याची दखल घेऊन 1959 भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याच वर्षी पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट ही मानद पदवी बहाल केली. हे दोन्ही सन्मान त्यांच्या आयुष्यातील कार्याची ओळख दाखवितात. पद्मभूषण मिळाल्यानंतरही भाऊराव पाटील साधेच राहिले. त्यांना पुरस्कारापेक्षा समाजाची सेवा अधिक महत्त्वाची वाटत असे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते. ते साधे राहणारे पण मोठे विचार करणारे समाजसेवक होते. त्यांच्या भाषणातून देशप्रेम, समाजसेवा आणि शिक्षणाचे महत्त्व या गोष्टी स्पष्टपणे जाणवत असत. त्यांचा एक प्रसिद्ध विचार आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. त्यांना वाटत असे की शिक्षणाने माणूस स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. केवळ नोकरी मिळवणे हे शिक्षणाचे ध्येय नसून समाजाचे कल्याण करणे हे खरे ध्येय आहे. भाऊराव पाटलांनी महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि इतर समाजसुधारकांच्या विचाराचा प्रभाव स्वीकारला होता. त्यांना वाटत असे की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. त्यांना वाटत असे की भारताचा खरा चेहरा हा गावात दिसतो, म्हणून गावाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. त्यांनी ग्रामीण भागात सहकारी पतपेढ्या, शेतकरी संघटना आणि इतर सहकारी संस्था स्थापन केल्या. यामुळे शेतकऱ्यांना बँकाकडून कमी व्याजामध्ये कर्ज मिळू शकले आणि ते सावकाराच्या जाचातून मुक्त झाले. भाऊराव पाटलांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपद्धती, पीक नियोजन आणि बाजारभाव यांची माहिती देण्यासाठी शिबिरे, कार्यशाळांचे आयोजन केले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि त्यांचे जीवनमान सुधारले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्त्री शिक्षणाचा विशेष पुरस्कार केलेला दिसतो. त्या काळी मुलींना शाळेत पाठवणे हे कुटुंबासाठी एक लाजेचे मानले जात असत. पण भाऊराव पाटलांनी म्हटले की जर एका मुलाला शिकवले तर एक माणूस सुधारेल, पण जर एका मुलीला शिकवले तर संपूर्ण कुटुंब सुधारेल. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळाली. रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत अनेक मुलींच्या शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली. आज अनेक महिला शिक्षिका, डॉक्टर, इंजिनियर, जिल्हाधिकारी, तहसीलदार, महसूल खाते आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. यामागे भाऊराव पाटलांचेच कार्य दिसते. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे 9 मे 1959 रोजी निधन झाले, पण त्यांनी उभारलेली रयत शिक्षण संस्था आणि त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. आज महाराष्ट्रातील अनेक शाळा, महाविद्यालये आणि शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावाने ओळखल्या जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो आणि नवीन पिढीला त्यांच्या विचारांची ओळख करून दिली जाते. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था मानली जाते. आजच्या युगात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार अधिकच प्रासंगिक आहेत. आजही ग्रामीण भागातील मुले, गरीब कुटुंबातील विद्यार्थी आणि मागासलेल्या जातीमधील मुले शिक्षणापासून वंचित असलेले दिसतात. अशावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांचे कमवा आणि शिका हे तत्त्व पुन्हा एकदा आठवण्याची गरज आहे. आजच्या युगात स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधिकाधिक वाढले आहे. भाऊराव पाटील यांनी ज्या दूरदृष्टीने स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला तो विचार आजही मार्गदर्शक ठरतो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा दुसरा महत्त्वाचा संदेश आहे स्वावलंबन. आजच्या युगात तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचे उद्योग सुरू करावेत आणि इतरांना रोजगार द्यावा असे त्यांना वाटत असे. रयत शिक्षण संस्थेच्या 742 अधिक शाखा आज संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत. 4 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 12,000 अधिक शिक्षक, शिक्षकेतर सेवक कार्यरत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यात ही संस्था पसरलेली आहे. हे सर्व श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील यांचेच. कर्मवीर भाऊराव पाटील हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते, तर ते एक शैक्षणिक आणि सामाजिक चळवळ होती. त्यांनी आपल्या आयुष्यातून हेच सिद्ध केले की एका व्यक्तीच्या प्रामाणिक प्रयत्नाने संपूर्ण समाज बदलू शकतो. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नसून ते जीवन जगण्याची एक मोठी पद्धत आहे. खरे शिक्षण ते की जे माणसाला चांगला नागरिक बनवते आणि समाजाचे कल्याण करते. आपण सर्वांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांना आत्मसात करावे आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याचा प्रयत्न

0: प्रयत्न करावा, कारण जेव्हा आपण शिक्षणाचा प्रसार करतो आणि गरीब मुलांना मदत करतो आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांचा वारसदार ठरतो. धन्यवाद.
1: पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त राजापूरच्या आबासाहेब मराठे कॉलेजचे डॉक्टर राजेंद्र सावळाराम बावळे यांचं भाषण आपण ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
5: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
4: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
5: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
4: अटी लागू.
1: श्रोते हो, आता आनंद घ्या लोकसंगीताचा.

शाहीर निवृत्ती पवार आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं हरीश रणपिसे यांचं. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका विठ्ठल देहूकर आणि सहकारी यांना. गीतरचना आहे कुंदन कांबळे यांची, संगीत मधुकर पाठक यांचं.

लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शनिवारपर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे

अरे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध सर्वांगाची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोगरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबईत खार पश्चिमेतल्या रामकृष्णनगर इथं म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास करायला आणि त्यासाठी विकासक नियुक्तीला तसंच धुळे शहर विकास योजनेत भूखंडावरच्या आरक्षणात बदल करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगानं हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातले सुमारे 30% मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या मोहिमेत राज्यातल्या 2,06,88,487 मतदारांची नावं वगळली असून सुमारे 1,22,24,000 मतदारांना नोंदीतल्या विसंगतीबाबत नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे नवीन यादीत गैरहजर किंवा सापडले नाहीत अशी नोंद झालेल्या मतदारांना स्वयं नोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आणखी काही प्रकारची कागदपत्रं ग्राह्य धरली जावीत, तसंच BLO काम करणाऱ्या शिक्षकांवर ताण येऊ नये याकरता सहाय्यक नेमावेत अशा मागण्या प्रदेश काँग्रेसनं राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना पत्र लिहून केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकता नगर इथं

0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारतीय चित्रपट सृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. तर नाग अश्विन सिंगी रेड्डी यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोक प्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला. तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. यामी गौतम हिला आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
0: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधनानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. वुशू या क्रीडा प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केलं. हे तिचं सलग 3रं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल. तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.
0: सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, DJ आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती GS कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीना गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवला आणि हे आदेश दिले. ध्वनी प्रदूषण आणि वायुप्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. राज्यातले रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि सर्व संबंधित यंत्रणांनी आणखी समन्वयानं काम करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. येत्या 2 दिवसात कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शनिवारपर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि

0: आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, संध्याकाळचे 7:11 आणि 56 सेकंद झालेत. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: श्रोतेहो, आज रात्री 15:15 आपण ऐकणार आहात विशेष मुलाखत. स्वच्छता ही सेवा याविषयी स्मिता जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल आज रात्री 15:15. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: जीवनाच्या रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरतो, पण जेव्हा कोणी आपली काळजी घेतं तेव्हा छान वाटतं. जसं की RBI तुमच्या अनक्लेम डिपॉझिटची काळजी घेतं, तुमच्या अस्वामी ठेवणीची काळजी घेतं.
4: अस्वामी ठेवणी म्हणजे अशी बँक खाती ज्या 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अशी खाती RBIच्या DEA फंड मध्ये जातात. आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करा आणि आपली अस्वामी ठेवणी परत मिळवा.
3: RBI म्हणतं, जागरूक बना,
4: सतर्क रहा.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जपानमधील वास्तव्य या विषयावर सुयोग भावे आणि सुज्ञा भावे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. कार्यक्रम इंद्रधनुष्य उद्या सकाळी 9:30.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि त्यानंतर 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आता आधी सुरुवातीला 7:15 वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. यात महत्त्वाचा वाटा आहे डिजिटल क्रांतीचा. डिजिटल क्षेत्रानं आज आपलं जीवन व्यापलं आहे. आज आपण घरबसल्या कोणालाही पैसे पाठवू शकतो किंवा स्वीकारू शकतो. विविध सेवाही आज आपल्या मोबाईलवर उपलब्ध झाल्या आहेत. या डिजिटल प्रगतीचा आणि त्याचा इतर क्षेत्रांबरोबरच विशेष करून आरोग्य सेवेमध्ये झालेल्या सकारात्मक प्रगतीचा आढावा आपण आजच्या वृत्तविषयी

0: अशा कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, भारतानं केवळ डिजिटल प्रणालीच स्वीकारली नाही तर त्या प्रणालीसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान आणि घटक यांच्या विकासातही भरीव कामगिरी केली आहे. देशातल्या जनतेला सहज व्यवहार करता यावेत यासाठी विविध योजना आणि धोरणं अवलंबण्यात येत आहेत. या डिजिटल पेमेंट धोरणाचा सर्वसामान्य जनतेवर आणि एकंदरीत व्यवहारांवर पडणाऱ्या प्रभावाविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
1: भारताची जी डिजिटल क्रांती जी आहे ह्याच्यावर सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे. पण हे जे घडामोडी जे आहेत, जे डिजिटल विकासाचा जो आपला फाउंडेशन आहे, जो पाया आहे, तो आपण जरा डिटेलमध्ये पाहू. सन 2000 पहिल्यांदा आलं ते IT Act. IT Act काय झालं की जे आपले नोंद जे आहेत, रेकॉर्ड्स जे आहेत आणि जे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार जो आपण करतो IT सिस्टम्सवर, त्याच्यासाठी कायद्याचं एक फ्रेमवर्क, लीगल फ्रेमवर्क जो होता तो एस्टॅब्लिश झाला. त्याच वर्षी, दॅट इज सन 2000 ई गव्हर्नन्सची पहिली कार्यसूची पण आली होती. आणि ह्याच्यात कसं होतं की IT शासन आणि ई सेवा प्रदान कसं करायचं सरकारांना, त्याच्यावर ही जी कार्यसूची होती त्याचा फोकस होता. 2002 पहिल्यांदा स्मार्ट गव्हर्नमेंटचा जो इनिशिएटिव्ह होता तो सरकारने घेतला. म्हणजे ह्याच्यात ऑनलाईन सर्टिफिकेटचे प्रमाणपत्र जे आहेत किंवा लँड रेकॉर्ड्स, जसं आपण म्हटलं ते जमिनीचे कागदपत्र वगैरे, किंवा टॅक्सेशन जे हे टॅक्स सेवा जे आपण म्हणतो, आणि वाहतूक सेवा किंवा इतर असे जे गोष्टी होते जे गव्हर्नन्ससाठी लागतात, हे सगळे त्या स्मार्ट गव्हर्नमेंट प्रोग्राममध्ये होते. सन 2006 नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन आला होता. त्या ई गव्हर्नन्स प्लॅनमध्ये सगळ्यात मोठं म्हणजे MCAचं फायलिंग जे आहे, म्हणजे कंपनी जे होते ते सगळे कंपनीची जे नोंदणी होते ते आणि त्यांचे जे फायलिंग होते ते सगळे आपण पोर्टलवर शिफ्ट केलं होतं. पासपोर्ट सेवा पण सुरू झालं. IT फायलिंग जे आयकरचं जो आहे तो पण सुरू झाला तेव्हा. ई कोर्ट्स आणि ई डिस्ट्रिक्ट, लँड रेकॉर्ड्सचं पण सुरू झालं. आणि इंडिया पोर्टल जे आहे हा लॉन्च केला आणि ई बिझनेससाठी पण सुरू झालं ते सिस्टम जे होतं नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅनमध्ये. सन 2008 नॅशनल डेटा सेंटर आलं पहिल्यांदा. 2009 आधार आला आणि आधार म्हणजे आपला सगळ्यात मोठा बॅकबोन आहे आज. आणि 2012 नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क आलं, जेणेकरून ब्रॉडबँड वगैरे सगळीकडे गेले, गावागावाला ते इम्प्लिमेंट करत गेले. 2013 आपलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे ती स्कीम आपण लॉन्च केली. आणि 2014 हे जे जॅम आर्किटेक्चर जे आपण म्हणतो की जनधन, आधार आणि मोबाईल ह्या तिन्हीचं जे संग्रह करून एक आर्किटेक्चर जे बनवलं गेलं तो 2014 केला गेला होता. आणि त्याच वर्षी जनधन योजनाचं पण लॉन्च केले होते ते स्कीम. डिजिटल इंडिया त्यानंतर 2016 आलं आणि 2016 UPI पण आलं. आणि डिजिटल इंडियाचे 9 आले, जसे की डिजिटल लॉकर किंवा उमंग जे आहे. डिजिटल लॉकरमध्ये आज 40 लोक वापरत आहेत, ते 600 डॉक्युमेंट्स आहेत. उमंग जे आहे ते सगळ्या सिटीजसाठी 2000 जास्त सर्व्हिसेस जे आहेत ते एका ॲपच्या थ्रू आपण देतोय. तसंच भारत नेट जो आहे तो ऑप्टिकल फायबर 2,00,000 ग्रामपंचायतांपेक्षा जास्त जे आहेत, म्हणजे 2.1 ग्रामपंचायतमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क आपण घालतोय. मग गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आलं, ज्याच्यात 9,00,000 जास्त आता प्रोक्युअरमेंट होत आहे, म्हणजे सरकार खरेदी करते त्या प्लॅटफॉर्मवरून. ई हॉस्पिटल, ई संजीवनी सेवामध्ये 30 टेलिमेडिसिन ह्याचे आपल्याला फायदे झालेत. आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग झालं. आणि दोन ह्याच्यात जे आता तुम्ही म्हटलात की डिजिटल पेमेंटसाठी काय केलं होतं, पहिलं म्हणजे UPI. UPIचं जर आपण पाहिलं तर आज UPIमध्ये जवळजवळ 1,800 जास्त ट्रान्झॅक्शन होतात. आणि हे 24,00,000 ह्यांचं जे व्हॅल्यू आहे, म्हणजे किती व्हॅल्यूचं आपण ट्रान्सफर करतात, 85% जे डिजिटल पेमेंट्स आहेत भारतातले ते UPI होतात. म्हणजे हा जगातला सगळ्यात मोठा पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर झालेला आहे आजच्या काळी. दुसरं जे आहे ते ONDC आपण लॉन्च केलं, म्हणजे 2022 आता स्विगी वगैरेला जे ट्रेडर्स 25% देतात, ONDCला ते फक्त 3% देतात आणि फायदे तेवढेच आहेत. तर असं पाहिलं तर आपल्याला आपल्या देशात खूप जास्त म्हणजे डिजिटल क्रांती झालेली आहे. आणि जसं मी सांगितलं ह्याच्याने आपल्याला खूप मोठा

0: फायदा झालेला आहे आपल्या देशात.
1: श्रोते हो, देशातल्या सर्व स्तरांवरच्या नागरिकांसाठी बँकेचे व्यवहार सुलभ व्हावेत या दृष्टीनं सरकारनं जॅम ट्रिनिटीचा स्वीकार केला. त्यामुळे वाढलेल्या आर्थिक समावेशनाविषयी तसंच आर्थिक व्यवहारांचा एक महत्त्वाचा भाग असलेला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होण्याच्या योजनेचा आढावा घेताना निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
0: JAM ट्रिनिटी अर्थात जनधन, आधार आणि मोबाईल हा जो आहे हा आपला बेस लेयर आहे आणि हा जगातला सगळ्यात मोठा डिजिटल इन्क्लुजन स्टेप म्हणतो. याच्यात काय एक्झॅक्टली झालं, जनधन योजना जी आहे त्याच्यात 54 कोटी नवीन अकाउंट उघडले गेले आणि आज त्या अकाउंट्समध्ये 2,50,00,000 कोटींच्यावर बॅलन्स आहे. म्हणजे 35% जे लोक होते बँकिंग जे वापरत होते आता ते 90% पेक्षा जास्त झालेत. दुसरं म्हणजे आधार, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी आयडेंटिफिकेशनसाठी 500 रुपये लागायचे, ते आता 5 रुपयात होतं आधारच्या द्वारे आपण जे केलं तर. मोबाईल, 120 कोटी लोकांकडे आज स्मार्टफोन आहे आणि जेणेकरून आपण कुठेही कनेक्टिव्हिटी वापरू शकतो. तर फायनान्स, कम्युनिकेशन आणि आयडेंटिफिकेशन हे 3 जे महत्त्वाचे सूत्र जे आहेत हे एकत्र आले या जॅममध्ये आणि हेच जे आहेत हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी पण वापरले गेले. आता ह्याच्यात इंटरेस्टिंग काय आहे की 2014च्या आधी जे आपण DBT करायचो ते DBT मध्ये जवळजवळ 40% सबसिडीचा लिकेज व्हायचा. म्हणजे 40% सबसिडी ते लोकांकडे जायचंच नाही, ते सिस्टममधनं बाहेर पडायचं तो. आणि आत्ता आपण जवळजवळ 38 लाख कोटी जे आहेत DBT च्या थ्रू ट्रान्सफर केलेले आहेत गेल्या 10 वर्षांमध्ये आणि 900 स्कीम म्हणजे 900 योजनांमध्ये हे केलेलं आहे. आणि वर्ल्ड बँक प्रमाणे ह्याच्यात कसं आहे की GDP आपण वाचवलो ते किती 0.6% GDP आपण वाचवलो, म्हणजे हा खूपच मोठा अमाऊंट आहे जे आपण वाचवलेलं आहे. तर हा आहे जॅमचा कमाल.
1: डिजिटल भारतासाठी लागणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीतही देशानं आघाडी घेतली आहे. त्या दृष्टीनं सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या प्रगतीसाठी मिशन मोडवर काम केलं जात आहे. नव्या काळाच्या या उत्पादन निर्मितीविषयी निखिल गुर्जर यांनी अधिक माहिती दिली.
0: डिजिटल भारताची जी ही चळवळ आहे ह्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग सपोर्ट तर आपण नक्कीच देतोय. आपण 3 उदाहरण घेऊ. पहिलं जे आहे ते मोबाईलचं आपण घेऊ. सन 2014 मध्ये 2 फॅक्टरी होते आणि 80% आपले आयात व्हायचे मोबाईल फोन्स. 2026 मध्ये आता 300 फॅक्टरी आहेत आणि आपण मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 2वर आहोत. आणि PLIची जी योजना आहे या अंतर्गत आपला जो डेव्हलपमेंट झालेला आहे, विकास झालेला आहे, आपण आज 2,00,000 कोटीच्या वर मोबाईल फोन्स निर्यात करत आहोत. दुसरं उदाहरण म्हणजे GCC जे आहे, म्हणजे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर जे म्हणतो आपण, ज्याच्यात भारतातले जे लोक आहेत म्हणजे आपले कंपनीज जे आहेत हे परदेशी कंपनीजना सर्व्हिस देतो आपण, डिजिटल सर्व्हिसेस. तर आजच्या काळी जवळजवळ 1700 कंपनीज आहेत आणि जगातलं जे अर्ध कॅपॅसिटी आहे, 50% जे आपण म्हणतो जगातली जी कॅपॅसिटी आहे GCCची ती भारतात आहे. आणि आता तिसरं जो आहे एक्झाम्पल तो आपण बघू सेमीकंडक्टर्सचा. सेमीकंडक्टर्स सध्या आपण जवळजवळ $38 billion आपला मार्केट साईज आहे. तो 38 बिलियनचा जो आहे तो 2030 वर्षी तो जवळजवळ $109 billion होईल. सध्या आपण जवळजवळ 1.5 लाख कोटींच्या वर म्हणजे 1.64 लाख क्रोर्सचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते आपण अप्रूव्ह केलो आहे आणि 2029 इयरमध्ये आपण जवळजवळ 70-75% डोमेस्टिक जे चिप रिक्वायरमेंट आहे आपल्या देशात जे लागणारे ते आपण भारतातच बनवू आणि त्यानंतर आपण खूप एक्सपोर्ट पण करू. तर असं पाहिलं तर डिजिटल इंडियामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंगचा पण सपोर्ट देतो आहे.
1: श्रोते हो, सध्याचं युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं AI मिशन सुरू केलं आहे. डिजिटल क्रांतीचा हा पुढचा टप्पा गाठत असताना केंद्र सरकारनं घेतलेल्या पुढाकारांचा, नव्या धोरणाचा वेध घेताना डिजिटल प्रगतीचे परिणाम सर्वच घटकांवर होत आहेत. डिजिटलमुळे अनेक क्षेत्रांना नवी नवी परिमाणं लाभत आहेत. त्यातही गेल्या काही वर्षात आरोग्य सेवेत केलेल्या प्रगतीविषयी

0: आणि एकंदरीतच देशाला डिजिटलच्या होत असलेल्या फायद्याविषयी निखिल गुर्जर म्हणाले.
1: सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर डिजिटल इंडियामुळे भरपूर सोय झालेत, पण त्याच्या पुढे काय हे जरा समजून घेऊ. मोदी सरकारने जेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम स्टार्ट केली होती, ही त्यांची फ्लॅगशिप स्कीम होती, आणि ह्या प्रमुख योजनेमुळे आपण जवळजवळ 3.5 लाख कोटी बेनिफिट जे आहेत आपण वाचवलो. कशामुळे वाचवलो? भ्रष्टाचार एकदम बंदच झाला ना त्या सेक्टर्समधनं. त्या भ्रष्टाचारमुळे जे लीकेज होयचे त्या लीकेजना आपण प्लग केलं, म्हणून तो आपल्याला एवढा मोठा फायदा झाला. तर असं जे आपण पाहिलं की डिजिटल इंडियाचे जे स्कीम्स आहेत ह्याच्यामुळे भारताची जी प्रगती आहे त्याला एकदम वेग वाढवलं गेलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीममुळे. आता आपण समजून घेऊ की ह्याच्या पुढे काय झालं. ह्याच्या पुढे पहिली गोष्ट जी आहे, आपल्या देशाची जी पारदर्शकता आहे म्हणजे जे सिस्टम्स आहेत गव्हर्नमेंटचे त्याचा ट्रान्सपरन्स वाढला आहे. त्याच्यामुळे जबाबदारी जी आहे, जबाबदारी आपल्याला जास्त क्लिअरली दिसते की कोणाची आहे आणि काय करायचं आहे, आणि कार्यक्षमता पण वाढली आहे. मुख्य म्हणजे टेक्नॉलॉजी पायाभूत सुविधा जे आहे, ब्रॉडबँड मोबाईल म्हणा किंवा JAM म्हणा, ह्याच्यामुळे कॉस्ट जे आहे ते कमी झालेत, म्हणून आपण कमी किमतीत आपले कामं सगळे होत आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे जे आपलं डिस्प्रपोर्शनेट टॅक्सेशन होतं म्हणजे अप्रमाणशील जे कर आकारणी जे होते तो जो सिस्टम आहे तो सिस्टम आता आपण काढत आहोत. आपण आता कन्झम्पशन बेस्ड सिस्टमकडे चाललोय. जेव्हा आपण म्हणतो की ट्रान्झॅक्शनसाठी आपण ट्रॅक करू तर आपण कन्झम्पशनच्या जवळ जात आहे. ह्याच्यात दुसरं एक उदाहरण म्हणजे आपण UPIचं जर पाहिलं, UPI 2016 आलं, आता 1800 कोटी ट्रान्झॅक्शन दर महिन्याला होतात, आणि आता 7 देशांमध्ये UAE, सिंगापूर, भूटान, नेपाळ, फ्रान्स, श्रीलंका, मॉरिशस इथे सगळीकडे तुम्ही UPI वापरू शकता, ग्लोबल एक्सपोर्टसाठी वापरू शकता. आणि ब्रिक्समध्ये पण आपण वापरतोय, आता रशियाच्या मीर सिस्टमला आपण लिंक करतोय, UAEच्या ANI सिस्टमला आपण लिंक करतोय, किंवा ब्राझीलच्या PIX सिस्टमला आपण ब्रिक्स पेच्या अंडर आणतोय जे UPIचं आहे. तर वर्ल्ड बँक जे म्हणतंय की हा जो मॉडल आहे हा जगातला मॉडल आहे, आणि ONDC जो प्लॅटफॉर्म आहे आणि UPI हा दोन्ही जर आपण कंबाईन केलं तर छोटे लघु उद्योग जे आहेत, SMEs जे आहेत, त्यांना अतिशय फायदा होणार आहे. अँड दिस इज व्हॉट डिजिटल इंडिया इज ऑल अबाउट. आपण लोकांना एम्पावर करत आहोत.
0: श्रोते हो, आपला भारत देश हा विज्ञानाची आणि आधुनिकतेची कास धरून चाललेला आहे. परंपरा जपत आपण अनेक क्षेत्रांमध्ये कायम प्रगती साधली आहे. कोणत्याही नव्या तंत्रज्ञानात स्वतःला मिसळून घेणं आणि त्यात नवे प्रयोग करणं हे भारतीयांचं वैशिष्ट्यच आहे. हा प्रवास अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे आणि हाच प्रवास भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महत्त्वाचा ठरेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत किसान वाणी.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूँगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती। आजच्या कार्यक्रमात ऐकूया कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचे प्रभावी माध्यम या विषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत। श्रोते हो नमस्कार। शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक पीक पद्धती, सुधारित वाण, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड आणि रोग यांचं नियंत्रण, तसंच शेतीला पूरक असे व्यवसाय याबद्दल शेतकऱ्यांना योग्य तसंच शास्त्रीय मार्गदर्शन मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं, आणि ही सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची अतिशय महत्त्वाची भूमिका कृषी विज्ञान केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे। कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचं प्रभावी माध्यम म्हणून कशा प्रकारे कार्य करते, शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान कसं पोहोचवलं जातं, आणि या माध्यमातून शेती अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात, याबद्दल विस्ताराने सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र रायगड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर मनोज तलाठी यांना। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
3: नमस्कार।
2: सर, सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगा की कृषी विज्ञान केंद्र म्हणजे काय आहे।
3: बदलती शेती पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी जाणीव व्हायला पाहिजे, त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती व्हायला पाहिजे, यासाठी जसं महाराष्ट्र शासन कृषी विभाग कार्य करतोय तशा पद्धतीने केंद्र शासन पुरस्कृत 100% अर्थसहाय्याने आज संपूर्ण देशामध्ये कृषी विज्ञान केंद्र ही यंत्रणा अतिशय प्रभावीपणे कार्य करते। त्याचा मुख्य हेतू हाच आहे की जास्तीत जास्त जे आधुनिक तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं असेल ते शेतकऱ्यांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचलं पाहिजे, की जेणेकरून हे जे बदलतं हवामान आहे किंवा आज बघतोय आपण की शेतीमध्ये वेगळ्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे, तर ते शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने जास्तीत जास्त पोहोचेल हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट होऊन त्याचं चांगलं अर्थार्जन त्याला मिळणं अपेक्षित आहे, यासाठी कृषी विज्ञान केंद्र हे संकल्पना राबवण्यात येत आहे।
2: त्याची स्थापना करावी असं का वाटलं?
3: कारण जर आपण तसं बघितलं तर 1964 ते 1966 दरम्यान शिक्षण आयोगाच्या विविध शिफारशीवर आधारित नियोजन आयोग असेल किंवा त्यावेळेला आंतर मंत्रालयीन समिती चर्चा अंती त्यांनी 1973 असा निर्णय घेतला की आपण कृषी विज्ञान केंद्र ही संकल्पना पुढे आणूया। आणि मला सांगायला आनंद वाटतो की प्रायोगिक तत्वावरती आपल्या भारतामध्ये पहिलं कृषी विज्ञान केंद्र हे 21 मार्च 1974 कोइंबतूर कृषी महाविद्यालय येथे तामिळनाडूला स्थापन करण्यात आलं। हे प्रायोगिक तत्वावरती होतं की जेणेकरून शेतकऱ्यांना वेगळ्या माध्यमातून प्रभावीपणे कसं तंत्रज्ञान पुरवता येईल, कशा पद्धतीने देता येईल, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता। परंतु कालांतराने जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हळूहळू वाढ होत गेली, कारण हा त्यावेळेचा निर्णय होता की अशा अशा पद्धतीने आपण कृषी विज्ञान केंद्र स्थापन करावं, परंतु टप्प्याटप्प्याने कसं आलं 1974 ते 2005 या दरम्यान साधारणतः 290 कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आली, आणि 2005 स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात तत्कालीन पंतप्रधान साहेब आपले जे मनमोहन सिंग होते त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यासाठी कृषी विज्ञान केंद्र अपेक्षित आहे, की जेणेकरून स्थानिक पातळीवरती ज्या शेतकऱ्यांच्या गरजा आहेत किंवा त्यांना जे काही आवश्यक आहे ते त्या स्थानिक पातळीवरील असलेल्या कृषी विद्यापीठामार्फत शिफारस केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता। अशा प्रकारे ही संकल्पना हळूहळू पुढे पुढे येत गेली।
2: बरं, एकूण आपल्या देशात सद्यस्थितीला किती कृषी विज्ञान केंद्र आहेत?
3: सद्यस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र वेगळ्या प्रकारे कार्यरत आहेत, तर त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 49 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत। आता ही 731 जी कृषी विज्ञान केंद्र आहेत ती वेगवेगळ्या संस्थांमार्फत राबवली जातात, तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या

0: टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे जे आपण म्हणतो की राज्य कृषी विद्यापीठ आहे, त्याच्या माध्यमातून साधारणतः 487 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याच्यानंतर खासगी संस्था ज्या म्हणतो आपण किंवा गैर सरकारी संस्था किंवा अशासकीय संस्था म्हणतो आपण, त्याच्या माध्यमातून एकूण 100 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आयसीआर इन्स्टिट्यूटच्या स्वतःच्या काही ज्या संस्था आहेत त्या माध्यमातून एकूण 67 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून 38 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. केंद्र पुरस्कृत विद्यापीठ आहेत त्याच्या माध्यमातून 22 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. आणि इतर जे म्हणतो आपण केंद्रीय किंवा अभिमत विद्यालय किंवा सार्वजनिक उपक्रम याच्या माध्यमातून 17 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. असं जर आपण बघितलं तर आज पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र ही कार्यरत आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी प्रसाराचं माध्यम करत आहेत.
1: बरं, आणि प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात कर्मचारी किती असतात?
0: प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने दिलेल्या नियमानुसार एकूण 16 स्टाफिंग पॅटर्न आहे, म्हणजे 16 पदं आहेत.
1: बरं,
0: त्याच्यामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख हे पहिलं मुख्य पद आहे की ज्यांच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचं चाललेलं प्रशासकीय कामकाज असेल, तांत्रिक कामकाज असेल किंवा पूर्ण याच्यावरती

0: आणि प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात कर्मचारी किती असतात?
1: प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने दिलेल्या नियमानुसार एकूण 16 स्टाफिंग पॅटर्न आहे, म्हणजे 16 पद आहेत.
0: बरं.
1: त्याच्यामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख हे पहिलं मुख्य पद आहे, की ज्यांच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचं चाललेलं प्रशासकीय कामकाज असेल, तांत्रिक कामकाज असेल किंवा पूर्ण याच्यावरती सनियंत्रण करणं हे त्या माध्यमातून केलं जातं. तर त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख यांच्या हाताखाली वेगळ्या प्रकारचे 6 विषय विशेषज्ञ असतात, की जे प्रत्येक ह्याच्या स्पेशालिस्ट असतात. त्याच्यामध्ये एक कृषी विद्या विभाग असू शकेल, एक उद्यान विद्या विभाग असू शकेल, एक वनस्पती संरक्षण असू शकेल, एक पशुसंवर्धन किंवा दुग्धशास्त्र असू शकेल, कृषी विस्तार असू शकेल, गृहविज्ञान असू शकेल, असे वेगळ्या प्रकारचे एकूण 6 विषय विशेषज्ञ त्या ठिकाणी कार्यरत असतात. त्याच्यानंतर 3 कार्यक्रम सहाय्यक, त्याच्यामध्ये एक असतो तो फार्म मॅनेजर, त्याच्यानंतर कार्यक्रम समन्वयक, त्याच्यानंतर 2 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद आहेत, त्याच्यामध्ये कार्यालयीन आणि हिशोबाची कामं बघण्यासाठी एक ऑफिस सुपरिटेंडंट जे म्हणतो आपण त्याचं एक पद आहे, आणि दुसरं आहे ते लघुटंक लेखक, स्टेनोग्राफर, म्हणजे काही टायपिंगची कामं असेल किंवा काही इनवर्ड आउटवर्ड असेल ती कामं तो करत असतो. त्याच्यानंतर 2 वाहन चालकाची पद आहेत. त्याच्यामध्ये कसं असतं, कृषी विज्ञान केंद्र जिल्ह्यासाठी एक आहे, त्यामुळे काही वेळा शेतकऱ्यांच्या शेतावरती भेटीसाठी जावं लागतं, तर त्यासाठी जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता असते. यासाठी एक सहाय्यक जो दिलेला असतो त्याला आपण एक ट्रॅक्टर चालक असतो जो प्रक्षेत्रावरती कामकाजासाठी वापरता येतो, आणि जी गाडी असेल ऑफिसची त्या गाडीसाठी एक वाहन चालक असतो. असे 2 वाहन चालकाची पदं आहेत. त्याच्यानंतर 2 कुशल सहाय्यक कर्मचारी, जे दैनंदिन कामं असतील किंवा शेतावरची कामं असतील, ऑफिसला एखादा पिऊन लागू शकतो किंवा आणखीन काही, असं याच्यासाठी 2 माणसं असतात. असे टोटल एकूण जर आपण बघितलं तर प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये 19 पदही मंजूर आहेत, आणि याला पूर्ण अर्थसहाय्य हे केंद्र शासनाकडून मिळलं जातं.
0: आणि कृषी विज्ञान केंद्राचे उद्दिष्ट काय आहेत?
1: जसं आता आपण बघितलं की पूर्ण भारतामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत, आणि त्या माध्यमातून 545 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 1 आणि 93 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 2 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत. आता जिल्ह्यामध्ये किंवा त्या जवळपास असलेल्या विद्यापीठामार्फत जे संशोधन केलं जातं ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे जसं आपलं महाराष्ट्र शासन कृषी विभाग करतोय, त्यापेक्षा जास्त प्रभावीपणे कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवलं जात आहे, केलं जात आहे. आता उद्दिष्ट म्हटलं तर त्यातलं पहिलं आहे ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे जसं विद्यापीठाने विकसित केलेलं एखादं नवीन वाण असेल, एखादं नवीन काही खत निर्मिती केली असेल, एखादं नवीन तंत्रज्ञान विकसित केलं असेल किंवा आणखीन काही नवीन त्यांनी अवजारं निर्माण केली असतील, तर ते विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा एक मुख्य उद्देश असतो. किंवा एखादी समजा भाताची, आता कोकण म्हटलं की भात आलं, भाताच्या वेगळ्या जाती विद्यापीठाने विकसित केलेल्या असतात, तर ती नवीन भाताची जात हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. तर त्याच्यासाठी ऑन फार्म टेस्टिंग जो म्हणतो आपण, अध्यादेशीय प्रात्यक्षिके, की त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती चाचण्या घेतल्या जातात, आणि त्या चाचण्या 3 वर्ष घेतल्या जातात, आणि त्या 3 वर्ष घेतल्यानंतर काही वेळा ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावरती योग्य आहे की नाही तपासणी केली जाते. समजा त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या ह्याच्यानुसार जर बदल हवे असतील किंवा त्या ठिकाणी थोड्या काही अडचणीत असतील, तर ती तंत्रज्ञान रिफाइनमेंटसाठी पुढे जातं. रिफाइनमेंट म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस करण्याचे अधिकार हे संबंधित शास्त्रज्ञ, विद्यापीठ आणि तो शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ते केलं जातं. अशी पहिली त्याच्यामागचं एक म्हणजे प्रमुख तत्व आहे. त्याच्यानंतर कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणं, कारण सध्याचा जर काळ बघितला आपण तर व्यावसायिक प्रशिक्षण, स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम हे अतिशय महत्वाचं आहे, की कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग जातं की जेणेकरून भविष्यात ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतील. एक एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण, की स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी, कारण आज जर बघितलं तर भविष्यामध्ये नोकरी मिळणं कठीण झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण जर केलं आपण आणि त्यांना जर आपण अशी काही स्किल दिली, समजा एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आंब्यामध्ये कलम निर्मिती असेल, सॉफ्टवुड ग्राफ्टिंग असेल किंवा स्टोन ग्राफ्टिंग असेल, तर ते कशा पद्धतीने करायचं त्याचं स्किल, किंवा त्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यवर्धित प्रक्रिया असतील. समजा माशांपासून विविध पदार्थ बनवायचे, जसं जवळा चटणी, कोळंबी लोणचं, मच्छ सेव, मच्छ चकली, झिंगा पापड, बोंबील पापड, त्याचं प्रशिक्षण मग ते युवकांना असेल, युवतींना असेल किंवा जे कोण बेरोजगार असतील त्यांना ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिलं जातं, की जेणेकरून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करावा आणि बाकीच्यांना त्यांनी थोडंसं रोजगार निर्मिती द्यावी. त्याच्यानंतर उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हा एक त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो, की विविध पिकावरती काही कीड रोग येतात तर त्याचं योग्य पद्धतीने सनियंत्रण कसं केलं जातं, की जेणेकरून कीड रोगीचं व्यवस्थापन केल्यामुळे उत्पन्नामध्ये तुमची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकेल, हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे त्या जिल्ह्यामध्ये काही अशासकीय संस्था असतात, काही खाजगी कृषी संस्था कार्यरत असतात किंवा आणखीन काही अशा वेगवेगळ्या संस्था असतात, तर त्या सगळ्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवणे, कारण शेवटी आपला केंद्रबिंदू कोण आहे, शेतकरी आहे.

0: शेतकऱ्यांसाठीच काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्यावेळेला त्या भागातील ग्रामीण बँका असतील किंवा इतर कुठल्या नॅशनलाइज्ड बँका असतील त्यांना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो की जेणेकरून सर्वांगीण विकास शेतकऱ्याचा कसा होऊ शकेल हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. म्हणजे पुरस्कृत कार्यक्रम राबवणे हा त्यामागचा एक मुख्य उद्देश आहे.
1: कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना काही सेवा सुविधा मिळतात का?
0: हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं की कृषी विज्ञान केंद्रामार्फत काय दिलं जातं.
1: बरं,
0: आज तसं म्हटलं तर कृषी विज्ञान केंद्रामार्फत केंद्र शासन पुरस्कृत आणि राज्य शासन पुरस्कृत ज्या वेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत नक्की मिळू शकेल. दुसरं, आज शेतकऱ्यांना अडचण येते ते आज जर बघितलं आपण तर जमीन आणि पाणी हे दोन मुख्य स्त्रोत शेतीसाठीचे आहेत. तर जमीन हळूहळू नापीक होत चाललेली आहे, कारण वारेमाप रासायनिक खताचा वापर आणि सेंद्रिय खताचा अति कमी वापर ह्याच्यामुळे जमिनी आज तसं बघितलं तर नापीक नापीक होत चाललेल्या आहेत. तर त्या जमिनीचं परीक्षण करणं किंवा त्या मातीचं आणि पाण्याचं परीक्षण करणं हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. या सेवा तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिल्या जातात. त्याच्यानंतर विद्यापीठ विकसित नवीन नवीन बियाणं असेल, नवीन नवीन रोपं असतील, आधुनिक तंत्रज्ञान असेल याची माहिती किंवा त्याची काही उपलब्धता ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिली जाते. या व्यतिरिक्त आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय तर बदलतं हवामान आहे, काही वेळा पाऊस पडतोय नाही पडतोय, अवेळी पाऊस पडतोय, निसर्गाचं चक्र बदलत चाललेलं आहे. तर ह्याच्या संदर्भात जे सल्ले असतात कृषी सेवा सल्ला तर तो कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिला जातो. आज जसं आपण म्हणतो की दर मंगळवारी आणि शुक्रवारी विद्यापीठामार्फत जी ऍडवायझरी तयार होते जो कृषी हवामान विषयक आधारित सल्ला तयार होतो तो सल्ला तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना दिला जातो. आणि या व्यतिरिक्त वेगवेगळे कार्यक्रम, शेतकरी मेळावे असतील, निदान चमू जाऊदे असतील, किसान गोष्टी असतील किंवा आणखीन वेगळे प्रात्यक्षिक असतील, तर अशा विविध माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे.
1: आपलं कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते कुठे आहे आणि कोणाच्या अंतर्गत कार्य करते?
0: जसं आपण बघितलं की पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये 445 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक आणि 93 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तसं रायगड जिल्हा हा एक कोकणातला अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यासाठी आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत किल्ला दोहा येथे हे कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. आपलं जवळपास गेले 22-23 वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये आपलं कृषी विज्ञान केंद्र अतिशय चांगलं प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहे. तळागाळामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्यावरची आपण चांगल्या पद्धतीने मात करतोय. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत 4 कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्यातलं रायगड जिल्ह्यासाठीचं कृषी विज्ञान केंद्र आपल्या इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातलं कृषी विज्ञान केंद्र लांजा इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर 2 खासगी कृषी विज्ञान केंद्र आहेत जे खासगी संस्थेमार्फत कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये पालघरला कोसबाड हिलला कृषी विज्ञान केंद्र एक कार्यरत आहे आणि किर्लोसला कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. असं रायगड जिल्ह्यासाठीचं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आपलं कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे कार्य करत आहे.
1: बरं, आपल्या कृषी विज्ञान केंद्राची वैशिष्ट्यपूर्ण बाब कोणती आहे?
0: हा महत्त्वाचा विषय आहे, कारण तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हा भात दुबार पिकासाठी खास त्यासाठी नावाजला जातो. तर भात पीक असल्यामुळे कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावरती भात बीजोत्पादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवतो. त्याच्यामध्ये जे विविध तंत्रज्ञान आहे, कारण कसं असतं बियाणं हे असा घटक आहे की जो शेतकऱ्यांना वेळेवरती मिळणं आणि ताबडतोब मिळणं अतिशय महत्त्वाचं असतो आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतावरती आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बीजोत्पादन कार्यक्रम राबवतो की जेणेकरून बियाणं गावात निर्माण झालं तर शेतकऱ्यांना जी भेडसावती समस्या की वेळेवर बियाणं मिळत नाही किंवा बियाणाचा तुटवडा ह्याच्यावरती मात करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कार्य करत आहे. त्यासाठी ग्राम बीजोत्पादन ही नवीन संकल्पना आम्ही राबवतो. त्या ग्राम बीजोत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती बियाणं आम्ही तयार करतो. त्याला आमचे कृषी विज्ञान केंद्रातले शास्त्रज्ञ वेळोवेळी भेट देतात. ते बियाणं आम्ही विद्यापीठामध्ये टेस्टिंगसाठी पाठवतो. टेस्टिंगसाठी पाठवल्यानंतर त्याचा जेव्हा रिपोर्ट येतो की हे बियाणं पास झालंय तेव्हा ते बियाणं बायबॅकने आम्ही घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी मी शेतकऱ्यांना मुद्दामून सांगू इच्छितोय की शेतकऱ्यांना प्रश्न असतो की विक्री मार्केटिंग, तर हा त्यांचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतोय. तुम्ही केलेलं बियाणं शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असेल तर विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र ते बायबॅकने घ्यायला तयार आहे आणि तेच बियाणं चांगल्या पद्धतीने घेऊन आपण इथं शेतकऱ्यांना देऊ शकतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही नवीन नवीन संकल्पना शेतकऱ्यांसाठी राबवतो. त्याच्यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही स्थापन केलेला आहे. यामागची संकल्पना अशी आहे, आमचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर संजयजी भावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही संकल्पना राबवली. त्याच्यामागची संकल्पना एवढीच आहे की दरवेळेला जी मीटिंग होते ती शेतकऱ्यांच्या शेतावरती होते. समजा आता ह्यावेळेला मीटिंग चालू आहे तर पुढच्या महिन्यामध्ये जी काय मीटिंग होईल किंवा समजा 15 दिवसांनी शेतकरी मागणी केली तर जेव्हा जी मीटिंग होईल त्या मीटिंगचा अजेंडा, ज्या मीटिंगची तारीख आणि वेळ ही आताच्या

0: मीटिंगमध्येच ठरवली जाते. दुसरं, शास्त्रज्ञ मीटिंगसाठी आलेत म्हणून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं, पुष्पगुच्छ द्यायचं किंवा काय काहीही प्रकार नाही आहे. डायरेक्ट जो काही मुद्दा आपण ठरवलेला आहे त्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी चर्चा करायची. चर्चा केल्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या शेतावरती आहे त्या शेतकऱ्याच्या शेतावरती घोंगडी बैठक थोडक्यात म्हणतो. कोणत्या प्रकारची खुर्च्या पाहिजेत असं काही नाही. भारतीय बैठक मीटिंग झाल्यानंतर तिथले प्रक्षेत्र व्हिजिट होते की जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या काही शेतकऱ्याला काही अडचणी आहेत, त्याला कुठले कीड रोग आले किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये समस्या आहेत, तर त्याच्यावरती मात केली जाते. अशी थोडक्यात आपली त्या ठिकाणी मीटिंग होते. असा शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही भात पिकासाठी केलाय, भाजीपाल्या पिकासाठी केलाय, सुपारीसाठी केलाय आणि मच्छीसाठी केलाय. अशी एक नवीन संकल्पना आपण राबवतोय. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दरवर्षी आपण आपले शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील यांना जे प्रशिक्षण देतो, त्या प्रशिक्षण दिलेल्या शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण माझी प्रशिक्षणार्थी संमेलन आयोजित करतो. ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राने चालू केलेली आहे. तर त्याच्यामध्ये हेतू काय असतो की ज्या शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलं आहे आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर ज्यांनी स्वतःचा काही व्यवसाय चालू केला आहे, तर त्यांना त्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म देतो. त्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे शास्त्रज्ञ जास्त बोलत नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जाते. साधारणतः 50 शेतकरी, म्हणजे शेतकरी असतील, युवक असतील, महिला असतील, युवती असतील, त्यांना त्या ठिकाणी संधी देतो. आणि प्रत्येक आलेला हा शेतकरी असेल, युवक असेल, तो त्याचे अनुभव, त्यांनी जी काय केलेली प्रगती आहे ती आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये शेअर करतो. हे एक अतिशय चांगली संकल्पना कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही राबवतो. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेगवेगळे तंत्रज्ञान जे विद्यापीठाने विकसित केलेले आहे ते आम्ही शेतकऱ्यांपर्यंत वेगळ्या माध्यमातून पोहोचवतो. तर त्याच्यामध्ये आज आपण बघितलं तर कृषी पर्यटन ही काळाची गरज आहे. कारण आज कसं होत चाललंय, शेतीतून म्हणजे पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला उत्पादन मिळतंय नाही मिळतं हा शेतकऱ्याचा थोडासा एक भेडसावणारा नेहमीचाच प्रश्न आहे. तर थोडंसं बदलत्या काळानुसार आपण जर त्या याच्याकडे बघितलं आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जर आपण शेतीकडे वळलो, तर त्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी आमचे पुढे पुढे येऊ घातलेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक नवीन संकल्पना राबवतो ती मासेस टू क्लासेस. आज तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हे भातासाठीचं कोठार म्हटलं जातं, म्हणजे भात आणि भात पीक आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही शेतकऱ्यांना भुईमुग या पिकाबाबत थोडंसं जनजागृती केली. आणि काही शेतकऱ्यांना आम्ही असं मोटिवेट केलं आज की तुम्ही पावसाळ्यामध्ये जर भुईमुग घेतलं वळकत जमिनीमध्ये, तर ते भुईमुगाचं बियाणं ताबडतोब तुम्हाला पुढच्या हंगामासाठी वापरता येतं. आज मला सांगायला आनंद वाटतं की आमचा महाड असेल, वदंद असेल, पोलादपूर असेल, ह्या भागामध्ये पूर्वीच्या काळी जे 35-40 एकर एरिया होता तो आज कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे, शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे 350 एकरच्या वरती एरिया पोहोचलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जाणीव झाली आहे की हे जर नगदी पीक आपण लावलं, म्हणजे भातानंतर भात घेण्यापेक्षा भातानंतर आपण भुईमुग घेतला तर आपलं उत्पादन वाढतंय. भातानंतर कडधान्य पीक चांगल्या पद्धतीने घेतली तर आपलं उत्पादन वाढतंय. भातानंतर भाजीपाला पीक घेतला म्हणजे पीक पद्धतीमध्ये बदल जो म्हणतो आपण, ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण राबवतोय. आणि त्या माध्यमातून आज 350 एकरच्या वरती एरिया वाढलेला आहे. आणि एरिया वाढल्यानंतर आम्हाला पूर्वी समस्या काय भेडसावत होती की तिथल्या शेतकऱ्यांना भोरला जायला लागायचं, जवळजवळ 70-75 किलोमीटर्स तेल काढण्यासाठी भुईमुगाचं. पण आज आम्ही काय केलंय की शेतकऱ्यांना मोटिवेट केलंय, जिल्हा परिषदेचा सेस फंड असेल किंवा वेगळ्या शासनाच्या योजना असेल त्या योजनेच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये स्वतःची ऑइल मिल शेतकऱ्यांनी आमच्या टाकलेली आहे. आणि ऑइल मिल असल्यामुळे कसं आलंय, शेतकऱ्यांना माहीत झालं की आता या ठिकाणी ऑइल मिल आहे, त्यामुळे एरिया आणखी वाढत चाललेलं आहे. मग शेतकऱ्यांना जे 70-75 किलोमीटर लांब जायला लागायचं, आता इथल्या इथं त्याला मार्केटिंग आहे. आणि आज जर बघितलं आपण तर घाण्याचं तेल जे म्हणतो आपण त्याला प्रेफरन्स दिला जातो, त्यामुळे त्या माध्यमातून एक एंटरप्रेन्युअर डेव्हलप झालेले आहेत आणि लोकांना चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळत आहे त्या ठिकाणी. असे विविध उपक्रम आपण राबवत असतो की जेणेकरून शेतकऱ्याची उन्नती कशी होईल, कारण शेतकऱ्याची उन्नती हाच आमचा ध्यास, हेच आमचं ब्रीदवाक्य आहे.
1: शेतकऱ्यांची प्रगती झाली तरच आपल्या देशातल्या सर्व नागरिकांचं आरोग्य सुद्धा सुधारणार
2: आहे. नक्कीच.
1: भविष्यात विज्ञान केंद्राची काय दिशा असेल?
0: जर आज आपण बघितलं तर देशभरात कृषी विज्ञान केंद्राचा एवढा म्हणजे प्रसार झालेला आहे, जवळजवळ 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तर आजपर्यंत शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राने कृषी पद्धतीचे आधुनिक धडे दिलेलेच आहेत किंवा शेतीपूरक व्यवसायाबद्दल सुद्धा जनजागृती केलेली आहे. कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मशरूम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत, त्याबाबत सुद्धा शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून प्रयोगशील शेतकरी घडलेले आहेत. पण सद्यस्थितीत जर बघितलं तर येणाऱ्या ज्या भविष्यात समस्या आहेत त्या समस्यावरती मात करणं अतिशय महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, त्यांना सेवा कशा प्रकारे देता येतील आणि महत्त्वाचं म्हणजे की भविष्यामध्ये शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी कशा प्रकारे मोटिवेट

0: करता येईल हा कृषी विज्ञान केंद्राचा आमचा मुख्य उद्देश आहे.
1: बरं.
0: की कौशल्यावर आधारित जास्तीत जास्त प्रशिक्षण देणं, त्याच्यानंतर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त शेती पिकवणं. आज शहरातल्या लोकांना प्रश्न पडतो काय करायचं, तर त्यांच्यासाठी टेरेस गार्डनिंग हा विषय असेल, मग अशी म्हटलं त्याप्रमाणे कृषी पर्यटन विषय असेल, किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी पुढे येते, किंवा अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये कशा प्रकारे उत्पादन घेता येईल या माध्यमातून भविष्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र नक्की कार्यरत असेल. कारण आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे शेतकरी हा केंद्रबिंदू आहे, आणि शेतकऱ्याची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होणार आहे. कारण शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हटला जातो, आणि जवळजवळ 80-85% लोक हे शेतीवरती अवलंबून. तर शेतकरी बंधूंनो, माझी एक तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की आधुनिक पद्धतीने शेती करा. तुमच्या जवळपास कृषी विज्ञान केंद्र असेल तर अवश्य जाऊन तुम्ही कृषी विज्ञान केंद्राला भेट द्या, तेथील जे शास्त्रज्ञ आहे त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला आणखीन एक सांगायचं की काळ बदलला आहे, काळाप्रमाणे माहिती तंत्रज्ञान वेगवेगळं आलेलं आहे, तर त्याचा वापर करून आम्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुद्धा 5 ते 6 व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. का तर त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगाव्यात. म्हणजे शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र अवश्य यावं, पण काही वेळा समजा त्यांना येणं शक्य झालं नाही तर त्याच्याकडे समजा एखादा रोग किंवा कीड आली असेल तर ताबडतोब त्यांनी फोटो घ्यायचा, तो त्या ग्रुपवरती टाकायचा, शास्त्रज्ञ त्या ग्रुपवरती आहेत, लगेच त्याचं त्या ठिकाणी निदान केलं जातं.
1: अतिशय सोपा विषय, अतिशय
0: आणि वेळेची बचत.
1: बरोबर श्रोते हो, अत्यंत साध्या पद्धतीने पण तितकंच प्रभावीपणे काम करणारं केंद्र म्हणजे कृषी विज्ञान केंद्र. सर इथे आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना खूप उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचे प्रभावी माध्यम याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत ऐकलीत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

किसान वाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजतात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: रामायणाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
3: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून।
4: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर। हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरंय।
3: अगदी खरंय। आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय। हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले।
4: छान
5: आहे, भारी लिहिलंय
3: हो।
5: रंगांचं भी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले हे पण 16 आणि खरं आहे।
4: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
2: सादर करते विवेक वानखडे।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

श्रोतेहो, आज रात्री 8:15 वाजता आपण ऐकणार आहात विशेष मुलाखत, स्वच्छता ही सेवा. स्मिता जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल आज रात्री 8:15 वाजता. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील पिकांवरील किडींचं पर्यावरणपूरक पद्धतीनं व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक संतोष वानखेडे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. कार्यक्रम आमचं घर आमचं शेत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित। आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठीही निवडणूक जाहीर। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकता नगर इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं। भारतीय चित्रपटांची सांस्कृतिक शक्ती आणि वैविध्य राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केलं। चित्रपट हे प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन करत नाही, तर देशभरातल्या विविध भागातल्या नागरिकांना जोडतात आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पडद्यावर दाखवतात, असंही त्या म्हणाल्या। या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: भारतीय चित्रपटसृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ प्रदान करण्यात आलं। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला, तर नाग अश्विन

0: सिंगी रेड्डी यांच्या कलकी 2898 AD या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला. तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलुगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. यामी गौतम हिला आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1: अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात 2018 केलेल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. या कायद्यामुळे इतर जातीच्या नागरिकांच्या नागरिकांबरोबर उलट भेदभाव होत असल्याचा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नाकारला. या कायद्यांतर्गत प्रथमदर्शनी गुन्हा घडला आहे की नाही हे तपासण्यासाठी न्यायालयाच्या अधिकारांसह पुरेशा तरतुदी आधीच आहेत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाण्याचा विवेकी वापर, जतन आणि प्रभावी व्यवस्थापनाची गरज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज अधोरेखित केली. नवी दिल्लीत 9व्या भारतीय आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. हवामान अनुकूल जलव्यवस्थापन ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. पाण्याच्या समस्येशी लढा देताना अधिक सहकार्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देश भागीदार म्हणून सहभागी झाले आहेत. तसंच जागतिक जलव्यवस्थापन क्षेत्रातले अग्रणी धोरणकर्ते, संशोधक, तज्ज्ञ यांच्यात या कार्यक्रमात विशेष चर्चा होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडातल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते 4 या कालावधीत मतदान होईल. तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवला आणि

0: सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. वुशू या क्रीडा प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी 1 पदक निश्चित केलं. हे तिचं सलग 3रं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल. तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.
1: सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवलं आणि हे आदेश दिले. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक गेंडा दिनानिमित्त देशातल्या एकशिंगी गेंड्यांचा उल्लेख करत त्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक केलं आहे. जगातल्या एकूण गेंड्यांच्या संख्येपैकी सुमारे 80% गेंडे आसाममध्ये राहतात असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरून त्यांना हटवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी ही निवडणूक जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत विशेष मुलाखत. स्वच्छता ही सेवा. स्मिता जोशी यांच्याशी बातचीत केले सुनेत्रा रेमणे यांनी.

0: हर बार की तरह देशवासी श्रमदान करने जा रहे हैं, योगदान देने जा रहे हैं स्वच्छता ही सेवा कार्यक्रम में।
1: स्वच्छता ही सेवा है, स्वच्छता ही सेवा है।
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलंय स्मिता जोशी मॅडम यांना। गेली 23 वर्ष त्यांनी माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात मराठी विषयाचं अध्यापन केलेलं आहे। मराठी भाषा आणि साहित्य याविषयी त्यांना विशेष जिव्हाळा आहे। पुणे इथल्या आंतरशालेय स्पर्धेत स्वच्छ परिसर सुंदर परिसर या त्यांनी लिहिलेल्या पथनाट्याला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे। मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि आधी अभिनंदन की अतिशय सुंदर विषयावर त्या तुम्ही लिहिलेलं आहे आणि आजचा आपल्या मुलाखतीचा विषय सुद्धा स्वच्छतेशी निगडीतच आहे।
3: नमस्कार।

0: फिरे तिथे लक्ष्मी फिरे.
1: खरंय,
0: घरात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असेल तर घर प्रसन्न वाटतं. वस्तू जागच्या जागी असतील तर वेळ वाचतो, मनाला सुद्धा समाधान मिळतं, सुख वस्तू आयुष्य जगता येतं. म्हणून स्वच्छता म्हणजे फक्त कचरा काढणं नाही, तर ती आपल्या जगण्याला शिस्त लावणारी सवय आहे. मला वाटतं स्वच्छता आणि आरोग्य यांचा सुद्धा खूप जवळचा संबंध आहे. आपला परिसर स्वच्छ असेल, पाणी स्वच्छ असेल, घरात आणि आजूबाजूला स्वच्छता असेल तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. अगदी 2020 मध्ये भारतात थैमान घातलेल्या कोरोनाचंच उदाहरण घेऊया. 30 जानेवारी 2020 मध्ये भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि ठिकठिकाणी पाठोपाठ मग अनेक रुग्ण आढळले. बिकट परिस्थिती आली आणि मग स्वच्छतेबाबत लोक अधिकच जागरूक झाली. कोरोनाच्या काळाने आपल्याला स्वच्छतेचं महत्व चांगलंच शिकवलं, नाही का?
1: खरंय,
0: स्वच्छता हा जो शब्द आहे तो ना खरं तर व्यापक आहे. स्वच्छता म्हटलं की आपल्याला लगेच कचरा आठवतो, पण विषय त्यापेक्षा खूप मोठा आहे. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यांचाही आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. पाणी दूषित असेल तर त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो, हवा प्रदूषित असेल तर त्याचा दुष्परिणाम श्वसनावर होतो, आणि सततचा मोठा आवाजही आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. यातील काही प्रदूषणं डोळ्यांना दिसत नाहीत, काही दिसतात. म्हणून स्वच्छता ही फक्त डोळ्यांना दिसणारी गोष्ट नाही, निरोगी वातावरण निर्माण करणं हाही स्वच्छतेचाच एक भाग असायला हवा. आपण निरोगी असलो तर शरीर सशक्त राहतं, सशक्त माणूस अधिक चांगलं जोमाने काम करू शकतो, आणि शरीर निरोगी असल्यानं आजारपणावरचा खर्चसुद्धा कमी होतो. डॉक्टर, औषधं, दवाखाना यावर होणारा खर्च वाचतो, आणि तो पैसा मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, घरासाठी किंवा इतर गरजांसाठीसुद्धा वापरता येतो. म्हणजे स्वच्छता ही आरोग्याची आणि आर्थिक बचतीचीही सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो. आपण म्हणतो ना, आरोग्य हीच खरी संपत्ती. आपले आनंदाने साजरे केले जाणारे सण, उत्सव, सामुदायिक कार्यक्रम, येथेही स्वच्छतेचा विचार आपण अगदी आवर्जून करायला हवा. पर्यावरणाचीही काळजी घ्यायला हवी. अगदी आत्ताच नुकताच साजरा झालेला गणपतीचा उत्सव, त्या मूर्तीसुद्धा आपण गणपतीच्या पर्यावरणपूर्वक आणू शकतो. सजावटीत अनावश्यक प्लॅस्टिक किंवा आणखीन काही शोभेच्या वस्तू टाळता येतील. ठरवलं तर सणाचा आनंद आणि पर्यावरणाची काळजी एकत्रित घेता येईल. महाराष्ट्राच्या मातीत स्वच्छतेचा संदेश नवा नाही खरं तर. संत गाडगे बाबा हे याचं फार मोठं ज्वलंत उदाहरण आहे.
1: हो ना,
0: ते गावात गेले की केवळ प्रवचन करत बसत नसत, हातात झाडू घेऊन स्वतः स्वच्छता करत असत. म्हणजे त्यांनी लोकांना फक्त सांगितलं नाही, करून दाखवलं. आधी केले मग सांगितले, हीच तर आपल्याला थोरा मोठ्यांची शिकवण आहे. एकदा गाडगे बाबा यांना एका गावात उद्घाटनासाठी बोलावलं होतं. ते त्या ठिकाणी अगदी जाऊन पहाटे पोचले, सगळा परिसर स्वच्छ केला आणि उपस्थित सगळ्यांना म्हणाले, झालं उद्घाटन, आता मी निघतो. म्हणजे व्यासपीठावर जाऊन आदर सत्कार करवून घेणं, मोठेपणा मिरवणं हे त्यांच्या गावीच नव्हतं. असा स्वच्छतेचा हेतू स्वच्छता हाच असायला हवा ना.
1: हो ना,
0: महात्मा गांधींच्या विचारातही स्वच्छतेला महत्वाचं स्थान आहे. अगदी अनन्यसाधारण स्थान होतं म्हटलं तरी चालेल स्वच्छतेला. त्यांच्यासाठी स्वच्छता ही केवळ बाहेरची गोष्ट नव्हती, व्यक्तिगत स्वच्छता, परिसराची स्वच्छता, मनाची स्वच्छता या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या. म्हणून स्वच्छतेचा विषय आला गांधीजींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मला अगदी आवर्जून म्हणावं असं वाटतं, स्वच्छतेचा संबंध आपल्या मनाशीही आहे.
1: बरोबर,
0: बाहेरची स्वच्छता आपण सहज पाहू शकतो, पण मनाची स्वच्छता, मनाच्या स्वच्छतेचं काय? मनाची स्वच्छता ही तितकीच महत्वाची आहे. आजूबाजूला घडणाऱ्या काही अस्वस्थ करणाऱ्या घटना पाहिल्या की वाटतं आपल्या मनाचीही काळजी घेतली पाहिजे. चांगलं वाचणं, चांगलं ऐकणं, चांगल्या माणसांच्या सहवासात राहणं, दुसऱ्याबद्दल आदर ठेवणं, यातून मनही निरोगी आणि स्वच्छ राहू शकतं. मन आणि शरीर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण म्हणतो, नाही का? खरं तर सगळ्या घटकांचाच समावेश असायला हवा. आपल्याला आफ्रिकेतील गेंडेसुद्धा माहीत असतील, ते गेंडेही विशिष्ट ठिकाणी जाऊन आपली विष्ठा टाकतात. अगदी प्राण्यांपासून हे सगळं माहिती आहे, स्वच्छता किती राखायला हवी. किंवा अगदी आमच्या लहानपणीसुद्धा आम्ही शाळा स्वच्छ करायचो, झाडायचो, सारवायचो, तेव्हा जमिनी होत्या. याच्यात पालकांना सुद्धा कुठे कमीपणा वाटला नाही की माझ्या मुलांना झाडायला लावलं, सारवायला लावलं, तर आम्ही ती कामं करायचो. इवन मिझोरामचं पण उदाहरण देता येईल राज्याचं. तिथे सुट्टीच्या दिवशी मुलं आठवड्यातून एकदा सगळा परिसर आजूबाजूचा स्वच्छ करतात आणि त्यात कोणालाही कमीपणा वाटत नाही. मिझोरम हे शांत राज्य म्हणून घोषित झालेलं आहे. कचरा उचलणी प्रत्येकाची जबाबदारी तिथे समजली जाते, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे असं मला वाटतं.
2: श्रोते हो, आपण ऐकताय

0: विशेष कार्यक्रम स्वच्छता ही सेवा.
1: मॅडम, स्वच्छता म्हणजे केवळ व्यक्तीपुरती आता मर्यादित राहिलेली नाहीये, तर स्वच्छतेची ही चळवळ अधिक व्यापक झालेली आहे. आता दैनंदिन जीवनामध्ये रोज मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असतो, तर हा जो कचरा निर्माण होतो तर त्या कचऱ्याचं वर्गीकरण आपण कशा पद्धतीनं करू शकू की ज्या योगे आपला परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर राहील?
2: ढोबळ मनाने कचऱ्याचे काही प्रकार करता येतील. पहिला बघूया ओला कचरा, जैव विघटनशील कचरा. यामध्ये उरलेले अन्न पदार्थ, भाजीपाल्याची फळांची सालं, चहा पत्ती, बागेतील पालापाचोळा, यापासून कंपोस्ट किंवा बायोगॅस तयार करता येईल. पुढचा प्रकार सुका कचरा. यात पुनर्वापर योग्य कचरा कोणता याचा पण विचार आपल्याला करायला लागेल. कागद, पुठ्ठा, प्लास्टिक, काच, धातू इत्यादी यामध्ये गोष्टी येतील. यातील पुनर्वापर योग्य वस्तू वेगळ्या करून देता येतात. यानंतर आपण येऊया घातक घरगुती कचऱ्याकडे. यामध्ये बॅटऱ्या, बल्ब, ट्यूबलाईट, रासायनिक पदार्थांचे अवशेष, काही प्रकारचे इलेक्ट्रिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य, हा कचरा सामान्य कचऱ्यात आपण मिसळता कामा नाहीये.
1: बरोबर.
2: यानंतर अलीकडे भेडसावू लागलेली ई कचऱ्याची समस्या. यात जुने मोबाईल, संगणक, चार्जर, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे भाग इत्यादी इत्यादी गोष्टी येतात. तो अधिकृत ई कचरा संकलन केंद्राकडे द्यायला हवा. जैव वैद्यकीय कचरा ही सुद्धा फार मोठी समस्या झालेली आहे.
1: खरंय.
2: यात वापरलेल्या वैद्यकीय वस्तू, रक्त लागलेले साहित्य, इंजेक्शन वगैरे गोष्टी येतात. हा कचरा विशेष पद्धतीने हाताळावा लागतो. त्याची योग्य ती विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. आज कचरा कुंडीत सरसकट सर्व कचरा काही ठिकाणी टाकला जातो. अर्थात काही ठिकाणी मात्र कचरेवाले काका असतात, ते मात्र ओला कचरा, सुका कचरा वेगळा असेल तरच ते घेतात, नाहीतर घेत नाहीत. वेंगुर्ल्यासारखं छोटंसं गाव सुद्धा या बाबतीत अतिशय दक्ष असलेलं मी पाहिलेलं आहे. तर आज जो आपण सरसकट कचरा कचरा कुंडीत टाकतो, त्यामुळे काय होतं, गाई म्हैशी आपलं अन्न शोधण्यासाठी कचरा कुंडीत फिरत असतात आणि त्यांच्या पोटात हा कचरा जातो, सुया जातात, प्लास्टिक जातं.
1: खरंय.
2: आणि अक्षरशः यामुळे मृत्यूला त्या बळी पडतात. जगा आणि जगू द्या या उक्तीची इथे मला आठवण येते. सगळ्यांनाच जगायचा अधिकार आहे. मला इथे असं म्हणावंसं वाटतंय की खरं तर कचराच कमीत कमी निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा हे साध्य करता येईल. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर बाजारात जाताना आपण कापडी पिशवी घेऊन जाऊ शकतो. कापडी पिशवी घेऊन जाण्यात अजिबात कमीपणा नाही. उलट पर्यावरणाची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून लोक आदराने आणि कौतुकाने आपल्याकडे बघतील. तसंच गरज नसताना सतत टिश्यू पेपर वापरणं सुद्धा आपण टाळू शकतो. शक्य असेल तिथे कापडी रुमाल वापरता येतो. या छोट्या छोट्या सवयी बदलल्या ना तर कचरा कमी होईल आणि देश बदलायचा असेल तर आपल्या सवयी पण बदलायला लागतील.
1: नक्कीच. आणि स्वतःपासून सुरुवात करायला हवी.
2: हो, अगदी बरोबर आहे. आधी केले मग सांगितले आपले संत म्हणून गेलेले आहेत, त्यामुळे आपण हे आधी करूया. परदेशाचं आपण अनुकरण करतो, त्यांचं राहणीमान, टाय, सूट, बूट, इथे इतकी उष्णता असते तरी सुद्धा आपण त्याचं अनुकरण करतो. पण मग या त्यांच्या स्वच्छतेचं आपण अनुकरण का नाही बरं करत?
1: नक्कीच. मॅडम, आता तुम्ही सांगितलं की कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं पाहिजे, म्हणजे ओला कचरा, सुका कचरा, हानिकारक कचरा, ई कचरा. जर आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलं, गुरं किंवा कुत्रे, भटके कुत्रे जे असतात, तर ते कचरा कुंडीवर अन्न शोधण्यासाठी जातात आणि मग त्यातून त्यांना दुखापत होते, तर ह्या गोष्टी आपण टाळू शकू. तसंच जेव्हा स्वच्छता करणारे जे सफाई कर्मचारी आहेत किंवा आपण त्यांना स्वच्छता दूत म्हणूया, कारण ते स्वच्छता करतात म्हणून परिसर आपला अतिशय सुंदर राहतो, तर त्यांना सुद्धा बऱ्याच वेळा इजा होते जर असा कचरा आपण वेगळा केला नाही तर. तर त्या सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण एक समाज म्हणून काय काळजी घेऊ शकतो?
2: आपण अगदी इतकं तोंडात आपल्या बसलेलं आहे, कचरावाला आला काय रे, तर तो नाही कचरेवाला, आपण कचरेवाले आहोत खरं तर.
1: खरंय.
2: तर त्यांच्या आरोग्याबद्दल सुद्धा आपण जागरूक असायला पाहिजे खरं तर. किंवा एखादी घरात काचेची बरणी फुटली असेल आणि ती टाकायची असेल तर ती आपल्याकडे कितीतरी असे डबे असतात की त्याच्यामध्ये मग ती काचा भरल्या पाहिजे, सरसकट तशा नाही टाकल्या पाहिजे, तर त्यांनाही त्यापासून इजा होणार नाही. आणि स्वच्छतेची जबाबदारी घेताना प्रत्यक्ष स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचं योगदान आपण विसरता कामा सुद्धा नाहीये. स्वच्छ रस्ते, स्वच्छ परिसर यामागे त्यांचं कष्टाचं काम असतं. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही सुद्धा आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांना सुरक्षित साधनं, आवश्यक संरक्षणात्मक साहित्य आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य सुविधा मिळणं अत्यंत गरजेचं आहे. स्वच्छता करणाऱ्या व्यक्तीचा आदर करणं आणि त्यांचं काम सन्मानाने पाहणं हेही तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच. आपण जर कचऱ्याचं योग्य वर्गीकरण केलं तर नक्कीच त्यांचं आरोग्य सुद्धा सुरक्षित राहील.
2: हो, अगदी बरोबर आहे.
1: मॅडम, शाळा, कारखाने, सार्वजनिक ठिकाणं, स्वयंपाकघर, कार्यालय, पर्यटन स्थळ अशा विविध ठिकाणी रोज कितीतरी मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असतो. आता असा जो कचरा निर्माण होतो तर त्याचं व्यवस्थापन नेमकं कसं केलं पाहिजे, कारण प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या कचऱ्याचं स्वरूप हे वेगवेगळं असतं.
2: अगदी बरोबर आहे. आता बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये वाहिलेली फुलं वगैरे ही सगळी गोळा करून त्यापासून उदबत्त्या करण्याचा खूप मोठा एक उपक्रम काही ठिकाणी राबवला जातोय आणि ती अतिशय स्तुत्य गोष्ट आहे असं मला वाटतं. आपण मंदिरात जातो, देवाचं दर्शन घेतो, देवासमोर हात जोडतो, फुलं वाहतो,

0: यात देवावरील विश्वास, भक्ती दिसते, बरोबर आहे. पण मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवणं ही सुद्धा भक्तीचीच गोष्ट नाहीये का? यामध्ये सुद्धा भक्ती दिसून यायला पाहिजे असं मला वाटतं. आपण नदीकाठी जातो, समुद्र किनारी जातो, फिरायला जातो, तिथे काही ना काही खाऊन पाकिट अशीच फेकतो, बाटल्या टाकतो, हा कचरा समुद्रात जातो, जलचरांना त्याचा त्रास होतो, त्यांना झालेला त्रास मग आपल्याला सुद्धा होतो. कारण जे मत्स्यहारी लोक आहेत त्या लोकांना याचा त्रास होतो. आता समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांना जर रोगराई झाली, बाधा झाली, तर माणसांनी ते प्राणी खाल्ल्यानंतर माणसांनाही आपोआपच बाधा अप्रत्यक्षरित्या त्याचा परिणाम होतो. मग सार्वजनिक जागा ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या संतांनी म्हटलेलं आहे, हे विश्वची माझे घर. मग जर हे संपूर्ण विश्वच आपलं घर असेल तर ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्या कुटुंबातील सदस्यांची म्हणजे आपलीच आहे, नाही का?
1: नक्कीच.
0: स्वच्छता केवळ सरकारी मोहीम न राहता आपल्या रोजच्या जगण्याचा तो भाग बनायला हवी. लहान मुलांनाही यात सहभागी करून घ्यायला हवं. मगाशीच मी म्हटलं, शाळेत मुलांना स्वच्छतेची सवय लावली तर ती सवय ते आपल्या घरी पण घेऊन जातात. मी स्वतः शिक्षकी पेशा 23 वर्ष काम करत होते आणि मला याचा अत्यंत चांगला अनुभव आहे. पालक येऊन कितीदा सांगायचे, बाळ्या घरात येऊन म्हणाला, आई हा कचरा ओल्या कचऱ्यात टाक. पिंकी घरी येऊन सांगते, बाबा प्लॅस्टिक इथे टाकू नका. गोपू सांगतो घरी येऊन, आई या जुन्या कपड्यांच्या पिशव्या, रुमाल, पायपुसणी शिवूया. आणि मुलं जेव्हा असं सांगतात तेव्हा मोठ्यांनाही आपल्या सवयींकडे डोळसपणे पाहावं लागतं. म्हणून स्वच्छतेचे संस्कार लहानपणापासून झाले पाहिजेत. मुलं म्हणजे ओल्या मातीचा गोळा, द्यावा तसा आकार देता येतो.
1: नक्कीच. आणि मॅडम मला वाटतं की जेव्हा एखादा मोठा बदल आपल्याला अपेक्षित असतो तेव्हा युवा पिढीला त्यामध्ये समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे.
0: हो, अगदी बरोबर आहे. आणि ते मोठा बदल घडवू शकतात आणि मग त्यांचं अनुकरण लहान मुलं सुद्धा करतील. सगळीकडे आपल्याला एक चांगलं चित्र दिसू शकेल युवकांना सहभागी करून घेतल्यावर.
1: नक्कीच. मॅडम कचऱ्याचा पुनर्वापर सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट नकोय म्हटल्यावर आपण सहज फेकून देतो, पण अशा काही गोष्टी असतात की त्यांचा पुनर्वापर सुद्धा आपण करू शकतो, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: पुनर्वापर तर केलाच पाहिजे. आपण स्वतःला बरं नसताना नाही का डॉक्टरांकडे जातो आणि दुरुस्त करून घेतो. जे काही आपल्याला आजार असेल किंवा फ्रॅक्चर झालं असेल दुरुस्त करून घेतो. तसंच आपण एखाद्या वस्तूबाबत सुद्धा विचार करू शकतो. लगेच अगदी टाकायला जायचं त्यापेक्षा त्याचा पुनर्वापर करता येईल आणि मुळात आधी कचराच निर्माण कमी कसा होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. पुनर्वापर म्हटला तर प्लॅस्टिकचे काही डबे असतात, काचेच्या बरण्या असतात, त्यामध्ये आपण घरातील मसाल्याचे पदार्थ भरून ठेवू शकतो किंवा काही शोभेच्या वस्तू बनवू शकतो. त्यापासून फुलदाणी बनवू शकतो, पुठ्ठ्याच्या खोक्यांचा साठवणीसाठी उपयोग करता येतो. त्यामध्ये जुने कपडे आपण भरून ठेवू शकतो किंवा जुन्या कपड्यांपासून पिशव्या, हातरुमाल, पायपुसणी अनेक काही गोष्टी करू शकतो, पुनर्वापर करू शकतो. अगदी फर्निचर सुद्धा खराब झालं असेल तर काहीतरी त्याला रंग काढून, काहीतरी डागडुजी करून त्याचाही पुनर्वापर आपण करू शकतो. भाजीपाल्याची सालं, कचरा, ओला कचरा, कंपोस्ट खत, बायोखत तयार करू शकतो. काच, धातू आणि रिसायकल करण्यायोग्य प्लॅस्टिक योग्य पद्धतीने एकत्र करून विशिष्ट केंद्रात मात्र द्यायला हवं जेव्हा ते पुनर्वापर करणं शक्य नसतं. म्हणजेच वस्तू फेकून देण्याआधी आपण ते 10 वेळा स्वतःला विचारलं पाहिजे, याचा मी पुनर्वापर करू शकतो शकते हा आपण विचार करायला पाहिजे. या वस्तूला आपण काही वर्ष आयुष्य अजून देऊ शकतो का याचा आपण विचार करायला पाहिजे. तेव्हा यानंतर मात्र आपण हा प्रश्न नक्की स्वतःला विचारूया.
1: हा म्हणजे थोडक्यात काय तर मॅडम, जेव्हा एखाद्या वस्तूकडे आपण पाहतो तेव्हा रिड्यूस, रियूज आणि रिसायकल अशा दृष्टीनं त्या वस्तूचं आयुष्य आपण बघितलं पाहिजे.
0: अगदी खरं आहे. आणि आज जर टाकावीशी वाटली वस्तू आणखीन 4 दिवसांनी परत आपण विचार करायला पाहिजे, नक्की ही टाकायची आहे का, की रिसायकल होऊ शकेल. जसं आपण प्रदर्शनात जातो पहिल्या वेळेला काही घेऊन येत नाही खरं, कारण बघू ते घ्यावं असं वाटतं आपल्याला.
1: खरं
0: मग 4 दिवसांनी पुन्हा जायचं आणि मग खरंच हवी होती का आपल्याला वस्तू, तेव्हा आपल्याला उत्तर मिळतं की नाही नाही ही नको होती वस्तू. त्यामुळे एखादी वस्तू टाकून देण्यायोग्य अशी वाटली आज तर त्याचा 4 दिवसांनी पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे आणि मग त्याचा पुनर्वापर होऊ शकेल असं मला वाटतं.
1: नक्कीच. म्हणजे आता यूज अँड थ्रोच्या जमान्यात आपण हे भान ठेवायला हवं.
0: अगदी बरोबर आहे.
1: मॅडम यावर्षी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या मध्ये स्वच्छतेची जी मोहीम राबवली जाते तर प्रत्येक दिवसाचं एक स्वच्छतेच्या दृष्टीनं वेगळं नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल थोडंसं सांगा ना.
0: हा अगदी बरोबर आहे. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ही मोहीम राबवलेली आहे. पण मला वाटतं की आपण रोज कचरा करतो ना, मग त्याचं नियोजन रोजच असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणूनच स्वच्छता ही सेवा ही केवळ 1 दिवसाची किंवा काही दिवसांची मोहीम न राहता ती लोकसहभागातून व्यापक चळवळ व्हायला हवी, हा त्यामागचा महत्वाचा विचार आहे. स्वच्छतेचा संबंध घराशी, शाळेशी, सार्वजनिक ठिकाणांशी, पर्यावरणाशी, आरोग्याशी आणि समाजाशी आहे. मला इथे लाल बहादूर शास्त्री यांच्याबाबत घडलेला एक प्रसंग सांगावा असा वाटतोय. एकदा लाल बहादूर शास्त्री रेल्वेने प्रवास करत होते. प्रवास सुरू असताना समोरचा एक प्रवासी फळं खात होता, त्याची सालं खाली टाकत होता, शेंगा खात होता, टरफल खाली टाकत होता, पण शास्त्रीजींना ते अजिबात आवडलं नाही. त्यांनी त्या प्रवाशाला काहीच न बोलता, त्याला न रागवता स्वतः खाली वाकून ती सर्व फळांची सालं एकत्र केली आणि कचरा पेटीमध्ये नेऊन टाकली. अर्थातच कचरा करणारा प्रवासी खजील झाला, त्याला आपल्या चुकीची तीव्र जाणीव झाली आणि त्याने शास्त्रीजींची माफी मागितली. आणखीन एक अलीकडचं ताजं उदाहरण देता येईल. मध्य प्रदेशातील सुरेंद्र सिंग चौधरी

0: तरुणाने अजनार नदी स्वच्छ करण्याचं काम स्वतःहून सुरू केलं. त्याच्या कामाची दखल अगदी परदेशातील लोकांनी सुद्धा घेतली, परदेशातील संस्थांनी सुद्धा घेतली आणि त्याला स्वतःकडे निमंत्रित केलं. एका माणसाने सुरुवात केली आणि त्या प्रयत्नाची दखल दूरपर्यंत नेऊन पोहोचवली. म्हणून मी एकट्याने काय करणार, यापेक्षा मी आज काय करू शकेन, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. स्वच्छ भारत आणि देशाचा विकास याचा खूप जवळचा संबंध आहे. स्वच्छ आणि निरोगी व्यक्ती अधिक चांगलं काम करू शकते. आजारपण कमी झालं तर कामाचे दिवस वाचतात, औषधांवरचा खर्च कमी होतो, कुटुंब सक्षम होतं, समाज सक्षम होतो आणि सक्षम समाज देशाच्या प्रगतीत योगदान देतो. म्हणून विकास म्हणजे फक्त मोठ्या इमारती नाहीत, मोठे रस्ते नाहीत, मोठमोठे प्रकल्प नाहीत, ते तर होत राहतीलच. हे प्रकल्प तर प्रगतीतील अनिवार्य घटक आहेतच, पण स्वच्छ गाव, स्वच्छ शहर, स्वच्छ नदी, स्वच्छ सार्वजनिक जागा आणि निरोगी नागरिक हेही विकसित भारताचं चित्र आहे. रामसेतू उभारताना छोट्याशा खारीने केलेली मदत आपण कशी विसरून चालेल बरं.
1: नक्कीच मॅडम, आता तुम्ही शास्त्रीजींचं उदाहरण दिलं. शास्त्रीजींनी उपदेश न करता कृतीतून स्वच्छतेचं महत्व जसं सांगितलं, तसंच आपले माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदीजी हे सुद्धा आवाहन तर स्वच्छतेसाठी

0: नदी, स्वच्छ सार्वजनिक जागा आणि निरोगी नागरिक हेही विकसित भारताचं चित्र आहे. रामसेतू उभारताना छोट्याशा खारीने केलेली मदत आपण कशी विसरून चालेल बरं.
1: नक्कीच मॅडम, आता तुम्ही शास्त्रीजींचं उदाहरण दिलं. शास्त्रीजींनी उपदेश न करता कृतीतून स्वच्छतेचं महत्व जसं सांगितलं, तसंच आपले माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदीजी हे सुद्धा आवाहन तर स्वच्छतेसाठी करतातच, पण प्रत्येक कृतीतून ते स्वच्छता सुद्धा करताना आपल्याला दिसतात.
0: अगदी खरंय. म्हणजे आता समाजाचे आदर्श सध्या कोण आहेत, तर हिरो हिरोईन वगैरे असे आदर्श आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा कामाला लावून त्याची नक्कीच एक छाप पडेल सामान्य जनतेवर असं कदाचित वाटलं असणार हे सगळं राबवताना. त्यामुळे आपण अनुकरण करतो त्यांचं किंवा त्यांना मानतो, अशा सिनेसृष्टीतील लोकांवर सुद्धा याचा भार टाकून त्यांच्याकडून स्वच्छता करवून घेतली जात आहे, म्हणजे जेणेकरून सामान्य जनतेवर हे सगळं बिंबेल.
1: नक्कीच. आणि मॅडम, अगदी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत या स्वच्छतेचं महत्व पटावं यासाठी हा उपक्रम सातत्यानं राबवला जातोय. तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत, तर तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्यांना काय आवाहन कराल?
0: स्वच्छतेसाठी नेहमी मोहीमच हवी असं नाही, आपण स्वतःच्या मनामध्ये रोजच ती मोहीम राबवायला पाहिजे. आजपासून आपण एक छोटी गोष्ट करूया, कचरा रस्त्यावर टाकणं बंद करूया, ओला सुका कचरा वेगळा करूया, ई कचरा वेगळा करूया, प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करूया, कापडी पिशवी वापरूया, गरज नसताना टिश्यू पेपरचा वापर टाळूया, सण साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेऊया, आपल्या घराबरोबर आपला परिसरही स्वच्छ ठेवूया, आणि सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्यानं काय केलं यापेक्षा मी काय करत आहे याचा विचार नक्की करूया. कारण स्वच्छ देशाची सुरुवात कुठेतरी दूर होत नाही, ती होते आपल्या घरात, आपल्या मनात, आपल्या सवयींमध्ये. मला विश्वास वाटतो की तो दिवस फार दूर नाही जेव्हा आपली घरं, आपली गावं, आपली शहरं, आपला देश आणि अखंड पृथ्वी स्वच्छतेने आरशासारखी लखलखीत दिसेल. मला वाटतं आपली धरणी माता आहे, आपलं व्यासपीठ आहे असं मानूया, आणि आपण इथले कलाकार, प्रत्येक पिढी इथे आपली कला सादर करून जात असते, तर या प्रत्येकाने आपली उत्तम कला म्हणजेच काय, पर्यावरणाचं रक्षण करून आपलं अस्तित्व तिथे शाबूत ठेवूया. पूर्वजांनी आपल्यासाठी जपून ठेवलेला हा अमूल्य ठेवा आपणही पुढच्या पिढीसाठी सुपूर्द करूया, आणि स्वच्छतेचा हा जगन्नाथ रथ सर्वांनी मिळून ओढून नेऊया.
1: नक्कीच मॅडम. थोडक्यात काय श्रोते हो, तर स्वच्छता केवळ स्वतःपुरती घरापुरती मर्यादित न राहता किंवा ठराविक काळापुरती मर्यादित न राहता ती सातत्यानं घडायला हवी, आणि स्वच्छता ही एक सेवा आहे या दृष्टीनंच आपण त्याकडे पाहायला हवं. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि स्वच्छता ही सेवा या विषयावर आमच्या श्रोत्यांशी मनमोकळेपणानं संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: मी सुद्धा आपले आभार मानते. धन्यवाद.

जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेचा दैनंदिन घडामोडींचा आढावा मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10:20 आणि 42 सेकंद झालेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत रजनी गंधा, हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारी महके
2: जीवन। श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं समाधी या चित्रपटातलं गीत।

समाधी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. आणि आता लता मंगेशकर यांनी गायलेलं बैजू बावरा चित्रपटातलं गीत ऐका. शकील बदायनी यांची गीतरचना आहे, संगीत आहे नौशाद यांचं.

रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 10:30 वाजले. श्रोते हो आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग मिया की मल्हार प्रसारित करीत आहोत.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग मिया की मल्हार आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या

रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: 55 kg preliminary round. Earlier, Sakshi Chaudhary entered the pre-quarters. In men's cricket, India narrowly avoided a historic upset, defeating host Japan by 2 runs in a rain-curtailed 5-overs-a-side one-off T20 international match at Sano today. The Indian Meteorological Department has issued red alert for extremely heavy rainfall over isolated places in Chhattisgarh, Odisha, coastal Andhra Pradesh and Telangana for the next 2 days. For Delhi, IMD said the national capital will witness mostly clear skies with no rain. And that is the end of this news bulletin.
1: meters, अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:28 झालेत. श्रोतेहो, आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट उद्या पहिल्या सभेत 5:55 तोपर्यंत निरोप द्या. शुभरात्री. जय हिंद.